सुप्रभात धाराशिव, नमस्कार श्रोते हो, एफ एम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 18 आषाढ 1948 अर्थात 9 जुलै 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आजच्या आमच्या पहिल्या प्रसारण सभेत मी आपली रेडिओ मैत्रीण वैशाली कदम आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या सभेला सुरुवात करूया मंगल ध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनयोर वाजवलेली मंगलधून आपण ऐकलीत. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून सकाळचे 6 वाजत आहेत. सहक्षेपित करीत आहोत दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या.

आपण ऐकलात संत ज्ञानेश्वर महाराज यांचा अभंग लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोते हो, आपण ऐकताय मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेली किशोर पाठक यांची भक्तिरचना.

श्रोते हो आपण ऐकलेत बाळ माटे यांनी संगीतबद्ध केलेली पारंपरिक भक्तिरचना माणिक वर्मा यांच्या स्वरात. आपण ऐकताय मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया उदित नारायण यांनी गायलेली भारत आचार्य यांची हिंदी भक्तिरचना.

श्रोते हो, आपण ऐकलेत उदित नारायण यांनी गायलेली भारत आचार्य यांची हिंदी भक्तिरचना. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया मुकेश आणि सहकाऱ्यांनी गायलेली प्रेम धवन यांची देशभक्तीपर रचना. संगीतबद्ध केली आहे उषा खन्ना यांनी.

0: श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलीत मुकेश आणि सहकाऱ्यांनी गायलेली प्रेम धवन यांची देशभक्तीपर गीतरचना. संगीतबद्ध केली होती उषा खन्ना यांनी. आणि या देशभक्ती गीताबरोबरच भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 6:35 होत आहेत.
1: गृहिणीनो, प्रतीक्षा संपली. 11 जुलै तारीख ठरली. लाखो गृहिणीच्या पसंतीचा दूध सारीचा मेगा महोत्सव. साड्यांच्या 1000 व्हरायटी कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत. श्री दूध सारीज, साठी गल्ली, सोलापूर.
0: श्रोते हो, आपण ऐकते आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. आता ऐकूया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. कृषीवाणी हा कार्यक्रम 6:40. यामध्ये आज आपण ऐकणार आहात कीटकापासून पिकांचा बचाव याविषयी माहितीचा भाग दुसरा. संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणेकर यांचं. आरोग्य धनसंपदा 6:45. यामध्ये किडनी स्टोन याविषयी माहितीचा भाग पहिला आपण ऐकाल. तज्ज्ञ डॉक्टर आहेत चैतन्य देशपांडे. आणि त्यानंतर 6:50 परिसर, यामध्ये ई कचरा आणि धोके याविषयी माहितीचा भाग पहिला आपण ऐकाल. सहभाग आहे भावना चौधरी यांचा. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 6:55. 7:25 महाराष्ट्राचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुगम गीतांचा कार्यक्रम भावधारा आपण ऐकाल 7:40. 8:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू. 8:40 पायी वारी पंढरीची आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू.

मिश्र संगीत आपण ऐकाल 10 वाजता. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू 10:30 वाजता. 11 वाजता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेली मिश्र पिलू रागातील ठुमरी आणि त्यानंतर ठुमरी भैरवी आपण ऐकाल. गीतभार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू 11:30 वाजता. दुपारी 12 वाजता महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:40 जळगाव जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. सायंकाळी 5 वाजता गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. 5:30 वाजता हिंदी चित्रपट संगीत प्रसारित करू. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 5:05. मिश्र संगीत 6:10. 6:30 वाजता स्वयंसिद्धा हा महिलांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकाल. सादरकर्ते आहेत किशोर पवार. 7:15 वाजता आजचं विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी यामध्ये आज आपण ऐकणार आहात कांदा बीज उत्पादन याविषयी मुक्काम पोस्ट खामगाव तालुका धाराशिव येथील प्रयोगशील शेतकरी शंकर आनंदराव शिंगारे यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरात रक्ताची कमतरता आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी डॉक्टर रेखा टेके यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आपण ऐकाल आणि त्यानंतर उद्याचा हवामान अंदाज प्रसारित करू. वाचक स्वर आहे संजय पाटोळे यांचा, निवेदन आहे स्नेहा टेपाळे यांचं आणि सादरकर्ते आहेत किशोर पवार. रात्री 7:15 वाजता लोकरंगी या कार्यक्रमात रणझुंजार गायन पार्टी कारला तालुका तुळजापूर

जिल्हा धाराशिव यांनी गायलेली भीमगीतं प्रसारित करू. 9 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू आणि रात्री 10 वाजता श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम हिंदी पत्रगीत आपण ऐकाल. श्रोते हो, ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय मुंबई, दिल्ली आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या मराठीतून, हिंदीतून आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही नियोजित वेळेत सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी धाराशिव केंद्र सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. तत्पूर्वी ऐकूया.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: श्रोते हो, ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमात कीटकापासून पिकांचा बचाव याविषयी माहितीचा भाग दुसरा. संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणेकर यांचं.

नमस्कार मंडळी. तेल्या कीटकाला एफिड असंही म्हटलं जातं. हे कीटक अनेक रंगाचे आढळतात. गडद गुलाबी, काळा, हिरवा ह्या रंगाचे तेल्या कीटक शेतात बागेत आढळून येतात. हे कीटक कधी एक दोन संख्येत नव्हे तर झुंडीनं पिकावर, भाजीपाल्याच्या रोपट्यांवर तुटून पडतात. तेल्या रोपट्यातील जीवनरस शोषून घेतो. फांद्या, पानं, खोड यांचा चोथा करून टाकतो. त्यामुळं रोपटं मलूल होतं, कोमेजतं, काही काळाने रोपटं मरून जातं. तेल्याच्या नायनाटासाठी ही उपाययोजना आखावी. पहिलं आहे, माशाचं तेल पाण्यात मिसळून ते पिकावर फवारून घ्यावं. डाय एल्ड्रिन कीटकनाशकाचं द्रावण फवारावं. कपडे धुण्याच्या साबणाचं पाणी शिंपडून घ्यावं. एल्ड्रिन कीटकनाशकाचे द्रावण फवारून घ्यावं. तंबाखू पाण्यात उकळून त्याचा काढा रोपट्यावर शिंपडावा. तेलाच्या नायनाटासाठी अशी उपाययोजना करून घ्यावी. भुंगा हा भाजीपाल्याच्या शेतीचं नुकसान करतो. याच्या अनेक जाती आहेत. भाजीपाल्याच्या प्रकारानुसार हे भुंगेही वेगवेगळे आढळतात. पिसू रोपट्याच्या प्राथमिक अवस्थेत आढळते. हिला बॉटल असंही म्हटलं जातं. सैनिक भुंगा म्हणजेच ब्लिस्टर हा लहान रोपट्यांची हानी करतो. रायनोसोरेस हा रोपट्याचे कोवळे अवयव कुरतडून टाकतो. अगदी कोवळे खोडही नष्ट करतो. पानं तर तो सहज तोडून टाकतो. काळा भुंगा हा काकडी, वांगी यांच्या रोपट्यांची हानी करतो. याला इंग्रजी भाषेत एपिलॅक्ना म्हटलं जातं.

0: देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता किडनी स्टोन हा वर्ड सगळ्यांना नोन आहे असं मी म्हणेल, तर सगळ्यात आधी तर हा किडनी स्टोन म्हणजे काय आणि तो का तयार होतो याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगाल.
1: बिलकुल. तर बेसिकली काय आहे ना की मला आपल्या श्रोतांना हे महत्वाचं सांगायचं म्हणजे की आपण विदर्भ रिजनमध्ये राहतो, इथे किडनी स्टोन हा आजार अत्यंत कॉमन आहे. अनेकशे असे परिवार आहे ज्यांच्यामध्ये एक तर कोणी फॅमिली मेंबर नाही तर त्यांच्या ओळखीत कोणाला तरी हा किडनी स्टोन होतोच. त्याच्यामध्ये बेसिक गोष्ट समजायची ही आहे की किडन्यांचं काम काय आहे आपल्या शरीरामध्ये. तर किडन्यांचं काम आपल्या शरीरामध्ये आहे रक्ताचं शुद्धीकरण करणे आणि रक्ताचं फिल्ट्रेशन करून लघवी तयार करणे. लघवी म्हणजे आपल्या शरीरामधलं जे काही मेटाबॉलिझमचे जे बाय प्रोडक्ट्स आहेत, जे घाण आहे त्याला आपण लघवीच्या माध्यमाने बाहेर करतोय. तर त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कंपोनेंट जो असतो लघवीमध्ये तो असतो वॉटर, म्हणजे पाणी. तर आपल्या शरीराला जर पुरेसं पाणी मिळालं नाही तर हे जे किडन्या असतात ह्या किडन्या लघवी फिल्टर करताना घट्ट लघवी तयार करतात आणि ही घट्ट लघवी जी असते याच्यामध्येच खूपसे हे जे क्षार असतात हे एकमेकांशी जुडतात आणि ते जुडून मग स्टोन्स तयार होतात. तर त्याच्यामध्ये मग कॅल्शियम, युरिक ऍसिड, फॉस्फेट, ऑक्झॅलेट्स हे सगळे सॉल्ट्स असतात. हे सॉल्ट्स मग सेटल होणं सुरू होतात, एकमेकांशी जुडतात आणि त्याचे क्रिस्टल्स तयार होऊन मग दगड तयार होतात. तर मुख्य रूपनी जे कारण आहे ते म्हणजे पाणी कमी पिण्यामुळे हे स्टोन्स तयार होतात आणि हे बेसिकली आपल्या शरीरामधले सॉल्ट्सच असतात जे एकमेकांशी हळूहळू जुडून जुडून ते स्टोन्स तयार होतात. तर हे यांना आपण किडनी स्टोन्स म्हणतो. आता याच्यामध्ये बेसिकली स्टोन्सचे वेगवेगळे प्रकार असतात. काही कॅल्शियम स्टोन्स असतात, काही ऑक्झॅलेट स्टोन्स असतात, काही फॉस्फेट आणि काही युरिक ऍसिड असे काही कॉमन स्टोन्स आम्ही बघतो. त्याच्याशिवाय काही मेटाबॉलिझम डिसऑर्डर्समुळे होणारे पण काही स्टोन्स असतात, जसे सिस्टीन स्टोन्स, स्ट्रुवाइट स्टोन्स वगैरे, हे पण काही अनकॉमन स्टोन्स असतात. तर असे हे स्टोन्स राहतात किडनीचे.
0: आता हे होण्यामागचे कारण काय असतात? पाणी कमी पिणं हे एक कारण तर असतं, पण बॉडीची काही टेंडन्सी असते का?
1: असे पेशंट्स हे खूप कॉमनली हा प्रश्न विचारतात. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं कारण तर पाण्याची कमतरताच आहे. आपण डे टू डे बेसिसवर किती पाणी पितो याच्यावर आपल्याला खूप लक्ष देणं भाग आहे आणि सगळ्यांची दिनचर्या, सगळ्यांचं व्यवसाय वेगळं वेगळं असतं, त्या हिशोबाने त्यांनी आपला लिक्विड इनटेक नाहीतर वॉटर इनटेक आपला मॅनेज करायला पाहिजे. तर पाण्याची कमतरतामुळे स्टोन्स होतात. दुसरं कारण असतं की हवामान. जर हवामानात खूप उष्णता असेल, ह्युमिड वेदर असेल, त्याच्यामध्ये पण खूप वॉटर लॉस होतो शरीरातनं. जरी आपण पाणी भरपूर पित आहे पण पाण्याचा लॉस पण खूप होतोय, त्याच्यामुळे पण त्या प्रांतांमध्ये दगड आम्ही जास्त कॉमनली पाहतो. त्याच्याशिवाय मिठाचं प्रमाण जास्त राहिलं आपल्या आहारामध्ये तर त्यांनी पण दगड जास्त तयार होण्याची टेंडन्सी राहते. दुसरं म्हणजे लठ्ठपणा आणि तिसरं मधुमेह. डायबिटीज पण आता समोर येऊन राहिला आहे की डायबिटीज हा एक असा आजार आहे की ज्याच्या चालता पण किडनी स्टोन फॉर्मेशनची टेंडन्सी वाढते, स्पेशली जर ते डायबिटिक लोकांमध्ये जर त्यांनी आपल्या शुगर्सवर व्यवस्थित कंट्रोल नाही ठेवला तर. आणि एक अजून महत्वाचं म्हणजे अनुवंशिक. काही लोकांमध्ये काही अनुवंशिक आजार असतात ज्याच्या चालता कॅल्शियम आणि युरिक ऍसिडचे मेटाबॉलिझमचा प्रॉब्लेम होतो बॉडीमध्ये, ज्याच्या चालता त्यांच्या लघवीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम ओतलं जातं आणि त्या लोकांमध्ये पण मग आम्ही बघतो हे प्रॉब्लेम्स होताना. तुम्हाला एकदा कधीतरी स्टोन झाला आहे, त्याचा तुम्ही उपचार करून घेतलाय सर्जिकली म्हणा की नाहीतर औषधांनी म्हणा, परत स्टोन होण्याची टेंडन्सी राहू शकते. 30-40% चान्स असतो तुम्हाला स्टोन होण्याचा. तो एक गैरसमज असतो लोकांना की मला एकदा स्टोन झालाय तर बस झाला, आता मला कधी स्टोन होणार नाही. कधी कधी डॉक्टरांना एक प्रश्न विचारतात पेशंट्स की डॉक्टर साहेब माझं एकदा तुम्ही ऑपरेशन केलं तर मग आता तर होणार नाही ना. तुम्ही त्यांना सरळ उत्तर देतो की ऑपरेशन ही गॅरंटी नव्हे की परत स्टोन होणार नाही. तुमचे स्टोन्स होण्याची मुख्य कारण आहे तुमच्या सवयी. तुम्हाला तुमच्या सवयी बदलाव्या लागतील तर मग आपल्याला स्टोन होण्याचा चान्स कमी राहील. आणि एक अजून गैरसमज जो असतो लोकांना तो हा असतो की स्टोन म्हणजे हा 1-2 दिवसात तयार होतो. हे जे काही मी तुम्हाला समजवलं की स्टोन कसा तयार होतो, ही प्रक्रिया खूप स्लो असते. ही असे 1-2 दिवसात तयार होणारे स्टोन्स नसतात. स्टोन्स जेव्हा तयार होतात त्यांना महिनेही लागतात, कधी कधी वर्षही लागून जातात. हे काही गैरसमज याला जोडून आहे जे मला थोडे क्लिअर करायचे होते याच्यामध्ये.
0: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार श्रोते हो, किडनी स्टोन या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: बरी सर।
1: श्रोत्याहो नमस्कार, सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर। आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। श्रोत्याहो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून। चला तर ऐकूयात या कार्यक्रमाचा भाग पहिला।
2: नमस्कार श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत ई कचरा आणि त्याचे धोके। यात आज आपण पहिल्या भागात जाणून घेणार ई कचरा म्हणजे काय। आज आपण अशा काळात जगत आहोत जिथे तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा एक खूप मोठा भाग बनला आहे। सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरत असतो। मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, संगणक, विविध उपकरणांमुळे आपलं जीवन खूप सोपं झालं आहे। पण या सोयीसोबत एक नवीन समस्या सुद्धा निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे ई कचरा। आज मी आपल्यासमोर पर्यावरणाशी संबंधित एका महत्त्वाच्या विषयावर म्हणजेच ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर बोलणार आहे। सर्वात आधी आपण समजून घेऊया की ई कचरा म्हणजे नेमकं काय। ई कचरा म्हणजे आपल्या वापरातून बाहेर पडलेल्या जुन्या, खराब झालेल्या किंवा आपल्याला आता उपयोगात न येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू। यामध्ये जुने मोबाईल, चार्जर, बॅटरी, लॅपटॉप, संगणक, टीव्ही, प्रिंटर, हेडफोन, वायर, फ्रीज किंवा वॉशिंग मशीन अशा अनेक वस्तूंचा समावेश होतो। आपण एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो, काही काळाने ती जुनी होते आणि नवीन मॉडेल येतं आणि आपण ती बदलतो। पण बदललेली जुनी वस्तू पुढे कुठे जाते याचा विचार आपण कधीच करत नाही। आपल्याला वाटतं की वस्तू घरातून बाहेर गेली म्हणजे विषय संपला, पण खरं तर तिथूनच ई कचऱ्याची समस्या सुरू होते। कारण ई कचरा हा साधा कचरा नाही, यात प्लास्टिक सोबत वेगवेगळे धातू आणि काही रासायनिक पदार्थ असतात। जर हा कचरा योग्य पद्धतीनं गोळा करून त्याचा पुनर्वापर केला तर त्यातील काही भाग पुन्हा उपयोगात आणता येतो। पण जर तो कुठेही फेकला गेला तर त्याचा परिणाम आपल्या पर्यावरणावर होऊ शकतो। आज फक्त शहरांमध्येच नाही तर गावांमध्येही इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्यामुळे ई कचऱ्याचं प्रमाणही वाढतंय। आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तंत्रज्ञानाचा वापर करणं चुकीचं नाहीये, पण त्या वस्तूंचा योग्य वापर आणि योग्य विल्हेवाट लावणं ही आपली जबाबदारी आहे। एखादी वस्तू फेकण्याआधी आपण विचार केला पाहिजे की ती दुरुस्तही होऊ शकते का, दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकते का, किंवा ती योग्य ठिकाणी जमा करता येईल का। कारण आज आपण जो कचरा निर्माण करतो त्याचा परिणाम उद्याच्या पर्यावरणावर होणार आहे। म्हणूनच ई कचरा ही फक्त कचऱ्याची समस्या नाही तर ती आपल्या विचार करण्याच्या पद्धतीशी जोडलेली समस्या आहे। तंत्रज्ञान स्वीकारताना पर्यावरणाची काळजी घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। आता आपण ई कचरा म्हणजे काय हे समजून घेतलं। पुढच्या भागात आपण ई कचरा निर्माण होण्याची कारणं जाणून घेऊया। नमस्कार।
1: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून। आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकलात। याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत। पुन्हा भेटूया दुसऱ्या भागात, तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे।

FM 90 101.3 MHz वर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:55 होत आहेत. श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पुढचं पाऊल. या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: चौथला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल.
4: तसे सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चाटला बॅटरी सेंटर सोलापूर.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत राजमाता जिजाऊ या चित्रपटातील कैलाश खेर आणि सहकारिणी गायलेली बाबासाहेब सौदागर यांची गीतरचना, संगीतबद्ध केली होती शशांक पवार यांनी. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं, केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. अतिवृष्टीसंदर्भात सर्वतोपरी मदतीचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सुधारणा विधेयक विधान परिषदेत संमत. मराठवाड्यात परभणी, हिंगोली आणि लातूरसह काही भागात भूकंपाचे धक्के. आणि आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आळंदीहून प्रस्थान. आता सविस्तर बातम्या. यंदाच्या पावसाळ्यात एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे. काल नवी दिल्ली इथं एका उच्चस्तरीय बैठकीनंतर ते बोलत होते. गेले काही दिवस देशभरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे पाणीटंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 झाल्याचं त्यांनी सांगितलं. देशात यंदा 442 लाख हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला असून शेतकऱ्यांनी मका, बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषी मंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
1: उम्मीद यह है कि इस अच्छी वर्षा के कारण अब बोनी का क्षेत्र तेजी से बढ़ेगा. मानसून में देरी के कारण तुअर, सोयाबीन और कपास पर थोड़ा प्रतिकूल बोनी पर प्रभाव पड़ा है और अब किसानों को यह सलाह दी जा रही है कि इनकी जगह, क्योंकि अब देर हो जाएगी, तो मक्का, बाजरा और मूंग जैसी कम अवधि की फसल जो कम समय में आ जाती है उनकी बुआई को प्राथमिकता दें.
0: महाराष्ट्रातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी दिलं. दरम्यान राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत निवेदन सादर केलं. मुंबई पुणे मार्गावर कनेक्टिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी काही जणांनी जनतेची दिशाभूल करणारी विधानं केल्याबद्दल त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. या भागातली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी तज्ज्ञांकडनं शिफारशी मागवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान मुंबईत काल पावसानं उसंत घेतली असली तरी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या 4 तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. निफाड तालुक्यातल्या नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सध्या 28,934 तर नागमठाण धरणातून सुमारे 50,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी इथल्या कचरा डेपो परिसरात काल दुपारी इमारत ढासळली. या इमारतीत सुमारे 23 नागरिक अडकले होते. त्यापैकी एकूण 14 नागरिकांची सुटका करण्यात आली असून उर्वरित नागरिकांचा शोध सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कोकण आणि खान्देशासह अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट आज जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात जुन्नर आणि आंबेगावसह घाटमाथा परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून माळशेज घाट, नाणेघाट, शिवनेरी किल्ला आणि भीमाशंकरसह इतर पर्यटनस्थळांवर प्रवेशासाठी सध्या निर्बंध घालण्यात आले आहेत. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसगाड्यांचं विद्युतीकरण करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. दरम्यान हिंदी भाषिक रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. त्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत त्यांना मराठी भाषा शिकण्यासाठी सर्व मदत करण्यात येत आहे. 16 ऑगस्टपासून या वाहनचालकांना मराठी भाषा येत नसल्यास वाहन परवाना रद्द केला जाईल असा इशारा परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिला. ते म्हणाले,
2: आम्ही आता 1989 कायद्यामध्ये सुधारणा केली आणि नियम 22, नियम 78, नियम 85 या नियमामध्ये आवश्यक बदल करून 16 ऑगस्टपासून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे आणि त्याबाबतची अधिसूचना काढलेली आहे. पूर्वी जर मराठी व्यावहारिक नाही आलं तर दंडाच्या स्वरूपात त्यांना पावती त्यांची फाडत होतो तो, मात्र आता मात्र जर त्यांना मराठी आलं नाही तर आम्हाला त्यांचं लायसन्स रद्द करण्याची ह्या नवीन कायद्यामध्ये तरतूद आहे.
0: भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि

राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकात आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधवांच्या न्याय हक्कांचं संरक्षण करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काल विधानभवनात झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्नाची सुनावणी लवकरच सुरू व्हावी यासाठी राज्य शासनाच्या वतीनं आवश्यक अर्ज दाखल करण्यात येतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबईत जे जे आणि केईएम रुग्णालयात चिरफाड न करता यंत्राद्वारे शवविच्छेदन प्रक्रिया येत्या 2 ते 3 महिन्यात सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र यंत्राद्वारे शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत दिली. शवविच्छेदकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. छत्रपती संभाजीनगर नांदेडसह मुंबई नागपूर पुणे इथल्या बीएससी नर्सिंग महाविद्यालयांची प्रवेश क्षमता 50 वरून 100 करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. अंबाजोगाईसह अन्य जेएनएम महाविद्यालयांचं श्रेणीवर्धन करून तिथं प्रत्येकी 100 प्रवेश क्षमतेची बीएससी नर्सिंग महाविद्यालयं तसंच धाराशिवसह 10 शहरात नवीन शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालयं स्थापन करण्यात येणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. मराठवाड्यात परभणी हिंगोली आणि लातूरसह काही भागात मध्यरात्रीनंतर भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यात रात्री 1:30 सुमारास सलग 2 आणि तीव्र धक्के बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.6 इतकी मोजली गेली असून हा या भागातील आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर पहाटेपर्यंत भूकंपाचे 8 धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातलं पांगरा शिंदे हे गाव होतं. दरम्यान हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं. ते म्हणाले,

0: देणार.
1: आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं काल आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. या सोहळ्यासाठी मानाच्या 56 दिंड्यांमधील प्रत्येकी केवळ 10 वारकऱ्यांनाच मंदिर परिसरात प्रवेश देण्यात आला होता. आज पालखी पुण्याकडे मार्गक्रमण करत आहे. मुक्ताईनगरहून निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी काल बीड जिल्ह्यात पोहोचली. शहागड इथं गोदावरी पात्रात पादुकांना मंत्रोच्चाराच्या गजरात स्नान घालण्यात आलं. या सोहळ्यानंतर पालखी गेवराईला रवाना झाली. आज गेवराईच्या चिंतेश्वर मंदिरातून पालखी पुढच्या मुक्कामाकडे निघणार आहे. शेगावच्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी काल बीड जिल्ह्यात परळीच्या औष्णिक विद्युत केंद्र वसाहतीत दाखल झाली. आज पालखी परळी वैद्यनाथ इथं पोहोचेल. त्यानंतर अंबाजोगाई आणि बोरी सावरगाव इथं पालखीचा मुक्काम असेल. धाराशिव शहरात राहणाऱ्या प्रतिभा प्रमोद हावळे या शिवणकाम व्यवसाय करतात. पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज केल्यावर अवघ्या काही दिवसात त्यांना आवश्यक साहित्य घरपोच प्राप्त झालं. याबाबत प्रतिभा हावळे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली. त्या म्हणाल्या,
2: छोटीशी माझी मशीन होती, मी त्याच्यावर म्हणजे छोटा व्यवसाय करत होते, पण आता ती मशीन भेटल्यामुळे माझा त्याच्यापासून मोठा व्यवसाय झाला. पीएम विश्वकर्मा योजनेचे ही साहित्य सगळं भेटलं मला, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि आमदार राणादादा पाटील यांच्या सहकार्याखाली हे म्हणजे व्यवसाय चालू झाला, हे त्यांचे आभार मानत आहे.
1: मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत राजकीय पक्षांच्या बूथ प्रतिनिधींनी सहयोग देण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी केलं आहे. ते काल जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबतच्या बैठकीत बोलत होते. राजकीय पक्षांकडून नियुक्त प्रतिनिधींनी आपल्या परिसरात मतदारांकडून अर्ज भरून जमा करावेत अशी सूचना त्यांनी केली. हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यात एका कंत्राटी अभियंता गणेश गुजर याच्यावर लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली. तर अन्य एका प्रकरणात सातबारावर नाव नसलेल्या ग्रामस्थांनाही पीक खरडणीचा मदत निधी दिल्याप्रकरणी एका कृषी सहायकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. एलनिनोच्या पार्श्वभूमीवर कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं, केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. अतिवृष्टीसंदर्भात सर्वतोपरी मदतीचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन. आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सुधारणा विधेयक विधान परिषदेत संमत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

0: एफ एम बँडच्या 1.3 मेगाहर्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:21 होत आहेत.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: धाराशिव मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थनगर धाराशिव.
3: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था.
2: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धाराशिव मर्दिनी नागरी पतसंस्था.
3: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था.
2: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं, नियम व अटी लागू.
3: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं. चला तर मग आजच आपल्या धाराशिव मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया. संपर्क 024 72 22 40 39.
4: VVP पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
5: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल.
4: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. VVP पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
5: संपर्क 83 798 64 555.
6: गृहिणीनो, प्रतीक्षा संपली, 11 जुलै तारीख ठरली. लाखो गृहिणींच्या पसंतीचा दूध सारीचा मेगा महोत्सव. साड्यांच्या 1000 व्हरायटी कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत. श्री दूध सारीज, साठी गल्ली, सोलापूर.

श्रोते हो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. आज सायंकाळी 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आपण ऐकाल. यामध्ये आज आपण ऐकणार आहात कांदा बीज उत्पादन याविषयी. मुक्काम पोस्ट खामगाव तालुका जिल्हा धाराशिव येथील प्रयोगशील शेतकरी शंकर अनंतराव शिंगारे यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरात रक्ताची कमतरता आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी माहितीचा भाग पहिला आपण ऐकाल. तज्ज्ञ डॉक्टर आहेत रेखा टिके, आणि त्यानंतर उद्याचा धाराशिव जिल्ह्यासाठीचा कृषी हवामान अंदाज आपण ऐकाल. वाचक स्वर आहे संजय पाटोळे यांचा, निवेदन आहे स्नेहा टेपाळे यांचं, आणि सादरकर्ते आहेत किशोर पवार. तेव्हा ऐकायला विसरू नका प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आज सायंकाळी 7:30. निवेदन संपलं. आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

सांगता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमातील पूनम चांदोरकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, महाराष्ट्राच्या शेतीला नवसंजीवनी देणारा, गट शेतीला नवी दिशा देणारा आणि लाखो शेतकऱ्यांना सामूहिक शेतीच्या माध्यमातून सक्षम करण्याचा संकल्प घेऊन सुरू झालेला सत्यमेव जयते फार्मर कप 2026 हा उपक्रम आज राज्यभरात व्यापक चळवळीचे स्वरूप धारण करत आहे. पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सामूहिक नियोजन, जलसंधारण, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती आणि उत्पादन वाढीचे नवे मार्ग खुले होत आहेत. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत सहभागी करण्याचा महत्वाकांक्षी संकल्पही या निमित्ताने व्यक्त केला आहे. या सर्व उपक्रमांची संकल्पना, अंमलबजावणी, आतापर्यंतची यशस्वी वाटचाल आणि भविष्यातील दिशा याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यजित भटकळ. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. खर तर खूप महत्वाचा आजचा आपला विषय आहे. आपण जेव्हा म्हणतो की पाणी वाचवा, आता ही सवय नाही राहिलेली आहे तर ही आपली जबाबदारी झालेली आहे. म्हणजे पुढची पिढी वाचवायची असेल तर आपल्याला पाणी वाचवणं खूप गरजेचं आहे आणि तुमचं खरंच खूप मोठं काम आहे. तर सगळ्यांविषयी जाणून घ्यायचं आहे, पण मुळात सत्यमेव जयते फार्मर कप 2026 ही संकल्पना नेमकी कशी विकसित झाली आणि काय उद्दिष्ट आहेत त्याच्या मागची?
1: सत्यमेव जयते फार्मर कप 2026 आता लॉन्च झालंय, त्यामुळे आपण त्याबद्दल बोलत आहोत. याची सुरुवात बरोबर 10 वर्ष अलीकडे झालेली आहे, की जेव्हा आपण 2016 साली सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेचा आपण लॉन्च केलं होतं. त्यावेळेलाही देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या आणि सरकारच्या पाठिंब्याने, मदतीने, सहकार्याने, पार्टनरशिपने आपण वॉटर कपची संकल्पना त्यावेळेला राबवली होती. त्यामागचा विचार जो आहे वॉटर कपचा आणि फार्मर कपचा, यात एक महत्त्वाचं साम्य आहे. आणि ते साम्य हे आहे की यामध्ये हा विश्वास आहे की आपल्याला मोठ्या स्केलवरती बदल घडवून आणायचा असेल तर त्यासाठी आपण आपल्याला गावकरी, शेतकरी हीच सर्वात महत्त्वाची ताकद आहे. गावकरी शेतकरी अतिशय सक्षम आहे, त्यांच्यामध्ये प्रचंड निर्मिती क्षमता आहे. त्या निर्मिती क्षमतेला आपण सामूहिकरित्या त्याला एक वाट दाखवण्याचा आपण प्रयत्न केला. त्यामुळे एवढं आपण म्हणू शकतो की वॉटर कप आणि फार्मर कप मध्ये साम्य हे आहे की प्रयत्न हा राहिलेला आहे की ही जी निर्मिती क्षमता आहे याला आपण कसं जाग करता येईल, याला कसं आपण वाट देता येईल. आणि त्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आपण केल्या. एक म्हणजे आपण मोटिवेशन तयार केलं. माणसाला जर काम करायचं असेल तर माणूस काम का करतो, त्याला एक मोटिव्ह पाहिजे, त्याला एक कारण पाहिजे की मी हे का करते किंवा मी हे का करतोय. जोपर्यंत वर्ण कोणीतरी मला आदेश देईल, मला सांगेल तुला कळत नाही का हे कर, लहान मुलंही करत नाही, मोठं मुलंही करत नाही, बरोबर. तर त्यामुळे त्याला मोटिवेशन देण्याची गरज आहे. आणि ते मोटिवेशन शोधता शोधता आम्हाला असं वाटलं की सर्वात सुंदर मोटिवेशन आहे आनंद.
0: वा,
1: की ज्या गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळतो ती गोष्ट आपण करतो. परंतु एक गोष्ट आम्हाला लक्षात आली की गावाबद्दल अभिमान, आपल्या गावाबद्दल, आपलं गाव आहे, माझं गाव आहे, ही भावना खूप महत्वाची आहे. माझं गाव, माझी शेती, माझा ओढा, माझी माती, ही खूप पॉवरफुल मोटिवेशनचं फॅक्टर आहे. तर त्याला कुठेतरी एक वाट दाखवण्याच्या दृष्टीने आपण एक स्पर्धा उभी केली. त्यावेळेला वॉटर कप स्पर्धा होती, आता फार्मर कप स्पर्धा आहे. पण दोन्हीमध्ये हे एक साम्य आहे की त्याच्यामध्ये समूह याला खूप जास्त महत्व आहे. वॉटर कपच्या वेळेला समूह ग्रामपंचायत होती, म्हणजे

0: लाखो गाव गावातील सर्व माणसं महिला पुरुष मुलं सिनियर सिटीजन सगळे कॅटेगरीज त्यांना एकत्र कसं आणायचं काम करण्यासाठी श्रमदान करण्यासाठी आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी हा प्रयत्न वॉटर कपच्या वेळेला होता. फार्मर कपच्या वेळेला आपण म्हणत होतो तेच पीक घेणारे सर्व शेतकरी एका समूहात येऊन गटशेतीची आपल्याला स्पर्धा करायची. तर आता मी वॉटर कपचा म्हणजे इतिहास म्हणजे आता पूर्ण सांगत नाही कारण त्याला खूप वेळ लागेल, परंतु मी फार्मर कपची संकल्पना कुठून आली तर वॉटर कपच्या अनुभवातून आली, ज्यातून आम्हाला लक्षात आलं की जेव्हा एखादं काम का करायचंय हे मला जर पटलं तर ते कसं करायचंय मी आपोआप शिकेन. मग त्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या त्या गोष्टी मी आनंदाने करेन, कारण त्यात माझं समाधान आहे, त्यात माझी आयडेंटिटी आहे, त्यात मला मजा येते. कसं आहे, अनेक वेळेला आपण सामाजिक कामाला जणू काही खूप मोठं ओझं आपण घेऊन वाहत आहोत, यातनं काही चांगलं काम करणं खूप कठीण आहे. करत असतील लोक पण आम्हाला तरी ती वाट नाही सापडली. मला वाटतं की जेव्हा आपल्याला एखादा आनंद मिळतो तेव्हा आपण आपसुक त्या दिशेने आपण प्रवास करत राहतो. त्यामुळे फार्मर कपमध्ये आम्ही दोन गोष्टींना प्राधान्य देतो, एक हे समूहाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानाला. कारण तुम्ही फक्त समूह तयार केला, एक गट तयार केला, शेतकरी गट तयार केला, पण ते शेतकरी गटाकडे ज्ञान जर नसेल तर मग खूप कठीण आहे. तर शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान कसं पोहोचवायचं, तर यासाठी आपण फार्मर कप रचनेमध्ये अनेक पद्धतीची आपण व्यवस्था केलेली आहे. त्याच्याबद्दल मी लगेच तपशिलात जात नाही, कारण मी अगोदर तुमच्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करतो की फार्मर कप 26 ची संकल्पना ही एक 10 वर्षाच्या प्रवासातनं निर्माण झालेली आहे. आता कुठे आपण पॅन महाराष्ट्र म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या पातळीवरती करत असू तरी संकल्पना 10 वर्ष जुनी आहे आणि आता ती नावारूपाला आली आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: खरंय, म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की झाड लगेच वाढत नाही, ते रोप हळूहळू लावावं लागतं, रुजवावं लागतं, तशी ही संकल्पना 10 वर्ष आधी रुजवली गेली, आता कुठेतरी त्याचं एक वटवृक्ष आपण म्हणतो तयार होत आहे.
0: अजून वटवृक्ष नाही झालंय, आपण असं म्हणू शकतो की त्यांनी एक मोठं रूप धारण करण्याचा एक प्रयत्न आहे. आता बघूया कितपत आपल्याला यश मिळतं मिळत नाही हे आपण काल ठरवेल. कारण या कामात सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की या हे काम पूर्णपणे डिमांड ड्रिव्हन आहे. म्हणजे अनेक वेळेला सामाजिक कामामध्ये कसं असतं की उदाहरणार्थ एक वॉटरशेडमध्ये मला काम करण्यासाठी समजा एक एनजीओ आहे, ते एनजीओ CSR कडनं पैसे घेते, त्या वॉटरशेडचं काम राबवते. किंवा शेतीमध्ये काम करणारी जर एनजीओ असेल तर ती निधी उभा करते, मग तो ते निधी वाटते. आपण अजिबात तसं नाही करत. आपण काय म्हटलंय की शेतकरी सक्षम आहे, सर्व निर्मिती क्षमता शेतकऱ्यांमध्ये, ती निर्मिती क्षमता फक्त जाग करण्याचं आपण काम करत आहोत. त्यामुळे आपला प्रयत्न हा ट्रेनिंगवरती आहे, पूर्ण भर आपला ट्रेनिंग ट्रेनिंग ट्रेनिंगवरती आहे. हे प्रशिक्षण घेऊन शेवटी काम कोणाला करायचंय, शेतकऱ्यांना करायचंय. तर त्यामुळे शेतकऱ्यांना जितकं पटतं तेवढंच काम होणार आहे. एक चळवळ आहे आणि निश्चित ती वाढते आणि झपाट्याने वाढते. म्हणजे बघा 2022 साली आपण फार्मर कप सुरू केला त्यावेळेला अपेक्षा ही होती की तेच पीक घेणाऱ्या एका गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट करावा आणि गट शेती करावी. गट शेती म्हणजे काय, त्याचा हा अर्थ होत नाही की आपल्या जमिनीच्या मालकीमध्ये काही फरक झाला. तुमची जमीन तुमची, माझी जमीन माझी, त्यात काही फरक नाही झाला. परंतु आपल्या शेतीच्या प्रॅक्टिसेस आहेत त्या आपण एकत्र कराव्या. म्हणजे उदाहरणार्थ निविष्ठा खरेदी करताना तुम्ही वेगळी कराल मी वेगळी केली तर आपला खर्च जवळजवळ 25 ते 30% वाढतो. थोडं विचार करा की तुम्हाला दर जो मिळतो दुकानदाराकडनं, तुम्ही होलसेलमध्ये विकत घेतलं तर स्वस्त मिळेल की रिटेलमध्ये?
1: होलसेल.
0: होलसेलमध्ये नेहमीच स्वस्त होतं. त्यामुळे गट जेव्हा एकत्र येतो तेव्हा आपलं बी बियाणं, आपलं खत, आपली औषधं, आपली यंत्र या सगळ्या गोष्टींवरती किमान 20 ते 25% आपल्याला डिस्काउंट मिळतो. काही काही आमचे शेतकरी गट इतके हुशार आहे की डायरेक्ट कंपनी बरोबर नेगोशिएट करून जवळजवळ 40% डिस्काउंट आणतात. म्हणजे एका वर्षामध्ये आपण म्हणू शकतो कोट्यावधी रुपयांची सेव्हिंग्स शेती सुरू होण्या अगोदरच झालेली असते, पेरणी अगोदरच झालेली असते.

0: कोट्यावधी रुपयांची सेव्हिंग्स शेती सुरू होण्या अगोदरच झालेली असते, पेरणी अगोदरच झालेली असते. का? कारण शेतकरी एकत्र आले.
1: खूप मोठा फायदा आहे त्यांचा,
0: प्रचंड मोठा फायदा आहे. त्यामुळे पहिला मुद्दा हा आहे की गटशेती म्हणजे आपण एकत्र येऊन शेती करतो, याचा हा अर्थ होत नाही की आपली मालकी गेली. आपली मालकी जशीच्या तशी आहे, परंतु शेती करणाऱ्या पद्धतीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे निविष्ठा आपण एकत्र घेतो. दुसरी गोष्ट, आज शेतीमधलं एक खूप मोठं संकट आहे की आपल्याला गरज असते तेव्हा शेतकऱ्याला मजूर मिळत नाहीत.
1: हो
0: बरोबर. त्यामुळे पेरणी वेळेवर होत नाही, निंदणी होत नाही, कोळपणी होत नाही, काढणी होत नाही, फवारणी होत नाही, बरीच कामं रखडून जातात आणि त्याचा उत्पादनावरती खूप मोठा परिणाम पडतो, खर्च वाढतात. आपण जेव्हा गट बनवतो आणि गटशेतीच्या नियमामध्ये, आपल्या स्पर्धेच्या नियमामध्ये इर्जिक, आवडचावड, अडजी पडजी हे शब्द आहेत, त्याचा अर्थ हा आहे की तुमची गरज असेल तेव्हा मी तुमच्या शेतावर काम करतो आणि माझी गरज आहे तेव्हा तुम्ही माझ्या शेतावर काम कराल विना मोबदला. त्यामुळे माझं लेबर वरती प्रचंड पैसे वाचतात आणि फक्त पैसे वाचत नाहीत,
1: काम होत आहे,
0: काम होत आहे. त्यामुळे एकत्र म्हणजे त्याचा हा अर्थ, आपण एकत्र घाम गाळतो, आपण एकमेकांना मदत करतो, आपण एकमेकांवरती विश्वास ठेवतो आणि आपण विश्वास संपादन करतो. तिसरी गोष्ट गटशेतीमध्ये जी आपण करतो ती म्हणजे आपण शास्त्रशुद्ध शेती करायला शिकतो. आता शेतकरी किंवा शेती हा एक व्यवसाय आहे, म्हणजे जशी मोठी इंडस्ट्री व्यवसाय करत असताना त्यांचे काही ना काहीतरी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस असतात ना, तसंच शेतीमध्येही प्रत्येक पिकाला, पीक निहाय शास्त्रशुद्ध पद्धती आहेत. की उदाहरणार्थ बीज प्रक्रिया करायची असते तर ती बीज प्रक्रिया कोणत्या रसायनाने करायची, किती प्रमाणात आपल्याला करायचे, म्हणजे अनेक वेळेला आपल्याला लक्षात येत नाही की शेती हे ज्ञानावरती आधारित आहे. निविष्ठा इम्पॉर्टंट असतील, जमीन माती इम्पॉर्टंट आहे, हवामान इम्पॉर्टंट आहे, पण ज्ञान सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. तर हे ज्ञान पोचवण्याचं काम या स्पर्धेमार्फत होतं आणि गट एकत्र येऊन ते ज्ञान संपादन करतं. आणि ज्ञान संपादन करण्यासाठी आपण महाराष्ट्रातील 5 कृषी विद्यापीठांबरोबर आपण MOU केलेले आहे आणि त्यांचे शास्त्रज्ञ 130 असे शास्त्रज्ञ आहेत की जे दररोज यासाठी क्लास घेतात, ज्याला डिजिटल शेती शाळा म्हणतात. ही डिजिटल शेती शाळा इतकी आता रंगलेली आहे आणि शेतकऱ्यांना त्याची इतकी गोडी लागलेली आहे, म्हणजे तुम्ही अनेक ठिकाणी पाहाल की महिला एका बाजूला चुलीवर भाकरी करते आणि दुसऱ्या बाजूला तिचा फोन चालू आहे आणि ती डिजिटल शेती शाळेमध्ये भाग घेते. तर हे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एकदम घरापर्यंत विना मोबदला आपण ज्ञान पोहोचवतो. आणि हे ज्ञान वन वे ट्रॅफिक नाही आहे. शेतकरी सुद्धा त्यांचा कॅमेरा ऑन करतात, शेतातनं ऑन करतात, पानं दाखवतात, मुळं दाखवतात, माती दाखवतात आणि थेट प्रश्न विचारतात. आणि काही काही शेतकरी तर आता इतके काय म्हणतात तरबेज झालेले आहेत की कधी कधी आपल्या बिचाऱ्या शास्त्रज्ञांची ते टेस्ट घेतात की ही कीड याचं नाव काय सांगा, कारण आज त्यांनाही माहिती आहे की त्याचं नाव काय, अमुक कीड त्याला अमुक अमुक उपाय हे सगळं त्यांना माहिती असतं. तर हे शास्त्रज्ञ अगदी मन लावून 130 शास्त्रज्ञ ज्याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचे आहेत, म्हणजे आपल्याकडे प्लांट ब्रीडर आहे, जसं माणसाला वेगवेगळे डॉक्टर लागतात, आपल्याला ऑर्थोपेडिक वेगळा असतो, गायनॅक वेगळा असतो, फिजिशियन वेगळा असतो, अँथेस्थेटिस्ट वेगळा असतो, तसे शेतीच्या बाबतीत सुद्धा वेगवेगळे डॉक्टर आहेत. तर हे सगळ्या डॉक्टरांचा समूह एकत्र येऊन अतिशय उत्तमरित्या गेले आता 5 हे काम करतोय आणि खूप मोलाचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या शास्त्रज्ञांचं आणि आपल्या कृषी विद्यापीठांचं आहे, जे मला निश्चित नमूद करावं असं वाटतं.
1: खरंच खूप खूप म्हणजे त्यांचे आभार मानावे तेवढे कमी वाटतात.
2: श्रोते हो, आजच्या भागातून गटशेती हा केवळ एक प्रयोग नसून तो शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचाही प्रभावी मार्ग ठरू शकतो हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 तोपर्यंत पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

एफ एम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. श्रोते हो प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. गात आहेत आशा भोसले.

0: आपला बॅटरी सेंटरचा आशा ठमसेल.
1: तसेच सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला बॅटरी सेंटरचा एकच आशा ठमसेल. 1 जुलै पासून चाटला बॅटरी सेंटर सोलापूर.
2: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
3: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
2: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
3: संपर्क 83 798 64 555.
4: श्रोते हो, आज आपण भावधारा या कार्यक्रमात आशा भोसले यांनी गायलेली काही गीत ऐकत आहोत. कार्यक्रमात आता ऐकूया MP भावे यांच

गृहिणीनो प्रतीक्षा संपली. 11 जुलै तारीख ठरली. लाखो गृहिणींच्या पसंतीचा दूध सारीचा मेगा महोत्सव. साड्यांच्या 1000 व्हरायटी कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत. श्री दूध सारीज साठी गल्ली सोलापूर.

गृहिणीनो प्रतीक्षा संपली, 11 जुलै तारीख ठरली. लाखो गृहिणींच्या पसंतीचा दूध सारीचा मेगा महोत्सव. साड्यांच्या 1000 व्हरायटी कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत. श्री दूध सारीज, साठी गल्ली, सोलापूर.

0: श्रोतेहो आपण ऐकलत आरती प्रभू यांचं गीत, संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आपण ऐकताय आशा भोसले यांनी गायलेली काही गीतं भावधारा या कार्यक्रमात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: श्रोतेहो तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलत आशा भोसले यांनी गायलेलं नाद हो महानोर यांचं गीत. संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आज आपण भावधारा या कार्यक्रमात आशा भोसले यांनी गायलेली काही गीतं ऐकलीत. याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: विंबलडन जूनियर्स 2026 में सिंगल्स क्वार्टर फाइनल में पहुंचकर रचा है इतिहास। इसके साथ ही समाचार प्रभात का यंग समाप्त हुआ। नमस्कार।
1: आकाशवाणी प्रेजेंट
2: आकाशवाणी धाराशिव केंद्र सकाळचे 8:15 वाजले आहेत। श्रोते हो प्रसारित करीत आहोत लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं अलग अलग या चित्रपटातील आनंद बक्षी यांचं गीत। संगीत आहे आर डी बर्मन यांचं।

श्रोते हो आपण ऐकलत आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं बागी या चित्रपटातील समीर यांचं गीत. स्वर होता अभिजित आणि कविता कृष्णमूर्ती यांचा. लखलख चंदेरी या कार्यक्रमात शेवटी ऐकूया सावन को आने दो या चित्रपटासाठी जसवाल सिंग आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गोहर कानपुरी यांचं गीत. संगीत आहे राज कमल यांचं.

श्रोतेहो, या गीताबरोबरच लख लख चेंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळचे 8:30 होत आहेत. प्रथम मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 8:40

0: पायी वारी पंढरीची संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रथम ऐकूया मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलबर्नमध्ये दाखल. ब्रिक्स देशांतील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीचं कोचीमध्ये आयोजन. इराण अमेरिकेदरम्यानचा संघर्ष पुन्हा उफाळला. आणि विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. तिसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मेलबर्नला पोहोचले. आज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिस यांच्याशी ते चर्चा करतील आणि व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण आणि परस्पर जनसंपर्क या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर या दोनही नेत्यांदरम्यान चर्चा अपेक्षित आहे. यामुळे भारत ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला नवी गती मिळेल. पंतप्रधान मोदी भारत ऑस्ट्रेलिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. दोनही देशातील उद्योग क्षेत्रातील प्रमुख नेत्यांना ते संबोधित करतील. तसंच मेलबर्नमध्ये ते भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत. आपल्या तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 7% राहण्याचा अंदाज वर्तवल्यामुळे जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान भक्कम झालं असल्याचं नाणेनिधीच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अपडेट या द्वैवार्षिक अहवालात नमूद केलं आहे. पुढील वर्षात भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनातील वाढीचा दर काहीसा मंदावेल आणि तो 6.4% येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताच्या पंचायती राज मंत्रालयाद्वारे कोची इथं ब्रिक्स देशांतील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीची आज सांगता होणार आहे. महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीदरम्यान विविध देशांच्या मंत्र्यांनी काल मसुदा ठरावावर चर्चा केली. महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास यासह विविध मुद्द्यांचा यामध्ये समावेश होता. मंत्रीस्तरीय बैठकीपूर्वी कार्यगटाची काल बैठक झाली. आज संध्याकाळी या मंत्रीस्तरीय बैठकीचा संयुक्त ठराव स्वीकारला जाण्याची अपेक्षा आहे. भारत आणि म्यानमार दरम्यान द्विपक्षीय स्तरावरील संरक्षण सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली तसंच आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आल्याचं गृहमंत्रालयानं सांगितलं. भारत आणि म्यानमार दरम्यान 23वी राष्ट्रीय स्तरावरील बैठक काल नवी दिल्लीत झाली. दोनही देशांदरम्यान दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रांची तसंच मानवी तस्करी आणि वन्यजीवांची तस्करी, सायबर गुन्हे यासह इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा सामना करण्यासाठीच्या सहकार्यावर चर्चा करण्यात आली असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO नं ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी क्षेत्रात लांब पल्ल्याच्या पिनाका क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. किमान 60 किलोमीटरच्या पल्ल्यासाठी या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राची रचना पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था म्हणजे ARDE ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळेच्या सहकार्यानं तसंच संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळा आणि इमारत संशोधन केंद्राच्या मदतीनं केली आहे. या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी DRDO आणि लष्कराचं अभिनंदन केलं आहे. या महिन्याच्या 17 आणि 18 तारखेला होणाऱ्या CSIR UGC नेट जून 2026 या परीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA आगाऊ शहर सूचना पावती जारी केली आहे. परीक्षार्थींनी त्यांना नमूद करून दिलेले परीक्षा शहर जाणून घेण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावरून आपली स्लिप डाउनलोड करावी असं सूचित करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारनं तामिळनाडूतील शेतकऱ्यांकडून खोपरा आणि तोतापुरी या प्रकारच्या आंबे खरेदीला मंजुरी दिली आहे. या मंजुरीअंतर्गत राज्यात 87,000 मेट्रिक टनांहून अधिक खोपरा आंब्याची खरेदी केली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

हॉर्मुझच्या समुद्रधुनीत इराणने जहाजांवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेच्या लष्करानं इराणवर पुन्हा एकदा हल्ले करणार असल्याचं जाहीर केलं आहे. इराणच्या या हल्ल्यांमुळे युद्धविराम संपुष्टात आल्याचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणविरुद्ध लष्करी कारवाई अधिक कठोर करण्याचा इशारा दिल्यानंतर काही तासातच अमेरिकी लष्करानं ही घोषणा केली. दरम्यान इराणमधील दक्षिण किनारपट्टीवरील शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणच्या प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये वाढत्या राजकीय अशांततेच्या पार्श्वभूमीवर जॉईंट अवामी एक्शन कमिटी या मुख्य निदर्शक गटानं आंदोलनाची हाक दिली आहे. या गटाच्या अटक केलेल्या नेत्यांची सुटका, दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा पुरवठा

0: वळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा पुरवठा अखंडित ठेवणं आणि 38 कलमी कराराची अंमलबजावणी करणं अशा या गटाच्या मागण्या आहेत. मुझफ्फराबाद, रावळकोट, हवेली, पुलंद्री आदी भागातल्या निदर्शनांमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूरनियंत्रण आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. महाराष्ट्रात आषाढी वारीसाठी आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. अवघी अलंकापुरी यावेळी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली. तत्पूर्वी आळंदी इथल्या संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. आजोळघरचा कालचा मुक्काम आटोपून पालखीचं आज पुण्यात आगमन होणार आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पिंपरी चिंचवड इथं मुक्कामी होता. दोनही संतांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे शहर आणि जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरनं ऐतिहासिक विजय मिळवला. मुलांसाठी असलेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यानं धडक मारली आहे. गेल्या 36 वर्षात ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 18 वर्षांच्या पापरकरनं उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या रिओ ताबाताचा 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी त्यानं अमेरिकेच्या आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या किटन हॅन्सचा 6-2, 6-3 असा पराभव करून सर्वांना चकित केलं होतं. या स्पर्धेत त्यानं आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. पापरकर आज सायंकाळी उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याविरुद्ध सामना खेळेल. भारताची 100व्या ग्रँडमास्टरकडे होणारी वाटचाल काल अधिक वेगवान झाली. हा टप्पा गाठण्यासाठी केवळ 2 ग्रँडमास्टर्सची गरज आहे. काल पुण्यात बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टच्या वतीनं आयोजित सामन्यात कन्याकुमारीच्या 17 वर्षीय अश्वथ एस याने पुणे इंटरनॅशनल ग्रँडमास्टर राऊंड रॉबिन स्पर्धेत आपला अंतिम जीएम नॉर्म पूर्ण करून देशाचा 98वा ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला. काल झालेल्या अंतिम फेरीत अश्वथने अमेरिकेच्या एफ एम कन्नन वैद्यनाथनचा पराभव केला आणि ग्रँडमास्टर किताब मिळवण्यासाठीच्या सर्व अटी पूर्ण केल्या. त्यानं 9व्या फेरीत 7 गुण मिळवत दुसरं स्थान मिळवलं. कालच्या स्पर्धेत ग्रँडमास्टर अभिजित गुप्ता अव्वल स्थानी राहिला. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता पावसाचा जोर ओसरत आहे. केरळमधील पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. आज उत्तर केरळमधील 5 जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्याच्या किनारी भागात मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली आहे. उत्तराखंड राज्यात पावसाचा जोर अद्याप कायम असून पुढील 36 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. अत्यावश्यक नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसंच चारधाम यात्रेकरूंनी हवामानाचा अंदाज घेऊन पुढील प्रवासाचं नियोजन करावं अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलबर्नमध्ये दाखल. ब्रिक्स देशातील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीचं कोचीमध्ये आयोजन. इराण अमेरिकेदरम्यानचा संघर्ष पुन्हा उफाळला. आणि विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरचा ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आज ऐकूयात आळंदी येथे संपन्न झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निवेदन आहे कैलास शिंदे यांचं. सादर करते धीरज केदारी.

0: मंडळी रामकृष्ण हरे। जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीनं परवा म्हणजे 7 जुलै रोजी देहूतून पंढरपुराकडे प्रस्थान ठेवला, तर याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविक देहूत आणि आळंदीत दाखल झाले होते। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं काल म्हणजे 8 जुलैला पंढरपुराकडे प्रस्थान ठेवला। यावेळी सुरुवातीला ओढ दिलेल्या पावसानं आता मात्र संततधार पकडली आहे। इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। सगळे पूल पाण्याखाली गेल्यानं मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थानाचा ऐतिहासिक निर्णय समितीनं घेतलाय। पंढरीस जाय तो विसरे बाप माय, पंढरीस जाय तो विसरे बाप माय, अवघा होय पांडुरंग राहे धरुणिया अंक। आजही पिढीजात वारीची परंपरा अव्याहत सुरू आहे। अबालवृद्ध आळंदीत मुक्कामास आहेत। पावसाची पुराची चिंतानं बाळगता वारकऱ्यांनी धर्मशाळांमध्ये आश्रय घेतलेला दिसत होता। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्यासाठी माऊलींच्या चलपादुकांचं काल दुपारी 2 वाजता परंपरेनुसार पंढरीकडे प्रस्थान ठेवणं गेलं। या सोहळ्यासाठी आळंदी सज्ज झाली होती। दुपारी 2 वाजता भर पावसात नेत्रदीपक अशा प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली। माऊलींच्या चलपादुकांना न्हाऊ घालण्यासाठी जणू काही बरसणाऱ्या टपोऱ्या थेंबांमध्ये अहमिकाच लागली होती। सुरुवातीला देऊळवाडा स्वच्छतेनंतर मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून मंदिरात प्रवेश देण्यात आला। त्यानंतर विनामंडपात दिंडी प्रमुख आणि मानकऱ्यांना गुरु हैबतबाबा आणि देवस्थानच्या वतीनं नारळ प्रसाद आणि पागोटं देऊन सन्मानित करण्यात आलं। मुख्य समाधी गाभाऱ्यातील मानपानाच्या सोहळ्यानंतर रथापुढील क्रमांकांच्या दिंड्या अश्व बाहेर पडले आणि त्यानंतर माऊलींच्या चलपादुकांना पालखीत ठेवण्यात आलं आणि नगर प्रदक्षिणा घालण्यात आली। रात्री पालखीचा मुक्काम आजोळघरातील दर्शन मंडपात होता। या सोहळ्याबाबत सोहळा समिती प्रमुख आणि विश्वस्त डॉ भावार्थ देखणे यांनी प्रस्थान सोहळ्याबाबत आणि अजोळात होणाऱ्या मुक्कामाबाबत आम्हाला सांगितलं।
1: आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं प्रस्थान आळंदीवरनं होणार आहे आणि माऊली पंढरपूरच्या दिशेने आज निघणार आहेत। हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा आनंद सोहळा असं मी म्हणतो। आनंद तेथीचा मुक्याशिवाचा बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय लुकांबळे वृद्ध होती तरणे, नाचत नाचत जाईरे पंढरी विठ्ठल रसुबाई पाहू रे। हा वैष्णवांची मांडयाळी चालत चालत नाचत नाचत भक्ती गजरामध्ये रममाण होऊन पांडुरंगाला भेटण्यासाठी या ठिकाणी ती साधना वारीच्या रूपाने करत आज निघणार आहे आणि 18 दिवसांनी पांडुरंगाचं दर्शन त्यांना होणार आहे। त्या दृष्टिकोनातून आळंदीवरनं साधारणपणे 3 वाजता हे प्रस्थान होणार आहे। अतिवृष्टीमुळे 3-4 दिवस आळंदीला येणारे सगळे जे रस्ते आहेत ते सध्या ब्लॉक आहेत। काही रस्ते चालू झालेले आहेत पण तरी सुद्धा प्रशासनाने आणि आळंदी देवस्थानने सुद्धा सर्व वारकऱ्यांना एक विनंती केली होती आणि त्या विनंतीला प्रतिसाद देऊन बरेच जण पुण्यामध्ये थांबलेले आहेत।
0: चलपादुकांचं प्रस्थान झाल्यानंतर कामी आजोळी काम करेपर्यंतची हा जो सगळा सोपस्कार असेल, हा जो सगळा सोहळा होणार आहे, याबाबत थोडस सांगा ना।
1: काकडा आरतीने ह्या संपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। त्याच्यानंतर 2:30 वाजता आपण मान्याच्या ज्या दिंड्या 47 त्यांना आपण आतमध्ये घ्यायला सुरुवात करणार आहोत। 3 वाजता साधारणपणे सोहळ्याला सुरुवात होईल, प्रस्थान सोहळ्याला। त्याच्यानंतर हैबत बाबांची आरती होईल, नंतर संस्थानतर्फे आरती होईल आणि जे नारळ प्रसाद असतात मानकऱ्यांचे ते सुद्धा त्याच्यानंतर देण्यात येईल। नंतर पादुका बाहेर पडून मंदिर प्रदक्षिणा करून साधारणपणे 8 ते 8:15 दरम्यान आजोळ घरामध्ये आळंदीमध्येच त्या विसावतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 5 ते 5:30 दरम्यान आपण पालखी आळंदीवरनं त्या पालखीचं प्रस्थान होऊन पुण्याच्या दिशेने निघेल।
0: कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासन कशा पद्धतीने सज्ज झालेले आहेत आणि काय खबरदारीचे उपाय म्हणून काय योजना अंमलात आणण्यात आलेल्या आहेत?
1: गेली 1.5 ते 2 महिने प्रशासन, त्याचबरोबर पोलीस प्रशासन, सामान्य प्रशासन, नंतर वाहतूक व्यवस्था यांच्या बऱ्याच मीटिंग्स आपल्या झालेल्या आहेत। त्या दृष्टिकोनातून फौजफाटा आणि पावसाच्या पार्श्वभूमीवरती जास्तीत जास्त ठेवावा आणि ज्या ज्या ठिकाणी बॉटल नेकिंग होतं त्या त्या ठिकाणी तो पोलिसांचं जे काही कंट्रोल आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे सक्षम

0: वितरण करावं असं आपण सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि जे काही पुलावरनं जे वाहून गेलेले आहेत कठडे वगैरे, ते तिथे आपण बॅरिकेटिंग लावायला सांगितलेलं आहे, हार्ड बॅरिकेटिंग सांगितलेलं आहे. दिवे घाटामध्ये सुद्धा हार्ड बॅरिकेटिंग सांगितलेली आहे. जुना जो रस्ता आहे तोच आम्ही वापरू असंही आपण त्यांना सूचना देईन. बाकीच्या ठिकाणी हार्ड बॅरिकेटिंगनी तिथे जे काही लँडस्लाइड्स होतील किंवा हो झालेले आहेत त्याला तिथे मज्जा होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून सेफ वारी, आणि आपण जो रथ केलेला आहे त्या रथामध्ये सुद्धा दुर्घटना होणार नाही, कारण पाय अडकण्याची शक्यता असते दर्शन घेताना. त्या दृष्टिकोनातून आपण तिथे सेफ वारीच्या दृष्टिकोनातून रथाची सुद्धा इंजिनिअरिंग त्या पद्धतीने आपण करून घेतलेलं आहे.
1: प्रस्थान सोहळा समितीचे प्रमुख ऍडव्होकेट राजेंद्र बाबूराव उमाप हे म्हणाले,
2: संस्थांना यापूर्वीच जाहीर केलेलं आहे की जे वारकरी या ठिकाणी येत आहेत त्या वारकऱ्यांनी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी किंवा त्या लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं अशा प्रकारची आपण सर्वांना सूचना केलेल्या होत्या. त्याप्रमाणे वारकऱ्यांनी त्या सूचनेचं पालन केलं. काल पुराचा आणि पावसाचा जोर कमी झाल्यामुळं पुलावरचं पाणी ओसरलेलं आहे आणि म्हणून आम्ही रात्री संस्थांनं स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर करून घ्यावं आणि त्या पद्धतीनं त्याचा अहवाल येणं बाकी आहे. निश्चितपणे अहवाल आल्यानंतर आम्ही जी काही प्रस्थांची माहिती सांगितलेली आहे की ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या ज्या काही मानाच्या श्रींच्या रथापुढील 1 ते 27 आहेत, रथामागील 1 ते 20 व पोटधारक अशा 56 दिंड्यांचे प्रत्येकी 10 प्रतिनिधी वारकरी त्या ठिकाणी सहभागी होतील. परंतु त्यामध्ये आम्ही बदल केलेला आहे. आत्ता पाऊस कमी झालेला आहे, पुराचं देखील पाणी कमी झालेलं आहे, त्यामुळं प्रत्येक दिंडीत त्या ठिकाणी ज्या काही 56 मानाच्या दिंड्या आहेत त्यामध्ये 50 वारकऱ्यांना आम्ही सामावून घेत आहोत. अशा प्रकारे थोडासा बदल आम्ही केलेला आहे, कारण पाणी जरी ओसरलेलं असलं आणि पाऊस जरी कमी झालेला असला तरी धरणाच्या साईडला पाऊस पडत असल्यामुळं निश्चितपणे त्या ठिकाणी किती पाऊस पडेल आणि उद्या सकाळी काय सिच्युएशन राहील हे आत्ताच आपण सांगणं हे घाईचं होईल. परंतु आम्ही 2 मार्ग त्या ठिकाणी प्रथमतः प्राधान्य देतोय. तो परंपरागत जो मार्ग आहे त्या परंपरागत मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या ठिकाणी देखील जाण्याला आम्ही जे काही प्रमुख दिंड्या आहेत त्या दिंड्यांचे जे काही प्रतिनिधी आहेत ते किती घ्यायचं त्या देखील कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, कारण पूल देखील त्या ठिकाणी पाणी किती राहील किंवा कशा पद्धतीने राहील त्याचा आढावा घेऊन त्याप्रमाणे परंपरागत मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. पण तिथे जर पाणी आलं तर त्या ठिकाणी निश्चितपणे मरकळ रोड जो आहे त्या मरकळ रोडनी आम्ही चरोली फाट्यावरती पालखी नेण्याचा आमचा हे आहे.
1: आळंदी नगर परिषदेच्या रुग्णालयाचे डॉक्टर राहुल पाटील यांनी वैद्यकीय सुविधा ज्या पुरवण्यात येणार आहेत या सुविधांबाबत माहिती देताना आम्हाला सांगितलं,
3: महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा तसेच ग्रामीण रुग्णालय आळंदी नगर परिषद यांच्यातर्फे आपल्या पूर्ण आळंदी नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये जी काही जी पालखी सोहळा आयोजित केलेला आहे त्या संदर्भात आरोग्य सेवेसाठी साधारणतः 11 बूथ वेगवेगळ्या ठिकाणी चाकण चौक, वडगाव चौक, चरोली फाटा अशा ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी 2 वैद्यकीय अधिकारी, 2 इंटर्न, 1 ANM व अधिक परिसेविका अशा पद्धतीने व त्या संदर्भात जी काही औषध उपचार लागतात जो फर्स्ट एड म्हणजे प्रथम उपचार स्वरूपातील तर ती सुद्धा सर्व औषधं आपल्या इथं उपस्थित आहेत. या ठिकाणी सर्वसाधारणतः भाविकांचे सर्व महाराष्ट्रातून या ठिकाणी एकत्रित आलेले असतात आणि इथून पालखी आपली आळंदीतून आपली पंढरपूरकडे प्रस्थान होते. तर त्या निमित्ताने साधारणतः 4 दिवसापूर्वीपासूनच आम्हाला इथं प्रतिनियुक्तीवरती पाठवलेलं आहे. आज आता 8 तारखेपासून प्रस्थान आहे माऊलींच्या पालखीचं. तर आज आता इथपर्यंत साधारणतः दर रोज साधारणतः 1-1 बूथवर 1000 ते 1200 रुग्णांची इथं नोंद केली जाते आणि त्यांना औषधोपचार साधारणतः पुरवला जातो. साधारणतः प्राथमिक उपचारामध्ये सर्दी, ताप, खोकला, दर वेगवेगळ्या प्रकारचे जुलाब, उलटी, ताप या संदर्भातले सर्व औषधं आपल्याकडे प्रथम उपचाराचे उपलब्ध असतात. त्यांना त्या स्वरूपात त्याचा चेक करून मग त्यांना औषधोपचार आपण केला जातो.
1: या प्रस्थान सोहळ्यास भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे हे आवर्जून उपस्थित होते. वारीतला त्यांचा वंश परंपरागत सहभाग याबाबत सांगताना ते म्हणाले,
4: रामकृष्ण हरी, महाराष्ट्राची ही संत परंपरा

0: अनादिकालापासून चालू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या माध्यमातून अनेक भाविक वारकरी या ठिकाणी येतात आणि पंढरपूरच्या दिशेनं पालखीचं प्रस्थान होतं. मला जसं कळतंय तसं माझे आजोबा, माझे वडील, माझे चुलते, माझे भाऊ हे सगळे या वारीमध्ये प्रत्येक वर्षी सहभागी होत असतात. इथून पंढरपूरपर्यंत चालत जात असतात. या वर्षीची परिस्थिती थोडीशी पाऊस जास्त झाल्यामुळे आळंदीमध्ये काल आम्ही तुकाराम महाराजांच्या, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला पण होतो. सगळ्या वारकरी बांधवांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं. इथं आज इंद्रायणीचा जो आळंदीतला जो ब्रिज आहे, पूल आहे, त्या पुलावर पाणी आहे, त्यामुळं वारकऱ्यांना यावेळेस थोडीशी गैरसोय होईल. पण सगळ्यांनी थोडंसं सहकार्य संस्थांना, इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला, देवस्थान संस्थेला, प्रशासनाला केलं पाहिजे. कारण आपल्याकडं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखोंनी भाविक असतात आणि त्या ब्रिजवरनं जाताना सगळे सुखरूप पोचावेत आणि कुठलेही हे होऊ नये एवढी काळजी सगळ्यांची घेण्यासाठी सगळे नगरसेवक या परिसरातले देवस्थानचे लोक प्रामुख्याने प्रयत्न करत आहेत. तर त्याच्यात मी या निमित्तानं आवाहन करेन आपल्या सगळ्या वैष्णव भक्तांना, वैष्णव वारकरी भक्तांना सगळ्यांना की थोडंसं आळंदीच्या नंतर जिथं पण मुक्काम आहे तिथनं सगळ्यांनी पालखीमध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हा. कारण आता इंद्रायणीला आता आम्ही बसलो इथं आळंदीत तरी पाणी रात्रीपेक्षा 2-2.5 फुटाने वाढले. अजून पाऊस वरती चालू आहे. तर पाऊस जर जास्त वाढला तर उद्या आपली पालखी, त्याच्याकरता सगळ्यांनी सुखरूप राहावं, सगळ्या वारकऱ्यांचं आरोग्य चांगलं राहावं याच्याकरता आम्ही प्रयत्न करतो.
1: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थानात सेलिब्रिटी संवादक अभिनेते आदेश बांदेकर हे देखील उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे त्यांचा यातला सहभाग हा एक आकर्षणाचा विषय. आदेश बांदेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं,
2: जसं आपण बघितलं इंद्रायणी मातेला महापूर आलेला होता आणि आता सगळं पुन्हा स्थिरस्थावर होत आहे. पाऊस जसा बरसतो आहे तसे डोळ्यातलंही अश्रू थांबत नाहीत. ज्या क्षणी माऊलींचं ते प्रस्थान सोहळा आपण अनुभवतो, मी सातत्याने गेली 10-12 वर्ष न चुकता या वारीत सहभागी होतो. अगदी देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जात असतो. माऊलींमधली श्रीमंती, माणसातलं माणूसपण आणि प्रत्येक माणसातला पांडुरंग, काय कुठून ही अनन्यसाधारण शक्ती आणि ऊर्जा आहे, खरंच अलौकिक आहे सगळं. आपण कोणीही नाही हे सगळं तो ठरवतो, तो करून घेतो आणि माऊलींच्या चेहऱ्याकडे आपण बघितलं की लक्षात येतं त्यांची ऊर्जा. आणि कुठलंही सुख दुःख असू द्या, त्यांच्याकडून शिकण्यासारखी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे फक्त एकच विठ्ठलाचा ध्यास. आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा कुठलीही निरपेक्ष भावना, अगदी कळसाला नमस्कार करून सगळे माऊली परततात, यापेक्षा वेगळं काय आहे. तर आपण कुठं आहोत, आपण कुठंच नाही.
1: या वारी सोहळ्याविषयी आपला अनुभव व्यक्त करताना सुनेत्रा नाम जोशी या म्हणाल्या,
3: आमचं वारीला जायचं पक्क झालं आणि एक एक टप्पा ओलांडत आम्ही वारी करत होतो. मी नुसतं निरीक्षणच करत होते. कधी त्या विठुरायाचं नाव न घेणारी मी हरी भजनात कधी दंग झाले हे मला कळलंच नाही. दगडाची उशी आणि आकाशाचं पांघरुण करून जिथे जागा मिळेल तिथे लोक विसावत होते. खरंच मी हे सगळं बघतच राहिले. माझ्या मनात शंका होती ना की वारीला जाऊन देव भेटतो का, त्याचं काहीस थोड्याफार प्रमाणात निरसन मला तिथे व्हायला लागलं. मला देव दिसला त्या सेवाभावी संस्थेत जे येणाऱ्या वारकऱ्यांची उठभस करत होते, झोपण्या उठण्याची सोय करत होते. मला देव दिसला जे वारकऱ्यांची तुटलेली चप्पल कोणतेही पैसे न घेता शिवून देत होते. मला देव दिसला त्या डॉक्टरांच्या मध्ये कोणतेही पैसे न घेता सगळ्यांना औषध पाणी करत होते. एखादा म्हणलाच की पायाला फोड आलेत तर म्हणायचे डॉक्टर की बस न गाडीत आणि पुढची वारी पूर्ण करा, बसा गाडीत. केवढीही पॉझिटिव्हिटी. मला देव दिसला त्या आया बहिणींच्या मध्ये ज्या जेमतेम घरी 10-15 लोकांसाठी स्वयंपाक करत होत्या, तर इथे 100-500 लोकांसाठी सहज पोळ्या भाकरी करत होत्या. खरंच कुठून आले एवढे लोक, अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत स्त्री पुरुष सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले होते. तेव्हा मला लक्षात आलं की कुठं 2 पैशाची जाहिरात नाही किंवा कुठंही असा बोर्ड नाही की व्हा आमच्या पक्षात सामील आणि चला वारीला. देव भावाचा भुकेला. सगळ्या संतांच्या पालख्या तिथे एकत्र आल्या होत्या. संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताई, सोपानदेव, संत तुकाराम, संत एकनाथ या सगळ्यांचे कोड कौतुक मी डोळ्यांनी पाहू, कानांनी ऐकू की मुखाने गाऊ.

0: अशी माझी स्थिती झाली.
1: धो धो बरसणाऱ्या जलधारांच्या आणि माऊलींच्या भक्तीवर्षावात चिंब भिजण्यासाठी अलोट गर्दीचा वैष्णवांचा मेळा आणि हा महापूर जमेल तसा आळंदीत दाखल झाला होता आणि दाखल होतच होता. अशा काही भगिनींशी आम्ही संवाद साधला.
2: रामकृष्ण हरी माऊली, तर आमचं दुकान आहेत भाजीचे. आमच्या दुकान संपूर्ण माल वाहून गेला, काहीच राहिलेलं नाही. फक्त पाण्यात बुडालेली ज्ञानेश्वरी डोक्यापेक्षा बी वर उंच पाणी असल्याने ज्ञानेश्वरी अगदी बाकीचे पुस्तकं सगळे ओले झाले आणि ज्ञानेश्वरी गाथा ही पूर्ण कोरडी निघाली. जशा तुकाराम महाराजांच्या गाथा तरंगू आल्या तशा आमच्या ज्ञानेश्वरी सुद्धा 24 तास पाण्यात असून सुद्धा कोरडीच्या कोरडी निघाली. आम्हाला ते भाजीपाला गेला, माल गेला, त्याचं काही दुःख वाटलं नाही. पण आमची गाथा आणि ज्ञानेश्वरी जी पाण्यातून तरंगून आलेली कोरडी निघाली, तर आम्हाला एकदम म्हणजे डोळे तरंगून आलेत आमचे. आश्चर्य वाटलं. बाकी ग्रंथ पुस्तकं वया कोऱ्या ओल्या झाल्या आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोरडाच्या कोरडा निघाला.
1: मंडळी, परमेश्वराची अगाध लीला असंच याचं वर्णन करता येईल.
3: आमचा अनुभव असा आहे, दर साली प्रस्थान निघत आणि प्रस्थानातून आनंद मिळतो. दर साला तर आम्ही इथलेच रहिवासी आहेत, पण सेवा ही आठवड्याची सेवा आहे माऊलीची. इतर ठिकाणी बी आपण जिकडं अध्यक्ष सांगन सुनील भाऊ तापकीर यांच्या हस्ते किंवा यांच्या स्वाधीन ती सांगन तिकडे आम्ही जातो. सेवेला जातो तर आता इथं हे माहेर नाही, सासरच आहे आणि पंढरपूर माहेर आहे. त्या आता हे दोन्ही बी आपण सहज घेतोय, आनंद मिळलाय, आनंद घेतलाय आणि आपलं आयुष्य आता याच्यातच चाललंय म्हणायचं. पण चांगला आनंद घेऊन आनंद मिळून सगळी सेवा घडती, देवदेव घडतात.
4: पण बाहेर धोधो पाऊस पडतोय, चारही पूल पाण्यात गेलेत, घरामध्येच बसावंस वाटलं नाही, माऊलीच्या दर्शनासाठी जावंसं वाटलं.
3: आनंद भरपूर झाला आणि पाणी चारही पूल पाण्याखाली जरी गेले तरी पण भाविक पाऊस जरी असल तरी भाविक ह्या आळंदीत परस्थानाला किंवा वारीला माग हटत नाहीये. किती पाऊस येऊ द्या, गाळ हटत म्हणलं तरी जातात. आणि पंढरपूरला बी पाऊस असला तरी जातात. राऊट्या जरी पाण्यात असल तरी पण माग वारकरी माग हटत नाहीये. ओढीने जातात, आवडीने जातात, भावेने जातात आणि आनंद लुटायला बी येतात आणि जातात.
1: अजोळचा मुक्काम संपवून ताज्या दमानं वैष्णवांचा हा महापुराचा लोंढा ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषात आज सायंकाळपर्यंत पुण्यात दाखल होईल. तेव्हा या सजीव प्रसारणात भेटण्याच्या आश्वासनासह कैलास शिंदे पायी वारी पंढरीची या आकाशवाणी वृत्तांतातून माझा सहकारी धीरज केदारी यांच्यासह आपला निरोप घेतोय. रामकृष्ण हरी.

0: पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आळंदी येथे संपन्न झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आत्ताच आपण ऐकल्यात. निवेदन होतं कैलास शिंदे यांचं, सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
2: FM बँडच्या 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 9 वाजले आहेत. विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेली संत दासगुणी महाराज यांची भक्तिरचना.

0: देशातला बॅटरी सेंटरचा आशा ढम सेल.
1: तसेच सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला बॅटरी सेंटरचा एकच आशा ढम सेल. 1 जुलै पासून चाटला बॅटरी सेंटर सोलापूर.

0: श्रोते हो आपण ऐकलत वैशाली सामंत यांनी गायलेलं गीत. गीत आणि संगीत होतं अवधूत गुप्ते यांचं. आपण ऐकताय मिश्र संगीत आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: गृहिणीनो प्रतीक्षा संपली. 11 जुलै तारीख ठरली. लाखो गृहिणीच्या पसंतीचा दूध सारीचा मेगा महोत्सव. साड्यांच्या 1000 व्हरायटी कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत. श्री दूध सारीज साठी गल्ली सोलापूर.
0: श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया.

श्रोते हो आपण ऐकलीत आशा भोसले आणि आमिर गुलाम अली यांची अहमद अनिल यांची गझल. कार्यक्रमात आता ऐकूया प्रल्हाद.

श्रोतेहो कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं अनंत पाटील यांचं गीत. संगीत दिलं होतं विठ्ठल शिंदे यांनी. आणि या गीताबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम संपला.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 10:30 वाजले आहेत. श्रोते हो, ऐकूया गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला पद्मजा फेनानी जोगळेकर यांनी गायलेलं निवडुंग या चित्रपटातील आरती प्रभू यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

आपण ऐकलत मामला पोरीचा, या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं वंदना विटनकर यांचं गीत. संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. आपण ऐकताय गीतांजली, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूया आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं किशोर कदम यांचं गीत. गात आहेत आशा भोसले आणि चित्रपट आहे सुखी संसाराची 12 सूत्रे.

श्रोतेहो, आपण ऐकलत संसार पाखरांचा या चित्रपटातील आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गात आहेत उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ. चित्रपट आहे झुंज.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. तत्पूर्वी ऐकूया

0: आमच्यातला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल,
1: तसेच सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून चाटला बॅटरी सेंटर सोलापूर।
2: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता। आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81। तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा।
3: गृहिणीनो, प्रतीक्षा संपली, 11 जुलै तारीख ठरली। लाखो गृहिणीच्या पसंतीचा दूध सारीचा मेगा महोत्सव, साड्यांच्या 1000 व्हरायटी कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत। श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर।
4: श्रोते हो, ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेली मिश्र पिलू रागातील ठुमरी आणि त्यानंतर ठुमरी भैरवी। प्रथम ऐकूया मिश्र पिलू रागातील ठुमरी।

श्रोते हो, आताच आपण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेली मिश्र पिलू रागातील ठुमरी ऐकलीत. आता ऐकूया ठुमरी भैरवी.

श्रोते हो आताच आपण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेली ठुमरी भैरवी ऐकलीत. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 11:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अभिजित आणि साधना सरगम यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत आहे आनंद मिलिंद यांचं आणि चित्रपट आज का गुंडाराज.

आपण ऐकलात साहिल हुड्डा आणि सहकार्याने गायलेलं रामलीला या चित्रपटातील सिद्धार्थ गरिमा यांचं गीत. संगीत दिलं होतं संजय लीला भन्साळी यांनी. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत. गात आहेत अलका याज्ञिक आणि चित्रपट आहे राज.

0: प्रकारचे तसं तुम्ही कुठलाही आर्ट फॉर्म जर तुम्ही कुठलाही शोधून काढला पिंटरेस्ट किंवा गुगलवरून तर ते मी करून देऊ शकते. पण माझी मास्टरी आहे लिप्पन आर्ट, डॉट मंडला आर्ट, मिरर मोजाईक, वारली पेंटिंग, मधुबनी आर्ट आणि सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये असलेला रेझिन आर्ट तो मी शिकते आहे.
1: बरं,
0: हे सगळे आर्ट वर्क्स मी करते आणि कस्टमायझेशन माझ्याकडे अवेलेबल आहे.
1: बरं,
0: मी कार्पोरेट गिफ्ट देते, मी लग्न कार्यात रिटर्न गिफ्ट, वाढदिवसात रिटर्न गिफ्ट, किंवा जसं आपलं देवघरच्या मागे जो बॅकड्रॉप लागतो तो सुद्धा मी बनवून देते. नंतर एंट्रन्सच्या लॉबीमध्ये, बेडरूममध्ये, लिव्हिंग रूममध्ये वॉल डेकोर सुंदरसे, किंवा एखाद्या कोपऱ्यात एक साजेलसी, डायनिंग टेबलवर ठेवलं, असे अनेक तऱ्हेचे अनलिमिटेड वस्तू मी बनवून देऊ शकते.
1: म्हणजे कुठलंही आर्ट तुम्ही पाहिलं तर ते तुम्ही करू शकता.
0: हो,
1: तर आपण हे जे सुंदर तुम्ही दोन तीन आर्टची नावं सांगितली आहेत त्याच्यावर आपण थोडासा फोकस करूया. जसं आता मंडाला आर्ट तुम्ही याबद्दल बोलला, तर हे आर्ट कुठलं आर्ट आहे, नेमकं कशा पद्धतीने ते केलं जातं, आमच्या मैत्रिणींना सांगा ना.
0: बरंच काही याच्यावर सांगण्यासारखं आहे, पण मी थोडक्यात सांगू इच्छिते की मंडाला आर्ट हा बेसिकली तिबेटियन बुद्धिझम इकडून आपल्याकडे आलेला आहे. हा एक असा आर्ट आहे की ज्याच्यामध्ये समजा आता एक स्क्वेअर पेपर आहे तर सेंटर एक असतो त्याच्यात, अवतीभोवती सर्कल्स असतात, सर्कलमध्ये जॉमेट्री डिझाईन्स असतात.
1: बरं,
0: तर ह्या सगळ्या गोष्टी हे नुसतं आर्ट नाही आहे. तर हा जो सर्कल आहे हा कुठल्या तरी एका विशिष्ट गोष्टीला दर्शवतो. जसा जो सेंटर मी तुम्हाला सांगितला एक पॉइंट असतो तो दर्शवतो सेल्फला, स्वतःला.
1: बरं,
0: आणि जो सर्कल त्या सेंटरच्या अवतीभोवती असतात तो असतो आपल्या अवतीभोवती असलेले नेगेटिव्ह पॉझिटिव्ह वलय.
1: बरं,
0: जे बनतात, जे आपल्याला माहिती आहे की आपल्या अवतीभोवती वाईब्स असतात आणि ते जे जॉमेट्रिकल पॅटर्न्स असतात ते त्या वाईब्सला बॅलन्स करून ठेवतात, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह वाईब्स. आणि हा जो आर्ट आहे हा तुमच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन, पॉझिटिव्हिटी आणि एका प्रकारचा एक टूल म्हणून तुम्हाला मदत करतो मेडिटेशनसाठी.
1: बरं,
0: हा एक थेरपेटिक आर्ट आहे.
1: प्रीती ताई, आता जाणून घ्यायला उत्सुकता आहे, हे कशा पद्धतीने बनवलं जातं, कशावर हे बनवलं जातं?
0: हा ऍक्च्युली वुडन बेसवर बनवला जातो किंवा कॅनव्हसवर बनवला जातो. मी वुडन बेस जास्त प्रिफर करते कारण तो स्टर्डी असतो. याचाच एक दुसरा प्रकार आहे डॉट मंडला.
1: बरं,
0: तर डॉट मंडलाची अशी हिस्ट्री आहे की जुन्या काळी ना लोकांना जेव्हा सिक्रेट मेसेजेस द्यावे लागायचे तेव्हा ते लिहू नव्हते शकत, कोणाला दिसावे नाही म्हणून ते डॉटच्या आकारात
1: बरं
0: ते लपवायचे आणि त्याच्या थ्रू मेसेज पोहोचवायचे.
1: बरं,
0: असं करता करता तो एक्सप्लोर झाला आणि मग तो
1: पुढे वाढला एवढा
0: वाढला आणि ट्रेंड मध्ये आला.
1: मग यामध्ये कशा प्रकारचे डिझाईन्स तुम्ही आतापर्यंत बनवलेले आहेत?
0: मी म्हणजे लहान एक फुटापासून तर सात आठ फुटापर्यंत याच्यात डिझाईन्स बनवले. याचे विशिष्ट टूल्स असतात.
1: बरं,
0: डॉट डॉट एक एक डॉट करून वेगवेगळ्या रंगाचे डॉट करून पॅटर्न्स बनवले जातात. तो पॅटर्न मोठा होत जातो.
1: खूप पेशन्सचं काम असेल.
0: खूप पेशन्स, म्हणून तर म्हटलं की हा एक मेडिटेशनचा प्रकार आहे. तुम्ही त्या रंगाच्या याच्यात पूर्णपणे डीपली इन्व्हॉल्व्ह होतात, तुमच्या डोळ्याला त्यांनी एक थेरपीचं काम करतं, तुम्ही रमून जाता त्याच्यामध्ये.
1: खूप कला हे असं माध्यम आहे की ते रमवण्याचंच माध्यम आहे असं म्हणायला हरकत नाही आणि आनंद देणार आहे. आणि हस्तकलेचं महत्वच आहे ना आपल्या आयुष्यामध्ये. हाताने केलेली कला म्हणजे हस्तकला, जीव ओतून आपण ती कला करतो. एखादी वस्तू जरी बनवायची म्हटली, ऑर्डरची का असेना,
0: बरोबर,
1: जीव ओतून आपण ती वस्तू बनवतो आणि जेव्हा कस्टमर घेतो तेव्हा खूपच आनंद आपल्याला होतो.
0: बरोबर,
1: तर हा तर एक आर्टचा प्रकार झाला. पुढे तुम्ही लिप्पन आर्ट मध्ये खूप छान पद्धतीने वस्तू बनवता, तर त्याबद्दल आम्हाला सांगा ना.
0: नक्की नक्की. लिप्पन आर्ट हा मुख्यतः कच्छ गुजरात मधलं जे गाव आहे तिथून आलेला आहे. याच्या मागची हिस्ट्री असं की आता तिथे जसं रेतशी संबंध आहे, रेतीशी संबंध आहे त्या लोकांचा, तर तिथे मातीने घरं झोपडीसारखे सारवल्या जातात थंड राहावे म्हणून. तर तिथे गायीचं शेण नाही वापरलं जात तर कॅमल.
1: बरं,
0: आता प्रकाश कुठून येईल त्या झोपडीमध्ये, तर एक छोटासा होल त्या घराला असतो आणि आतमधून ते लोक मिररने सजवायचे.
1: बरं,
0: त्या मिररचं रिफ्लेक्ट त्याच्या व्हेंटिलेटर मधून घराच्या छोट्याशा याच्यातून येतो, तो रिफ्लेक्ट होतो आणि घर असं सुशोभित होतं आणि प्रकाश येतो, म्हणून त्याला म्हणतात मड अँड मिरर वर्क. बर लिप पण

0: आर्टला दुसरं नाव आहे मड अँड मिरर वर्क. तर कच्छ गावापासून हा ट्रेंड आलेला आहे. मग जसे जे लोक हिस्ट्री जे एक्सप्लोअर करतात, वेगवेगळे आर्ट फॉर्म एक्सप्लोअर करतात, आर्किओलॉजिस्ट, मग त्यांनी हळूहळू हा आर्ट म्युझियम मध्ये आणणं सुरू केला. म्युझियम मधून लोकांमध्ये तो इंट्रोड्यूस झाला आणि मग आमच्या कलाकारांनी त्याला एक्सेप्ट केलं.
1: हो, मग आतापर्यंत कशा फ्रेम्स बनवल्या आहेत, काय रंगसंगती त्यात वापरलेली आहे?
0: लिपन आर्ट विशेषतः जर तुम्ही पांढऱ्या रंगाने करता तर तो जास्त प्रसन्न दिसतो, पॉझिटिव्हिटी येते आणि तो कलरफुल पण होऊ शकतो. मग त्याच्यात साईजला काही लिमिटेशन्स नसतात, तुम्ही तो सुद्धा 1 फूट ते 8 फूट बनवू शकता. मी आतापर्यंत 8 फूट पर्यंतचे बनवलेले आहे.
1: मग यात साहित्य काय काय लागतं?
0: साहित्य याच्यात बेसिकली असं खूप असं नाही लागत, म्हणजे एक बेस लागतो, वुडन बेस. टूल्स असतात याचे, माती लागते, मिरर्स लागतात आणि फेविकॉल आणि कलर्स.
1: मग तुम्ही छोट्या फ्रेम पासून तर अगदी मोठ्या फ्रेम पर्यंत बनवलेला आहे आणि मिरर्सचाही उपयोग केला आहे. मग जेव्हा तुम्ही हे बनवलं आणि ती पहिल्यांदा विकली, त्या कस्टमरला कसं वाटलं की काय वेगळं आर्ट आहे का, काय त्याचे रिएक्शन होत्या?
0: ऍक्च्युली झालं कसं की जेव्हा मी सोशल मीडियावर आली तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की मला हे जाणवलं की इथे तर आपला पाहिजे तसं सेल होऊ शकत नाही किंवा लोकांना इथे पाहिजे तसा इंटरेस्ट नाही येते किंवा ते किंमत नाही देते कलेला. म्हणून मग मी ठरवलं की आपण आपल्या गावात हे लोकांपर्यंत पसरवायचं. तर त्या दरम्यान आमचे एक परिचित आर्किटेक्ट आहे, यंग आर्किटेक्ट गार्गी चाटी म्हणून, त्यांनी मला एका ग्रुपशी कनेक्ट केलं की जिथे खूप सारे आर्किटेक्ट्स डॉक्टर्स हे होते, इंटेरियर डेकोरेटर्स. तिथे गेल्यावर समाधान झालं कारण ह्या लोकांना ऑलरेडी ह्या फील्ड मधले असतात. त्यांनी जशी माझी कला पाहिली तसं त्यांच्या चेहऱ्यावर जे प्रसन्न झालं की अरे वा खूप सुंदर, तुम्ही आमच्यासाठी काम कराल का,
1: बरं
0: तुम्ही आमच्यासाठी नेम प्लेट्स कराल का, वॉल डेकोर कराल का, इंटेरियर मध्ये आम्हाला मदत कराल का, मग त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी इतकी खुश झाले की चला मला पाहिजे तसं प्लॅटफॉर्मही मिळाला आणि माझ्या कलेची किंमत करणारे लोकही मला मिळाले. मग तेव्हापासून माझ्या व्यवसायाला जोर आला.
1: बरोबर. मग आतापर्यंत अशा किती फ्रेम्स बनवलेल्या आहेत?
0: मी तर भरपूर
1: अगणित. आणि कस्टमरच्या तुम्ही चॉईसनी सुद्धा बनवून देत असाल?
0: हो, ऍक्च्युली मी स्वतः पण बनवू शकते. बऱ्याचदा काय होतं की कस्टमरला नॉलेज नसतं या गोष्टीचं, पण काय हरकत आहे ना, त्यांना सुद्धा जेव्हा ते घर करतात तेव्हा त्यांना आपण प्राधान्य दिलं, त्यांच्या चॉईसने केलं तर त्याच्यात त्यांना आनंद जास्त मिळतो.
1: बरोबर.
0: ज्याला आपण कस्टमायझेशन म्हणतो. जर दोघांनी मिळून काम केलं तर त्या वस्तूमध्ये जास्त प्रेम ओतलं जातं, जास्त सुंदर आकर्षक बनतं, जास्त पॉझिटिव्हिटी येते आणि त्याच्यामुळे मी कस्टमायझेशनला जास्त प्रेफरन्स देते.
1: आणि शेवटी तो व्यक्ती त्याच्या घरानुसार तो सगळ्या गोष्टी ठरवत असतो, रंगसंगतीपासून मला अशा पद्धतीने माझं घर सजवायचं आहे. आणि आता यावरच पुढचा एक प्रश्न आहे की तुम्ही वॉल डेकोर सुंदर बनवता आणि इव्हन नेम प्लेट सुद्धा खूप छान पद्धतीने बनवता. आता घरासमोर आपल्या नावाचं आडनावाचे नेम प्लेट आणि वेगळ्या शेपमधली म्हणा किंवा वेगळ्या लुकची तर प्रत्येकालाच वाटतं असावी, तर ती आयडिया कशी आली तुम्हाला?
0: मी आता जसं सांगितलं ना की जेव्हा कस्टमर माझ्याकडे येतो तेव्हा त्याचे काही आयडियाज घेऊन येतो आणि थोडस मी माझे आयडियाज सांगते. माझी मेहनत, माझी कला आणि त्यांची कल्पना, त्यांच्या भावना मी एका बोर्डवर उतरवते.
1: बरं.
0: आणि अशा प्रकारे ती सुंदर अशी नेमप्लेट बनते.
1: मग ही कशावर बनवता नेमप्लेट?
0: मी वुडन बेस असतो माझा, एमडीएफ वर.
1: बरं.
0: मी कपड्यावर किंवा मी प्लास्टिकवर काम करत नाही, मी प्लास्टिकच्या वापरण्यात अतिशय विरोधात आहे.
1: बरोबर. हस्तकला ही पर्यावरण पूरक असायला हवी, म्हणून मग हस्तकलेचा वापर अधिकाधिक केला तर कचऱ्यातून कलाही आपण पुष्कळदा वस्तू बनवतो ना.
0: बरोबर.
1: पूर्वी आपल्याला आजी आपली आई बनवायची आणि छान छान वस्तू बनवायचं आणि हौशांनी घरामध्ये ते डेकोरेशन म्हणून तो पार्ट असा ठेवला जायचा.
0: बरोबर.
1: तर हाही एक विचार खूप चांगला आहे आपला. बरं, जेव्हा तुम्ही हा नेम प्लेट बनवता तर सुंदर त्याच्यावर पेंटिंग सुद्धा काढत असाल, तर पेंटिंग मध्ये आपला उत्तमच हात आहे, तर कशा पद्धतीचं पेंटिंग असतं, कुठले कलर्स त्यात वापरले जातात?
0: मी आपले इंडियन कलर्सच वापरते. आजकाल फॉरेनचे कलर्स मध्ये बरेच शेड झालेले, पण शक्यतोवर ते मी वापरत नाही कारण ते इझिली अवेलेबल नसतात. कस्टमरलाही घाई असते, वेळेच्या आत ते झालं पाहिजे कारण मला असं वाटत नाही की मी त्यांचा पेशन्स संपवून टाकावा, तर वेळेच्या आत मला ते करायचे असते. तर मी ऍक्रेलिक कलर्स जे रेग्युलर आपल्याला अवेलेबल असतात मी त्याच्यात करते. त्याला वॉर्निशनी 2-3 कोट देते म्हणजे तो फिक्स होऊन जातो.
1: बरं.
0: आणि तो पाण्याने किंवा ओल्याने तो डॅमेज होत नाही. मी फुल सेक्युअर्ड

0: करून त्यांना ते हँड ओव्हर करतात.
1: मग साधारण वस्तू बनायला किती वेळ लागतो?
0: एक ते दीड फुटाची असेल तर त्याच्यावर आपण कशी क्रिएटिव्हिटी दाखवतो त्याच्यावर डिपेंड करतं. बेसिकली 3 दिवस तरी लागतात एक फुटाच्या फ्रेमला.
1: हो, मग त्याचा थोडा अभ्यास करणं, मग ते सामान आणणं आणि मग ती पूर्ण बनवण्याची प्रक्रिया सुरू होते आणि एक छान ती वस्तू तयार होते. म्हणजे तुम्ही ट्रेडिशनल पासून तर ट्रेंडी वस्तू सगळ्या बनवता.
0: बरोबर,
1: आजच्या काळात जे काय चालू आहे, कारण पूर्वीचा आर्ट आणि आताच्या आर्टमध्ये बराच फरक आलेला आहे. लोकांच्या आवडीनिवडी बदलत चाललेल्या आहेत. पुष्कळ जण फॉरेनमधले आर्टचंही डिमांड करता, तुम्ही ते तसं बनवून देता. स्वतःच तुम्ही या सगळ्या वस्तू बनवता?
0: बरोबर.
1: कोणाला मदतीचा हात असा घेतला आहे का?
0: ऍक्च्युली माझ्या घरी ना नुसतं माझ्या आईच नाही तर माझ्या सासरी सुद्धा, माझे सासूबाई, माझे नणंद हे सुद्धा आर्टिस्ट आहेत, कलाकार आहेत.
1: वा वा.
0: माझ्या सासूबाईंनी मला याच्यात खूप साथ दिला आहे. जसं सणावाराला बरेचदा कसं असायचं की घरच्या सांभाळू की माझ्या उद्योगाकडे लक्ष देऊ असं व्हायचं, तर त्यावेळेला सांगायचं तू घराच्या कामाकडे लक्ष नको देऊ, मी सांभाळून घेईल, तू तुझ्या उद्योगाकडे लक्ष दे. म्हणजे जसं आईकडून जीन्स आलं, वडिलांनी मला व्यवहार ज्ञान दिलं, भावानी मेंटल सपोर्ट दिला, तसंच माझ्या सासरच्यांनी मला पुढे आणलं.
1: कारण घरचा पाठिंबा खूप जरुरी आहे. आता सणासुदीला किती ऑर्डर्स येत असतील, मग घर सांभाळायचं की ह्या ऑर्डर्सकडे बघायचं, तारीवरची कसरत होते का, खास करून एका स्त्रीला. पण घरून जर असा भक्कम पाठिंबा मिळाला तर निश्चितच व्यवसायात यश आहेच. म्हणजे अशा रीतीने छंदाचं तुमचं व्यवसायात रुपांतर झालं आणि आज हा व्यवसाय बराच पुढे गेलेला आहे. तर भारतातून तर तुम्हाला छान डिमांड आहेच, या वस्तूंची मागणी आहेच. भारताबाहेरून सुद्धा ऑर्डर्स आलेले आहेत का?
0: हो, कार्पोरेट गिफ्ट्सचे मला दुबईहून ही ऑर्डर आलेली आहे आणि ते सक्सेसफुल रित्या माझे डिस्पॅच करून डिलिव्हर्ड पण झालं.
1: मग त्याच्यासाठी फोटोशूट आलं, पॅकेजिंग करणं आलं किंवा कुरिअर करणं आलं, हाही भाग आपण सांभाळला सगळा.
0: तर त्यासाठी पण माझ्या घरातच एक दुसरी टॅलेंट म्हणजे माझी मुलगी आहे, तर ती अतिशय टॅलेंटेड आणि खूप क्रिएटिव्ह आहे. आणि म्हणतात ना जनरेशन गॅप, जनरेशन डिफरन्स, तो मला सरळ दिसून येतो. ती फार क्रिएटिव्हिटी आहे आणि ती मला शूटिंग मध्ये हेल्प करू लागते.
1: बरं.
0: आणि पॅकेजिंग साठी मला माझे हसबंड सामान आणून देणं, रॉ मटेरियल किंवा त्याला कुरिअर करणं हे याच्यासाठी हसबंड करतात. किंवा ते एक मोठे माझे क्रिटिक सुद्धा आहे.
1: बरं.
0: हा, हसबंड म्हणजे माझे म्हणजे चुका काढतात, सुरुवातीला येतो राग पण मग नंतर कळतं की नाही त्याच्यामुळे माझा आर्ट अजून एनहान्स झालेला.
1: हो, तर तू तू मेमे थोडीशी होते घरात.
0: हो हो हो. तर अशी माझ्या घरातून प्रत्येकाकडून मला बिझनेस ग्रो करण्यात मदत मिळते. हो,
1: तुम्ही मग अशी बोललात की आर्किटेक्ट लोकांच्या संस्थेशी तुम्ही जोडलेला आहात त्यामुळे तो व्यवसाय अजून पुढे पुढे जातोय. पण थोडस समाजात येणं, लोकांना ती आर्ट यासाठी मग तुम्ही वेगवेगळ्या एक्झिबिशन्समध्ये सहभागी झाल्या होता का?
0: हो हो. आपल्या नागपुरात गुलमोहर सभागृहामध्ये एक्झिबिशन्स होतात आणि चांगला प्रतिसाद मिळतो, तर मी दरवर्षी तिकडे एक्झिबिशन्सला होते.
1: बरं. आता असंही झालं असेल ना की ह्या वस्तू जेव्हा तुम्ही विकता त्याची एक किंमत ठरवता सगळं खर्च बघून, तुमची मेहनत बघून, तर समोरचा व्यक्ती म्हणत असेल की जास्त महाग आहे, मग त्यांना तुम्ही कसं समजून सांगता की नाही हस्तकलेची ही किंमत आहे, माझ्या कलेची ही किंमत आहे?
0: हा, बरेच वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात. बरेचदा लोक असे म्हणतात अरे हे तर माझा मुलगाही करू शकतो, यात काय एवढी किंमत कशाला यायची. तर मग मी शांतपणे त्यांना सगळे डिटेल्स देते त्याचे आणि त्यांना स्वतःला इमॅजिन करायला लावते की जर समजा हाच आर्ट मी तुमच्या हातात ब्रश दिला तर तुम्ही करू शकाल का, ते पण थोडेसे विचारात पडतात की अरे नाही हे एवढं सोपं दिसत नाही, एवढं डिटेल्ड वर्क, पुढे काही असा इश्यू येत नाही, ते स्वीकारतात त्याला. जेव्हा त्याच्या मागे लागलेली मेहनत, त्याच्यातली डिटेल्स सगळे मी त्यांना समजवते तेव्हा त्यांना ते समजून जात.
1: हो, आज एक तुम्ही यशस्वी उद्योजिका आहात, आज एवढा मोठा कारभार तुम्ही सांभाळत आहात, आर्थिकदृष्ट्याही तुम्ही सांभाळता सगळं, तर कसं वाटतं खास करून स्त्रिया एवढ्या पुढे जातात कसं वाटतं?
0: मला अतिशय कॉन्फिडेंट, अतिशय पॉझिटिव्ह माझ्यामध्ये चेंजेस आलेले आहे. आणि माझं म्हणणं हे की प्रत्येक बाईंनी ना ट्राय करावं, प्रयत्न करावा. घर संसार हात आहेच, पण माझा रिक्वेस्ट त्यांच्या घरातल्या लोकांनाही आहे की बाई ही स्वतः सशक्त असते, चांगलीच पॉवरफुल असते, स्ट्रॉंग असते, पण जर तिला घरच्यांची साथ मिळाली तर ती खूप ग्रो करू शकते. तर तिला घरच्यांनीही मदत करावी.
1: हो.

0: आणि तिने सुद्धा स्ट्रॉंगली प्रत्येक प्रॉब्लेमला फेस करून समोर जावं, यश नक्कीच येणार. कारण तुम्ही मेहनत केली तर देव तुम्हाला साथ देणार, सगळ्या पोटच्या गोष्टी इझिली तुमच्या क्लिअर होत जाणार. हो,
1: नक्कीच हा प्रवास तुमच्यासाठी सोपा नसावा, अडचणी तर अनेक आल्या असतील, पण घरच्या पाठिंब्यांनी त्या अडचणीवर मात करत तुम्ही पुढे गेलात. पण असा कधी विचार आला का प्रीतीताई तुमच्या मनामध्ये की आपल्या या व्यवसायामुळे इतरांना सुद्धा आता रोजगार मिळायला हवा?
0: हो आलाय हा. बऱ्याचदा माझी अशी इच्छा होते की काही लोकांना ट्रेंड करावं आणि रोजगार द्यावा, पण त्याच लोकांना ज्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तोच टिकू शकतो,
1: बरोबर,
0: तोच राहू शकतो. कारण कोणीही कुठलीही कला नाही जोपासू शकत, त्यालाही ती आवड असली पाहिजे. कारण त्याच्यासाठी भरपूर पेशन्स लागतो शिकायला.
1: हो,
0: तर ज्याच्यामध्ये इच्छा असेल, पेशन्स असेल, त्याला मी नक्की तो रोजगार देईल. आणि तशीही मला आता पुढे जाऊन गरज लागणार आहे.
1: या छंदाचं रुपांतर या व्यवसायात झालेलंच आहे. पण आता जसं मगाशी मी बोलले की आर्टचे वेगवेगळे प्रकार येत चाललेले आहेत, आता तुम्ही या अशा अनेक वस्तू बनवतात जे तुम्ही सांगितलं आपण ज्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे, या व्यतिरिक्त आणखी काही नवीन बनवायचं आहे का, नवीन क्लायंटला काही बनवून द्यायचं आहे का, हा असा काही विचार किंवा अशी कल्पना आहे का डोक्यात?
0: हो,
1: थोडक्यात भावी स्वप्न.
0: भावी स्वप्न म्हणजे सगळ्यात पहिले तर मला माझा स्टुडिओ ओपन करायचा आहे.
1: बरं,
0: जिथे मला आता सेल करण्याच्या पेक्षा लोकांना ट्रेंड करणं सुरू करायचं आहे.
1: वा वा.
0: हा, कारण माझी इच्छा आहे की जे फॉरेन मध्ये जी कला आहे ती आपल्या देशात पण यावी आणि इथल्या कलाकारांनी सुद्धा ग्रो करावं.
1: हो,
0: तर माझे वर्कशॉप्स आणि एक माझा स्टुडिओ उघडण्याची माझी फार मोठी इच्छा आहे.
1: नक्कीच ही इच्छा पूर्ण हो.
0: हा, थँक्यू. आणि जितके नवीन आर्ट्स येत जातील मी शिकत जाईल आणि शिकवत राहील.
1: कारण आपला भारत देश हा कलेच्या दृष्टीनेही ओळखला जातो. जशी प्रांताप्रांताला भाषा बदलते तशी कलाही बदलते, आणि या सगळ्या कलेची ओळख आपल्या पुढच्याही पिढीपर्यंत जायला हवी ना.
0: बरोबर.
1: मुलांनी यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. आणि हा व्यवसाय छान आहे, ही एक कला छान आहे की मुलांना ज्याला कलेची आवड आहे तर नक्कीच ही कला बघून शिकायला पुढे येऊ शकतील, नक्कीच येतील अशी आपण आशा करूया. तर छान पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि पर्यावरण पूरकही उद्योग आहे, तर व्यवसाय करणाऱ्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: हिम्मत हारू नका, प्रयत्न करत रहा. ज्या वेळेला तुम्ही थोडेसे खचता स्वतःला शांत करा. तुम्ही पहिले कुठे होता आता कुठे आला आहात ती गॅप बघा, स्वतःमध्ये चेंजेस बघा. आणि अजून आपल्याला पुढे तसंच खूप काही करायचंय, एक ध्येय गाठायचंय, हा विचार करा आणि पुढे चालत राहा.
1: बरं, नक्कीच. खूप छान पद्धतीने तुम्ही तुमचा कलेबद्दल सांगितलंय, तुमच्या व्यवसायाबद्दल सांगितलं. अशीच व्यवसायाची भरभराट होत राहो, तुमच्या कलेमध्ये अधिकाधिक प्रगती होत राहो ही सदिच्छा. प्रीती जांभोरकर आपण इथे आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात. नागपूर आकाशवाणीच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: आपण खूप खूप धन्यवाद.
1: प्रीती, गाणं ऐकायला आवडतं का तुम्हाला?
0: हो हो, नक्की.
1: तर तुमच्या आवडीचं एखादं गीत मुलाखतीच्या शेवटी आपण ऐकूया.
0: अधीर मन झाले, अधीर मन झाले हे श्रेया घोषालचं आहे.

प्रीती जांभोरकर या मैत्रिणीची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, ही मालिका होती तिची उद्योग भरारी. आणि आता आणखी एक मालिका ऐकूया, नाव आहे कला विश्व. आणि या मालेत आज आपण ऐकणार आहोत शास्त्रीय गायिका डॉक्टर संगीता नायक यांची मुलाखत.

0: मैत्रिणींनो, कला विश्व या मालिकेत आज आपण शास्त्रीय संगीत गुरु, शास्त्रीय संगीत गायिका असलेल्या डॉक्टर संगीता नायक यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या संगीताच्या सुरांनी सजलेला तो प्रवास कसा घडला आणि अजूनही घडत आहे हे छान गप्पांमधून जाणून घेऊया. स्वागत करूया. नमस्कार संगीता मॅडम.
1: नमस्कार राखी.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कला विश्व ही आमची एक मालिका आहे ज्या अंतर्गत आम्ही कला विश्वात रमणाऱ्या, कला विश्वात करिअर करणाऱ्या आणि छान त्या कलेच्या माध्यमातून समाजात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या मैत्रिणींना आम्ही स्टुडिओत आमंत्रित करत असतो. आणि आपण शास्त्रीय गायिका आहात, शास्त्रीय गीतांबद्दल, त्या गायकीबद्दल आम्हाला माहिती जाणून घ्यायला मिळेल आणि तुमचा गोड आवाजही ऐकायला मिळणार आहे.
1: बिलकुल.
0: तर मुलाखतीला सुरुवात करूया. जवळपास 40 वर्ष झाले तुमच्या या संगीताच्या प्रवासाला आणि अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही यात घडवलेलं आहे. अनेक पुरस्कारही तुम्हाला मिळालेले आहेत. नुकताच म्हणजे 2025 साली तुम्हाला आदर्श गुरु हा एक पुरस्कार मिळालेला आहे. तर या पुरस्काराविषयी आम्हाला जाणून घ्यायचंय.
1: आदर्श गुरु पुरस्काराचं असं असतं की गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या ज्या परीक्षा असतात, ज्या विशारद नंतर त्याच्या पुढची अजून एक असते की ती अलंकाराची परीक्षा, अलंकार संगीत अलंकार म्हणतात त्याला. आणि त्याच्यातून जी बेस्ट विद्यार्थिनी असते, जिला खूप जास्त चांगले स्कोरिंगचे मार्क्स मिळतात, अशा विद्यार्थिनीला सुद्धा तो पुरस्कार मिळतो आणि तिच्या गुरुला सुद्धा मिळतो. म्हणजे गुरुनी तिला तयार केलं म्हणून तो गुरुचा पण मान असतो, म्हणून तो गुरुला पण मिळतो.
0: बरं.
1: आणि म्हणून तो आदर्श गुरु, कारण आजच्या काळात इतकं डीपली शिकवणारे किंवा अगदी पूर्णतः कोर्स कम्प्लीट करून त्या विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला एक योग्य मार्गदर्शन करण्यासाठी एक खूप वेगळं लगन लागते, सातत्य लागतं आणि ते सतत घडवायचं असतं. याच्यात गुरु शिष्याचं नातं सुद्धा जडत राहतं आणि मग तो विश्वास कायम होऊन जातो विद्यार्थी आणि गुरुमध्ये. आणि तो हेच एक तो विश्वासाचा एक खूप सुंदर हा परिणाम आहे ज्याच्यातून हा गुरु शिष्याचा आदर्श पुरस्कार मिळतो.
0: बरोबर. तर जेव्हा हा पुरस्कार तुम्हाला मिळाला, तुम्ही तुमच्या विद्यार्थिनीचं तर कौतुक केलंच, कारण तुम्ही जेवढं तिला शिकवलं त्याचं तिने चीज केलं. तर तो अनुभव, तो क्षण कसा होता तुमच्यासाठी?
1: तो क्षण म्हणजे तिलाही मनात नव्हतं आणि माझ्याही याच्यात नव्हतं. एक अलंकारची तिने परीक्षा दिली, डिसेंबरला ती दरवेळा होते अलंकारची परीक्षा.
0: बरं.
1: त्याच्यानंतर मला ऑगस्टला अचानक एक फोन आला की मॅम तुम्हाला एक पुरस्कार मिळतोय. मी अगदी चक्रावून गेले. म्हटलं थांबा थांबा जरा आणि व्यवस्थित सांगा कशाबद्दल. असा असा आदर्श गुरु पुरस्कार अलंकारला एक विद्यार्थिनी तुमची, तुम्ही तयार केलेली ती टॉपर आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला अगदी मानाचा पुरस्कार मिळतो आहे. तर तो मला तो क्षण अतिशय आनंदाचा होता आणि मला माझ्या कानावर विश्वास नव्हता की असं काही झालेलं आहे म्हणून.
0: म्हणजे अजूनही तसाच तो क्षण आठवत असेल तुम्हाला.
1: आणि मला तिच्याबद्दल फार कौतुक वाटलं त्यावेळेला.
0: तर जाणून घ्यायची इच्छा आहे की ही संगीताची आवड तुम्हाला लहानपणापासून होती?
1: माझ्या मैत्रिणी आजूबाजूच्या खेळणाऱ्या त्या क्लासला जायच्या संगीताच्या, म्हणून आईनी मला त्यांच्याबरोबर पाठवलं, चला बाबा कुठेतरी एक एंगेज राहील म्हणून. आणि मग त्याच्याबरोबर आम्ही मोठं झालो, ठीक आहे, शाळेत आणि ह्याच्यात सुद्धा. मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा तो क्लास माझा सुरू होता, पण तोपर्यंत माझं सगळं लक्ष खेळण्याकडे होतं आणि इतर गोष्टींकडे करण्यात होतं. एनसीसी होतं माझं, खेळणं गेम होता माझा. मी बास्केटबॉल खेळायचे आणि एनसीसीमध्ये स्वतःला झोकून दिलं होतं पूर्ण. एअरविंग माझं एक हे होतं. त्यावेळेला आम्ही पॅराग्लायडिंग, पॅराट्रुपिंग वगैरे केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना संगीताकडे ऑफकोर्स माझं लक्ष नव्हतं आणि तो माझा कदाचित आधी जॉनर नव्हता, ठीक आहे. आणि नंतर मग आता हळूहळू जेव्हा कॉलेज लाईफ तुमचं संपत जातं आणि तुम्ही जेव्हा कुठेतरी मागे वळून बघता की अरे आता तुमच्याजवळ काय अभ्यासाला किंवा

0: काय करायचं तर मला हा एक विषय सापडला की जो मला लहानपणापासून बरोबर घेऊन चालला आहे आणि त्याच्यात मला अभ्यास न करता चांगले मार्क्स मिळत होते. शेवटी मग ठरवलं तेच की आपण याच्याबरोबर पुढे जाऊया.
1: बरं.
0: आणि असा तो संगीताशी माझा नातं जुळलं.
1: अनेक संगीताचे प्रकार आहेत ना, शास्त्रीय संगीत निवडावं हा विचार कसा मनात आला?
0: बघा, संगीताच्या अनेक शाखा आहेत पण सगळ्यात पहिलं आपलं गाणं म्हणजे आपलं भारतीय संगीत मी म्हणते, भारतीय हिंदुस्थानी भारतीय संगीत, क्लासिकल संगीत, त्याच्यातूनच सगळ्या ह्या संगीताच्या धारा उत्पन्न झाल्यात. क्लासिकल तर आहेच, उपशास्त्रीय आहे, लोकसंगीत, फिल्मी संगीत, भावगीत, गझल, ह्या सगळ्या सांगीतिक धारा शास्त्रीय संगीतातून उत्पन्न झाला आहे. आणि आता ह्याच्यात असं असतं की तुम्हाला कुठल्या मार्गावर जायचं आहे हे तुमचं सिलेक्शन असतं. आता ह्याच्यात असं असतं की क्लासिकल शिकण्यासाठी एक वेगळी लगन लागते, एक खूप मनन चिंतन चिंतनशील विचारात्मक तुमचं मन पाहिजे असतं, एक लगाव पाहिजे असतो, कुठेतरी जमिनीशी चिपकून जाऊन तुम्हाला सतत सतत लक्षपूर्वक त्याच्याकडे ते मोठं करायचं असतं तुमच्याबरोबर. घाईनी शिकण्याचा हा विषयच नाही आहे.
1: बरं.
0: मला असं म्हणायचं की जो कोणी विद्यार्थी किंवा गायक त्याच्याकडे वळतो ह्याच्या मागचं हेच एक कारण की त्याच्या मागे त्याच्या मनात किंवा त्याच्या आतले हे गुण त्याला त्याकडे ओढवतात.
1: बरं.
0: ते गुण म्हणजे चिंतन, मनन,
1: चिकाटी,
0: जिद्द, ह्या सगळ्या गुणांमुळे तुम्ही त्या शास्त्रीय संगीताकडे वळता. कारण शास्त्रीय संगीत एवढा सहज आणि सोपी उपाय नाही ह्या संगीत शिकण्याचा, तो तुम्हाला गुरु शिष्य समोर बसूनच शिकावा लागतो आणि सतत सतत तो शिकावा लागतो.
1: आणि नक्कीच कठीण असेल हा राग.
0: नक्कीच कठीण आहे, नक्कीच कठीण आहे.
1: पण त्याच्यातही तुम्ही अव्वलच आहात, पुढेच आलेले आहात. म्हणजे क्लासला जाण्यापासूनचा हा प्रवास सुरू झाला, त्यामध्ये खेळामध्ये रुची होती म्हणून अर्ध लक्ष खेळाकडे होतं, सोबत संगीताचाही प्रवास सुरू होता. पण शेवटी ठरवलं की नाही आता करिअर याच दिशेने करायचं हेही तुम्ही ठरवलं होतं. आणि संगीत शिक्षिका म्हणून तुम्ही नोकरीही सुरू केली होती.
0: बिलकुल.
1: तर त्याबद्दल जाणून घ्यायचं.
0: बीए मी एलईडी कॉलेजमधनं संगीत घेऊनच केलं आणि इकडे माझ्या गांधर्व महाविद्यालयाच्या पण मी परीक्षा देत होती, त्यावेळेला माझं विशारद होऊन गेलं होतं. आणि आता पुढे एमए करायचं म्हणून मॉरिस कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. एमएचा छान तो प्रवास छान झाला, तिथे मी मेरिट सेकंड मेरिट होती. आणि ह्याच दरम्यान मी विशारदच्या पुढची एक परीक्षा असते अलंकार, संगीत अलंकार म्हणतात त्याला, ती पण परीक्षा मी दिली आणि त्याच्यात सुद्धा छान आम्ही पास झाले. आणि एमए आणि अलंकार ह्या प्रवासात ना तुम्हाला अनेक गोष्टी कळून जातात. त्याच्यातल्या दोन तीन महत्वाच्या ह्या की तुम्ही पूर्णतः संगीताशी जुळलेले असतं ह्यावेळेला, तुम्ही एक गायकी तिथे तुम्हाला समजू लागलेली असते, राग गायन म्हणजे काय हे समजू लागलं असतं. ह्या आधी तुम्ही फक्त राग आणि सरगम लक्षणगीत हे फक्त पाठ करत असता.
1: बरं.
0: हा, पण नंतर हे स्वतःहून डेव्हलप कसं करायचं, राग म्हणायचा कसा, राग म्हणजे काय, रागांच्या स्वरांच्या क्रमबद्ध स्वर कसे असतात, त्यांना गायचं कसं, त्याच्यातून आलापी कशी निर्माण करायची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या परीक्षेतून किंवा पुढच्या प्रवासातच समजतात, त्या उकलल्या जातात.
1: हो.
0: त्या अशा होत नाही, म्हणजे त्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढे जात जातच ते समजतं.
1: बरोबर. म्हणजे स्वतः शिकतही होत्या आणि नोकरी पण तुमची सुरू होती आणि विद्यार्थ्यांना घडवणं सुद्धा सुरू होतं. आता थोडं रियाजाबद्दल बोलूया ना संगीतात. आता रियाज म्हणजे भरपूर प्रॅक्टिस, अनेक तासांची प्रॅक्टिस आणि एका जागी बसून असतं. कसं ते तुम्ही स्वतःला सांभाळलं, कारण बाकी पण कामं असतात.
0: हे असं असतं की शेवटी ना तो तुम्हाला वेडावून लावतो तो स्वर. तो त्याच्यात तुम्ही गुंतून जाणं हा एक महत्वाचा भाग असतो. तुम्ही जोपर्यंत गुंतणार नाही त्या स्वरात किंवा त्या म्हणजे साहासाठीच मी म्हणते साज घडवणं हा इतका महत्वाचा असतो. षड्ज म्हणतात त्याला, सा म्हणणे हा एक खूप महत्वाचा पायरी आहे आमच्या गाण्याची. आणि जर ती तुम्ही घडवली नाही, वर्षानुवर्ष घडवावी लागते ती तुम्ही घडवली नाही की ते सगळं तुम्हाला असं वरसे वर्ष गाणं राहतं. तर ह्या सा घडवण्यातच किंवा स्वर घडवण्यात तुम्ही हळूहळू त्या स्वराकडे चिपकू लागता आणि ती मनन आणि चिंतनशील विचारात्मक तुमची मनाची मांडणी तिथे होऊ लागते, ते घडू लागतं असं.
1: आणि किती अभ्यासही करावा लागला.
0: मला आठवतं मी 8-8 तास रियाज केलेला आहे, सकाळी उठून, दुपारी, रात्री, जेव्हा केव्हा वेळ मिळतोय तेव्हा पुन्हा गुरुजींकडे जाऊन शिकायचं, पुन्हा घरी यायचं, जे शिकलेलं आहे ते पुन्हा रिकॉल करायचं आणि पुन्हा ते म्हणायचं, बंदिशी म्हणायच्या, काय नाही.

0: पुन्हा घरी यायचं, जे शिकलेलं आहे ते पुन्हा रिकॉल करायचं आणि पुन्हा ते म्हणायचं, बंदिशी म्हणायच्या, काय नाही, तानांचा रियाज, अनेक गोष्टी, अनेक गोष्टी. वाचन नुसतंच गाणं म्हणून चालत नाही,
1: बरोबर
0: वाचन सुद्धा खूप आहे. कारण आमचा हा विषय म्हणजे शास्त्रीय संगीत हा साम संगीतातून निघालेली ही एक शाखा आहे. शास्त्रीय संगीत म्हणजे त्याला एक खूप गहनता आहे, खूप गहरेपणा आहे आणि त्याच्यात ओरिजिनॅलिटी, आपण जे म्हणतो की ओरिजिनल, त्याच्यात काहीच भेसळ नाही आहे. आणि ते आपल्याला समजत समजत, वाचत वाचत, ऐकत ऐकत शिकावं लागतं.
1: बरोबर, आम्ही शास्त्रीय संगीत ऐकतो पण ती गाणी आम्ही तल्लीन होऊन जातो, पण त्यामागची मेहनत किती असते हे आता समजतंय की किती रियाज त्या गायकाचा असेल त्यामागे. आणि अशा रीतीने हा तुमचा प्रवास छान पद्धतीने सुरू झाला. तुमचे गुरु कोण होते, कसं तुम्ही त्यांच्याकडनं ही विद्या आत्मसात केली?
0: बुटी संगीत महाविद्यालय हे एक महाविद्यालय संगीताचं आपल्या नागपुरातलं खूप जानमान असं संगीत विद्यालय होतं. तिथे पंडित प्रभाकर देशकर हे माझे गुरु होते. त्यांनी ते खूप अनेक वर्षपर्यंत त्यांच्या अथक प्रयत्नातून ते सांभाळलं होतं. त्या कार्यकारणीत हळूहळू जेव्हा आम्ही मोठं झालो, सरांना बघून आम्ही मोठं झालो, ते कसं काम करतात, ते कसं शिकवतात, ते कसं गातात, इतर सगळ्यांशी बोलणं किंवा अजून काय काय वाचायचं हे त्यांनीच आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यांच्याच कारकिर्दीत संगीताचा अभ्यास मिळाला. त्यांच्याबरोबर मी जेव्हा शिकले तेव्हा त्यांच्या शिकवण्यातून मला समजलं की शिकवायचं कसं.
1: बरं,
0: धडे त्यांच्याकडनं घेत होती पण शिकवायचं कसं हा मला एक खूप चांगला गुण त्यांच्याकडनं मिळाला. आणि शेवटी मला असं वाटलं की नाही, मला ह्याच्यातच पुढे काहीतरी करायचंय, मला शिकवण्याचा गुण मला वाढवायचा आहे. ज्याच्या म्हणजे माझे गुरु इतकं आम्हा सगळ्यांना सांगतात एवढं वाटतात आहे तर आपणही ते द्यावं. तर ह्याच्यातून माझी ती इच्छा खूप प्रगट होत गेली आणि ते मी शिक्षक म्हणून संगीताचा ह्या मला फार आनंद होतो की आज मी अनेक विद्यार्थ्यांना शिकवते आहे आणि त्याच्यातून काहीतरी त्यांना मिळतं आहे.
1: बरोबर, कारण तेही त्यातून आपलं नाव कमवत आहेत. आज शास्त्रीय गायक म्हणून तेही उदयास येत आहेत. आणि ही जी आपली प्राचीन परंपरा आहे गायनाची किंवा हे जे विविध प्रकार आहेत गायनाचे ते पुढे आणायचे आहेत. आणि आपल्यासारखे आदर्श गुरु असल्यानंतर मग काही प्रश्नच नाही, विद्यार्थी त्याचा तर फायदा घेणारच. बरं, आता तुम्ही मगाशी बोललात की अभ्यास तर खूप लागतो, वाचन लागतो, रियाज लागतो. जेव्हा आपण असं गाता वाद्यवृंदांचीही साथ खूप असते त्यामध्ये, तेही खूप महत्वाचे असतात, तर त्याचाही अभ्यास तुम्हाला करावा लागत असेल, जाणून घ्यावं लागत असेल त्या वाद्यांबद्दल.
0: हो, आता हे करत करत ना म्हणजे संगीत शिकत शिकत तुम्हाला ह्याची आपोआपच जाण यायला लागते. तबला संगत काय असायला पाहिजे, कशी असायला पाहिजे, तबल्यावर काय वाजत असतं. आता जे मी गाणार असते त्या बंदिश मी गाणार आहे, त्या बंदिशीचा ताल तयार असतो, ठरलेला असतो, तो ताल तो त्या तबल्यावर वाजतो. आता तो आणि माझं गायन हे सगळं असं छान असं बॅलन्सनी आणि छान संतुलित चालू असतं. आता जे मी गात असते तर हार्मोनियम वाले पण त्याच्याबरोबर माझ्या गायकीतून जे सूर निघतात आहे ते वाजवतात. म्हणजे फक्त मीच नाही तर अशा वेळेला ते सात संगतकार पण तेवढे श्रेष्ठ आहेत माझ्या एवढेच की त्या मी माझ्या केवळ आकारातून गायलेल्या स्वराला ते पकडून धरतात. माझ्या एका बंदिशीला ऐकून किंवा एक थोडीशी मुखडा ऐकून तब्बलजी तिथे समेची थाप देतो. तर ह्या सगळ्या म्हणजे शिकावं लागत नाही, हे
1: आपोआप येऊन जातं,
0: घडायला लागतं, घडून जातं.
1: बरं, खूप छान पद्धतीने तुम्ही शास्त्रीय संगीताबद्दलही थोडी माहिती दिली आणि तुमचा प्रवास कसा घडत गेला त्याबद्दल सांगितलं. आता तुमचा गोड आवाज आम्हाला ऐकायचा आहे, तर एखादी बंदिश आमच्या मैत्रिणींसमोर सादर करा ना.
0: राखी, एक मी बंदिश इथे सादर करणार आहे जी मीच बसवलेली आहे. मारू बिहाग रागातली आहे. मारू बिहाग नावाचा एक राग ज्याच्यात तीव्र मध्यम आणि बाकीचे सगळे स्वर शुद्ध आहे. बिहाग अंगाने गायला जाणारा हा राग आहे. बंदिशीचे बोल आहेत, बैरन भई सांझ रसिया.

0: खूप छान संगीताताई, अगदी ऐकतच राहावं असं वाटलं. प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला या गायकासारखं बनायचं आहे, किंवा आवडता गायक असतो प्रत्येकाचा. तर या शास्त्रीय संगीत क्षेत्रामधील आपले आवडते गायक कोण आहेत?
1: जर आपण चॉईस करू म्हटलं तर असं फार कमी असतं. सगळेच इतके पठडीचे गायक होऊन गेलेत आपल्याकडे की पंडित भीमसेन जोशी, किशोरीताई अमोणकर, प्रभाताई अत्रे. तरी पण एक मनातला एक गायक किंवा एक असा गुरु गायक असतो जो ज्याचा तुम्ही सतत ऐकत असता. त्याच्यापैकी माझं अगदी मनापासून मी ज्यांच्यावर खूप प्रेम केलं आणि ज्यांना मी सतत सतत ऐकत होती लहानपणापासून आतापर्यंत, त्या आहे डॉक्टर प्रभाताई अत्रे.
0: बरं, आता तुम्ही म्हणाल्या मी बंदिश सुद्धा रचते. तुम्ही आता बोलल्या की मी रचलेली बंदिश गाऊन दाखवते, तर लिखाणही आवडतं तुम्हाला करायला?
1: आता असं असतं की शास्त्रीय संगीताचं पर्टिक्युलरली एक ब्रजभाषा आणि बोली हिंदी भाषा या भाषांमध्ये साधारण बंदिशींच्या शब्द असतात, बंदिशीच्या कविता असतात. आता ह्या कविता भल्या मोठ्या नसतात की एक कडवं दुसरं कडवं तिसरं कडवं असं नसतं. फक्त चारच, दोन ओळी स्थायीच्या आणि दोन ओळी अंतराच्या असतात, आणि त्याच्यात फार कमी शब्दांमध्ये आणि पूर्ण अर्थपूर्ण असं ते काव्य असतं. की जैसे बैरन भई सांज रसिया, बैरन भय दीन और रतिया एरी सखिया. हे सगळं आहे की माझं सगळं बैरन झालेलं आहे त्या पियाच्या, जो पिया नाही आहे माझ्याजवळ म्हणून. हे इतकं थोडक्यात असतं की त्याच्यातून तुमचे बंदिशींना, बंदिशीतल्या शब्दांना जेवढं महत्व नसतं तेवढं तुमच्या गायकीमध्ये तुम्ही त्यांना किती ओलं करता, किती त्या स्वरानुसार त्या बैरनला तुम्ही कसं घुमवता, कसं त्याला ओलं करून तो ती भावना व्यक्त होते आहे त्याच्यात जास्त लक्ष द्यावं लागतं.
0: बरं, आणि हाच रियाज इथे कामी येतो.
1: हाच रियाज इथे कामी येतो.
0: गुरु शिष्याचं नात्याबद्दल आपण बोलूया. तुम्ही अनेक शिष्यांना घडवलेलं आहेत. नुकतंच आदर्श गुरु पुरस्काराबद्दल तुम्ही छान पद्धतीने सांगितलं. आता आजची पिढी या संगीत क्षेत्राकडे यायला बघते का?
1: आहे, म्हणजे असं मी म्हणणार नाही की नाही म्हणून, पण अगदी मोजके असे. कारण आजकालच्या पिढीला मला असं म्हणायचं की त्यांना खूप लवकर हे पाहिजे,
0: शिकून पुढे जायचं असतं, प्रसिद्धी हवी असते
1: लवकरच लवकर. आणि हा लवकरचा विषयच नाही आहे, तुम्हाला तुमच्याबरोबर त्याला मोठं करायचं असतं. पण आजकाल विद्यार्थ्यांना हे सगळं करायचं नाही आहे. आजकाल हे सगळे गाणे किंवा हे गायन किंवा शास्त्रीय संगीताच्या अनेक क्लिप्स युट्यूबवर, ह्याच्यावर, त्याच्यावर, सोशल मीडियावर अनेक लोक हे करतात आणि त्यांना एका क्लिकमध्ये मारू बिहाग मिळतो, एका क्लिकमध्ये यमन कसा गायचा मिळतं, त्याची माहिती मिळून जाते. पण ह्या माहितीतून किंवा तो कसा गायचा ह्याच्यातून तो यमन राग पुटअप करू शकत नाही तो विद्यार्थी. त्याला हे गुरु ते शिष्य च्या दरम्यान घेण्याची शिक्षा फार जरुरी असते.
0: बरोबर. आणि जेव्हा तुमच्याकडे हे विद्यार्थी येतात तर कसं तुमचं नातं असतं, कशा पद्धतीने त्यांना त्या सुरांशी ओळख करून देतात?
1: आत्ताच रिसेंटली माझ्याकडे दोन नवीन मुलं आलेत, काहीच नाहीये त्यांच्याजवळ, झिरो. म्हटलं अगदी छान आहे. स्वतःला असं सांगत होते मला की मॅडम आम्हाला काहीच येत नाही. म्हटलं मला तुम्हाला येत नाही ना तेच मला हवं आहे.
0: बरं,
1: म्हणजे कोरी पाटीवर तुम्ही लवकर लिहू शकता. आता त्यांना एवढं आवडतं आहे की दोनच महिने झाले त्यांना, पण त्या सारेगममध्ये काय ठेवलेलं आहे हे तुम्हाला आधी खोजायचं आहे.
0: बरोबर
1: आहे ना. आणि दुसरा महत्वाचा भाग आहे की नुसतंच ते नाही करायचं, ते ह्याच्यात काय काय अप्लाय करता येतं, अलंकार काय आहे, ताना कशा तयार होतात, आलाप कसे तयार होतात, सात स्वर म्हणजे काय, कुठले सात स्वर आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याजवळ अजून काही स्वर आहेत का, त्यांना आपण काय म्हणतो, मग आहेत, मग तीव्र आहेत, कोमल आहेत, मग कोमल स्वर कुठले, तीव्र स्वर कुठले, असे कोमल तीव्र शुद्ध मिळून आपल्याजवळ किती स्वर आहेत, हे 12 स्वरांचा

0: हे विश्व आहे संगीताचं आणि ह्याच्यात अनेक राग वेगवेगळ्या कॉम्बिनेशननी तयार झालेले आहेत. सारेगामा पधनिसाचा वेगळा अजून दुसरा स्वरच नाही आहे.
1: बरं,
0: ठीक आहे. रेगधनी कोमल होतात आणि म तीव्र होतो, असे मिळून 12 स्वर आपल्या जवळ. आणि ह्या कोमल तीव्र शुद्ध स्वरांमध्ये सगळं संगीताचं विश्व सामावलेलं आहे.
1: हो, आणि त्या विश्वातून इतकं सुंदर सुमधुर गाणी आपल्याला ऐकायला मिळतात.
0: त्यांना ते सांगावं लागतं तेव्हा त्यांना ते क्लिक करतं की हा आपल्याला काय काय कुठे कुठे घडवायचं आहे, तीव्र मध्यम कसा घ्यायचा आहे. त्यांच्या स्टेप्स असतात, सा नंतर रे, रे नंतर ग, ग नंतर म, असे का ठेवलेले आहेत. त्यांचा आवाज कसा आहे, त्यांचा ध्वनी कसा आहे, त्यांचा वजन काय आहे, हे गळ्यावर तुम्ही जोपर्यंत झेलणार नाही, पेलणार नाही, त्याचं सुखद आनंद घेणार नाही, तुम्हाला आता समजेल कसा तो कसा गायचा तो.
1: बरोबर,
0: एक एक स्वरावर तुम्हाला मेहनत घ्यावी लागते.
1: आणि खरंच पेशन्सचं काम आहे, म्हणजे गुरुचं पण आणि विद्यार्थ्याला शिकण्यासाठी सुद्धा. आणि तेव्हाच तर तू उत्तम गायक बनू शकेल ना, जेव्हा हे सगळं आत्मसात करेल.
0: बिलकुल.
1: बरं, आता तुमच्या स्टेज परफॉर्मन्सकडे वळूया ना आपण. अनेक तुम्ही स्टेज परफॉर्मन्स केलेली आहेत, तर असा आठवणीतला एखादा असा तो परफॉर्मन्स आठवतोय का? भरपूर श्रोते वर्ग समोर होता आणि तुम्हाला दाद दिली त्यांनी आणि छान वाटलं तुम्हाला, तर असा एखादा प्रसंग?
0: हो, जेव्हा जेव्हा मी या मैफिली केलेल्या आहेत तेव्हा छोट्या छोट्या हॉलमधनच झालेल्या आहेत. आम्ही असं बसलेलो आहे, असं छोटासा स्टेज आहे, समोर खूप मंडळी बसले, घरगुती, त्याला एवढी मजा असते त्या गायकीला आणि त्या गाण्याला की समोर बसलेला तो वा वा वा वा असा डोलत डोलत वा वा म्हणतो, क्या बात आहे म्हणतो. ह्याच्यातच तुम्हाला ती पावती मिळते की त्यांना ते पटतंय. जरुरी नाही की प्रत्येक बसलेला श्रोता हा शास्त्रीय संगीताला समजत असेल किंवा तो त्याच्याशी निगडीत असेल, पण ज्याला समजत सुद्धा नाही आहे, आपल्याला समजत समोर आपण गात असताना की हा श्रोता त्याला तेवढं समजत नाही आहे, कुठल्या श्रोत्याला समजत आहे, ठीक आहे. पण त्याच्याकडनं जेव्हा तुम्हाला दाद मिळते तेव्हा आपल्याला खरी पावती मिळते की
1: हा झालं,
0: माझं गाणं तिथपर्यंत पोहोचत आहे. त्यांना जरी समजत नाही आहे तरी ते माना हलतात आहे, डोलतात आहे, तर ह्याच्यात तो जो आनंद असतो फारच अगदी वेगळा असतो.
1: अजूनही तुमचे स्टेज परफॉर्मन्स सुरू आहेत?
0: आता सध्या मी करत नाही, कारण म्हणजे मी माझा मार्गच थोडासा वेगळा पत्करलाय की शिकवणं
1: बरं
0: आणि विद्यार्थ्यांना खूप देणं हाच एक मी माझा मार्ग पत्करलेला आहे. त्यामुळे खूप गायकीकडे माझं सध्या लक्ष नाही, म्हणजे गायकीकडे आहे पण गाण्याकडे नाही आहे, मैफिलींकडे नाही आहे.
1: ज्यातनं आनंद मिळतो ते आपण करतो,
0: म्हणजे बंदिशी बनवणे, अभ्यास करणे, पुष्कळ आहे काही. खूप काही काही लिखाण करून ठेवते मी आणि असं खूप काही गाणी बनवली आहेत अनेक अनेक. खूप काही अभ्यास असतो की जो तुम्हाला ना काहीतरी एक सोडावं लागतं आणि जर अभ्यास करायचा असेल तर मग त्या वेळ काढून त्याच्यात तुम्हाला रमावं लागतं.
1: बरोबर. आता या कलेचं म्हणजे जसं आता शास्त्रीय संगीत झालं किंवा संगीताचा कुठलाही प्रकार झाला तर हा प्राचीन वारसा आहे, हे जतन करणं आता आपलं काम आहे. त्या अनुषंगाने तुम्ही असं काही पावलं उचलताय का की याचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीने?
0: शिकवण्यातूनच तर प्रचार प्रसार होतो आहे.
1: हो,
0: है ना. आता ह्याच्यात मला अजून एक सांगायचं आहे राखी की आज अगर मी मैफिल करते एका ठिकाणी गायला जाते आहे आणि गाऊन येते आहे, ठीक आहे, मी फक्त श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलेलं आहे तेवढ्या पुरतं, पण माझ्याकडनं त्यांना फक्त ऐकायला मिळालेलं आहे, पण शिकवण्यातून मी काहीतरी कोणाला तरी खूप काहीतरी देते आहे आणि त्याच्यातून ते पुन्हा मोठं होत आहे, ते पुन्हा मोठं होत आहे. तर ह्याच्यात जो आनंद आहे तो म्हणजे हाच आहे की काहीतरी देणं, तुम्ही जे घेतलेलं आहे ते देणं, त्याच्याशिवाय हे पुढे चालणारच नाही.
1: बरोबर.
0: जर शिक्षक शिकवणं बंद करतील तर हे गाणं कुठे राहील, हे स्टॉप होईल आहे. आणि शास्त्रीय संगीत पुस्तकातून शिकताच येत नाही,
1: त्यासाठी गुरुच लागतात,
0: त्याच्यासाठी गुरुच लागतो. आणि हे देणंच म्हणजे काहीतरी करणं आहे संगीताबद्दल.
1: खरंच खूप छान, खूप छान. तर छान पद्धतीने तुम्ही हा प्रवास आपला सांगितलेला आहे, तर जाता जाता दोन वाक्यात काय सांगाल की या क्षेत्रात मुला मुलींना यायचं आहे तर कुठले गुण त्याच्यामध्ये हवेत किंवा शिकण्यासाठी काय मुद्दे म्हणा किंवा विचारांनी त्या क्षेत्रात यायला हवं?
0: आता काल मला एका 14 वर्षाच्या मुलीचा फोन आला, मॅम मला तुमच्याकडे शिकायचंय आणि इंग्लिश मध्ये वगैरे बोलत होती. म्हटलं तुझं नाव काय हे ते सांग मला आणि थांब म्हटलं थोडंसं आपण मराठीत बोलूया का, है ना, तुला मराठी येतं? हो. म्हटलं आता बघ तुला इच्छा जरूर आहे शिकण्याची पण ह्याच्यासाठी तुला काय काय करावं लागणार तुला माहितीये का? आधी तू तुझी तयारी आहे का त्याची? नुसतं शिकायचंय मनात आलं म्हणून तू लगेच क्लास लावला आणि लगेच 2 वर्षांनी सोडून दिला, ह्यालाच काहीच अर्थ नसतो. म्हटलं तू आज 14 वर्षाचे, 8वी 9वी 10वी तुझं ते गाणं सुटणार आहे, सुटण्यासाठी तू करणार आहेस का हे सांग मला आधी. तर मला, मी तर इथून शिकवते मुलांना, माझ्याकडे येण्याआधी इथून त्यांचा पाठ सुरू होतो.
1: हो.
0: ठीक आहे आणि ह्याला

0: तुमच्याबरोबर मोठं होऊ द्या. हा अभ्यास म्हणून तुम्ही सध्या त्याचं लोड नाही घ्यायचं. तुम्ही फक्त रोज जेव्हा जेव्हा तुमचा क्लास आहे त्या क्लासला या, क्लासला जे शिकवलंय ते रियाजात करा, पुन्हा क्लासला या ते रियाजात करा, क्लासला या रियाज. एवढंच आधी केलं तरी तुम्हाला क्लास म्हणजे 10वी आणि 8वी आणि 9वी आहे म्हणून क्लास सोडण्याची गरजच नसते. ते चालू ठेवायचं असतं.
1: बरोबर.
0: इथे तुम्ही छोटेच आहात आणि तुम्हाला त्यानुसारच वागावं लागेल. आणि तसं नाही केलं तर ती वो संगीत खफा हो जाएगा आपसे.
1: तर मुलांना पटतही असेल ते.
0: अगदी पटत.
1: तर हे आधीपासूनच जर असं स्पष्टपणे सांगितलं तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. भरपूर आपण गप्पा मारलेल्या आहेत. आता मुलाखत इथे संपवायची वेळ आलेली आहे. संगीतातही जाता जाता तुमच्या आवडीची एखादी बंदिश आमच्या मैत्रिणींना ऐकवा.
0: याआधी मी मारुबिहागची बंदिश सांगितली होती, गाऊन दाखवली. आता अजून एक बंदिश आहे ती बिंपलासी रागाची आहे. ती पण मीच तयार केलेली आहे. शब्द माझे आहे आणि त्याचं रचना पण मीच केलेली आहे.

0: खूप छान संगीताताई, खूप छान. आणि आज इतक्या वर्षाचा हा प्रवास तुमचा घडलेला छान पद्धतीने उलगडून दाखवलात. तर डॉक्टर संगीता नायक आपण इथे आलात आणि छान गप्पा मारल्यात. नागपूर आकाशवाणीच्या वतीने आपले आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार राखी, खूप खूप धन्यवाद.
2: डॉक्टर संगीता नायक यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत कलाविश्व या मालेत. काय मैत्रिणींनो, आवडल्यात ना दोन्ही मुलाखती?

मैत्रिणींनो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा निरोप द्या, पण हो, स्वतःची काळजी घ्या. स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि पावसाळा आहे तेव्हा वृक्ष लागवड नक्की करा. एक पर्यावरण पूरक वृक्ष लावूया आणि निसर्ग समृद्ध करूया. तर आता निरोप द्या. नमस्कार.

श्रोते हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. नागपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला, तो आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म

0: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेल द्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड चा जरूर उपयोग करा।
1: थे भूपिंदर और सुलक्षणा पंडित की आवाजों में, शब्दकार थे गुलजार, संगीतकार कनु रॉय। इसी के साथ आज का यादों की महफिल कार्यक्रम समाप्त होता है। आप सुन रहे हैं विविध भारतीय राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन, सुरीला सफर। ये कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में।

क्षेत्राच्या गतिमान वाढीमुळे भारताला हा विकासदर गाठता आला आहे. भारताचा हा अंदाजित विकासदर जागतिक स्तरावरच्या अंदाजित विकासदराच्या दुपटीहून अधिक आहे. अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा यावर्षीचा अंदाजित दर 3% दिला आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात भारताच्या खालोखाल चीनचा क्रमांक असून तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. या अहवालानुसार पुढच्या वर्षी भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 6.4% वाढ अपेक्षित आहे. ओदिशामध्ये भारताच्या सागरी सीमेबाहेरच्या मत्स्य संपादनेच्या शाश्वत वापराच्या उपक्रमाचा प्रारंभ आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केला. भुवनेश्वरमधल्या ओदिशा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात हा कार्यक्रम झाला. नील अर्थव्यवस्था ही देशाच्या समृद्धीची गुरुकिल्ली असल्याचं त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं. भारताची सागरी खाद्यपदार्थ निर्यात 73,000 कोटी रुपयांवरून अधिक झाली असून भारतातून 120 देशांना निर्यात केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. युवकांनी आधुनिक तंत्रज्ञान आधारित मत्स्य व्यवसाय आणि सागरी क्षेत्रातल्या व्यवसायांचा स्वीकार करून विकसित भारत घडविण्यात योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव V. उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती RC चव्हाण, न्यायमूर्ती SG मेहर, राज्याचे माजी मुख्य सचिव DK जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचाही या समितीत समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई उपनगरात खारफुटी असलेल्या ठिकाणी भराव टाकून राहणाऱ्यांचं सर्वेक्षण करू आणि 1 जानेवारी 2011 पर्यंत तिथे राहणाऱ्यांचं पूर्ण पुनर्वसन करू असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेनं आज सकाळी इराणवर पुन्हा एकदा हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन, कुवेत, कतारवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला आहे. या नव्या संघर्षामुळे पर्शियन आखातातील युद्ध थांबण्यासाठी केलेल्या तात्पुरत्या युद्धविराम कराराला मोठा धक्का बसला आहे. होर्मूर समुद्रधुनीत जहाजांवर इराणने हल्ले केल्यानं युद्धविराम संपुष्टात आल्याचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच दिले होते. त्यानंतर आज पहाटे अमेरिकेनं इराणमधील 90 ठिकाणांवर हवाई हल्ले केले. त्यात लष्करी तळ आणि बंदरांवरील सुविधा केंद्रांचा समावेश आहे. बुशेहरसह अनेक ठिकाणी स्फोट झाल्याचं वृत्त इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलं आहे. बुशेहर इथं इराणचा अणुऊर्जा प्रकल्प आहे. तसंच चाबहार, कोणार्क बंदर, अब्बास आणि सिरिक या दक्षिणेकडील बंदर शहरातही स्फोट झाल्याचं वृत्त आहे. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्याने जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटलेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं

महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. युरोप, अमेरिका आणि आशियातील बहुतांश शेअर बाजारात घसरण झाली असून विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांची मोठी विक्री झाली आहे. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यानं विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 36 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोहोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. अर्णवनं उपउपांत्य फेरीत जपानच्या रयो ताबाता याचा फक्त 52 मिनिटांमध्ये 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी पहिल्या फेरीत त्यानं ब्रिटनच्या जोशुआ क्रेज याला आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या किटन हॅन्स यालाही 2 सेटमध्येच हरवलं होतं. या स्पर्धेत अर्णवनं आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही.

0: अर्णवनं आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. त्याचा पुढचा सामना आज संध्याकाळी 5 वाजता अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याबरोबर होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं निवेदन जारी. चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हवाई हल्ले. प्रत्युत्तरादाखल बहरीन, कुवेत आणि कतारवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा इराणचा दावा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:40 आणि 20 सेकंद झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जळगाव जिल्ह्यात पावसाची हजेरी. बास्केटबॉल खेळाडू देवेश पाटीलची 18 वर्षांखालील भारतीय संघात निवड. आणि विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाला सुरुवात. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे वार्ताहर राजेश यावलकर.
3: विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नंदकिशोर भगवान महाजन यांनी एकतर्फी विजय मिळवला आणि पहिल्या पसंतीची 582 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उद्धव सेनेचे उमेदवार शरद दत्त तायडे यांना 17 मते तर अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांना 11 आणि जाहीर माघार घेतलेल्या रेश्मा काळे यांना केवळ 1 मत मिळालं. जून महिन्याच्या उत्तरार्धातच मान्सूनने जळगाव जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. संपूर्ण कृषी क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झालं. सुरुवातीला पावसाने ओढ दिली असली तरी अखेरीस झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाला चांगली सुरुवात झाली आहे. केळी, कापूस, सोयाबीन, मका आणि इतर पिकांच्या लागवडीला आता मात्र वेग आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या असून शेतीकामांना देखील गती मिळाली आहे. पावसामुळे विहिरी, नाले, लहान मोठ्या जलसाठ्यांमध्ये पाण्याची वाढ झाली आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते पावसाची साथ कायम राहिली तर यंदाचा खरीप हंगाम जळगाव जिल्ह्यासाठी उत्पादन वाढीसाठी निश्चित ठरू शकतो. विठ्ठल नामाचा जय घोष, मृदुंगाचा गजर आणि आदिशक्तीचा संत मुक्ताबाईचा नाम घोष यावरून वरुणराजाने केलेला जलाभिषेक चैतन्यमय आणि भक्तिपूर्ण वातावरणात संत मुक्ताईच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे हे 318 वर्ष आहे. 700 किलोमीटरचा सर्वात जास्त अंतर पार करणारा हा एकमेव दिंडी सोहळा आहे. एकनाथ शिंदे यांनी मंदिराला भेट दिलेल्या नवीन रथातून आईसाहेब संत मुक्ताई पंढरपूरकडे रवाना झाल्यात. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पटेल, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वरच्या मजल्यावर हबप प्रसाद महाराज यांच्या बैठक परिसरात सुरू झालेल्या या आगीने विकराळ रूप धारण केलं. संपूर्ण रचना लाकडी असल्याने ज्वाळांनी काही मिनिटात परिसराला वेढा घातला. आग लागण्याच्या काही तासांपूर्वीच हपप प्रसाद महाराज अंत सखाराम महाराज यांची दिंडी घेऊन पंढरपूरकडे मात्र रवाना झाले. मात्र दिंडी अर्धवट न सोडता वारकरी परंपरेचे पालन करत दिंडी प्रवास सुरू ठेवला. बास्केटबॉल खेळाडू देवेश स्वप्नील पाटील यांची स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियातर्फे 18 वर्षाखालील भारतीय बास्केटबॉल संघात निवड झाली आहे. सर्बिया येथे भारतीय संघातर्फे 13 ते 23 जूनच्या दरम्यान आयोजित वर्ल्ड स्कूल बास्केटबॉल चॅम्पियन्समध्ये देवेश सहभागी झाला होता. जळगाव शहरातील भूजल पातळी वाढवणे आणि पाण्याचे पारंपरिक स्रोत जिवंत करण्यासाठी केंद्र सरकारच्या विशेष पथकाने जळगाव शहरातील विविध भागातील विहिरींची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात 50 लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आणि त्यातून जळगाव शहरातील 15 विहिरींची पुनर्जीवन केले जाणार आहे. पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यात विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात आली. यामुळे जिल्ह्याभरातील 5417 गरोदर मातांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 507 माता उच्च जोखमीच्या असल्याचे निदर्शनास आले. मागील जून महिन्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वारे आणि गारपिटीच्या तडाख्यामुळे जळगाव जिल्ह्यातील तब्बल 7501 केळी उत्पादक शेतकऱ्यांची कंबरडं मोडलं गेलं. 377.22 हेक्टरवरील केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. लाख रुपयाची हानी असलेली हे केळी उत्पादक शेतकरी आता पूर्णपणे हतबल झाले आहेत. जळगाव शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये वर्षाचा पहिला दिवस प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रंथदिंडी काढण्यात आला. विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात

0: पहिल्यांदाच शाळेत पाय ठेवलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर मात्र हसू आणि अश्रू असे दोन्ही संमिश्र भाव दिसत होते. विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाला. त्यानुसार 11 विधानसभा मतदारसंघातील 35,52,199 मतदारांची पडताळणी केली जात आहे. यासाठी महसूल विभागातील विविध अधिकाऱ्यांचे 12,000 मनुष्यबळ या कामात लागले असून 6 टप्प्यातील ही मोहीम 7 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मतदार यादीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी योग साधनेशिवाय दुसरा सुलभ उपाय पर्याय नाही. योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. यामुळे त्याचा अंगीकार करत जळगाव जिल्ह्यातील 1000 योग साधकांनी योग साधना पूर्ण करून अपूर्व असा योग साधला. योग दिनानिमित्त निरामय सुदृढ आरोग्य निरोगी राष्ट्राचा संदेश दिला. जळगाव शहरातील कार्यक्रमात खासदार स्मिताती वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, दीपक सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं संयुक्त निवेदन जारी. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन आज जारी केलं त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधल्या सामायिक घटकांवर प्रधानमंत्री म्हणाले,
1: भारत और ऑस्ट्रेलिया दो वायब्रंट डेमोक्रेसीज हैं, दो मल्टी कल्चरल सोसाइटीज हैं और दो महत्वपूर्ण ओशन पावर्स हैं. हमारी ये समानताएं और हमारा कॉमन वर्ल्ड व्यू हमें गहरे आपसी विश्वास के साथ निरंतर आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं. आज तीसरी एनुअल समिट से हमारे सहयोग में कई नए आयाम जुड़े हैं.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. नाणेनिधीने काल जारी केलेला अर्धवार्षिक अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये ही आकडेवारी दिली आहे. अहवालानुसार भारताची देशांतर्गत बाजारपेठ मजबूत असून सेवा क्षेत्राच्या गतिमान वाढीमुळे भारताला हा विकासदर गाठता आला आहे. भारताचा हा अंदाजित विकासदर जागतिक स्तरावरच्या अंदाजित विकासदराच्या दुपटीहून अधिक आहे. अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा यावर्षीचा अंदाजित दर 3% दिला आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्रासाठी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीने 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावळ यांचाही या समितीत समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई उपनगरात खारफुटी असलेल्या ठिकाणी भराव टाकून राहणाऱ्यांचं सर्वेक्षण करू आणि 1 जानेवारी 2011 पर्यंत तिथं राहणाऱ्यांचं पूर्ण पुनर्वसन करू असं आश्वासन मंत्री

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. लोकराज्य या सरकारच्या प्रकाशनात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो उलटा छापल्याचा तसंच इतरही चुका असल्याचा मुद्दा नितीन राऊत यांनी उपस्थित केला. याची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करून गरज पडल्यास कारवाई करावी अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. पण विरोधकांचं समाधान न झाल्यानं त्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. त्यावर या प्रकरणी 24 तासात कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. नाशिक जिल्ह्यात कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या आखणीत काहींना फायदा होण्यासाठी जाणून बुजून बदल करण्यात आले का याची चौकशी उच्च स्तरावरून येत्या 15 दिवसात करून त्याचा अहवाल तयार करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. याबाबतचा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारने अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होईल असं मंत्री जयकुमार रावल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात म्हणाले. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे असंही ते म्हणाले. नाफेड आणि NCCFच्या दरापेक्षा बाजारभाव जास्त असल्याने शेतकरी इतरांना कांदा विकत असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या 48 साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या रास्त भावाचे 298 कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आवश्यक तिथे व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी गरजेप्रमाणे FIR केली असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना अधिक दर मिळतो म्हणून शेतकरी दुसऱ्या कारखान्याला ऊस देतात, त्यामुळे झोन बंदी लागू करण्याचा विचार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातल्या मोशी प्राधिकरण विभागात काल कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली 18 ते 23 व्यक्ती अडकल्याचा अंदाज होता. त्यातले 5 जण स्वतःच बाहेर पडले होते. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, लष्कर, अग्निशमन दल आणि पोलीस इत्यादींचं संयुक्त बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 14 जणांना वाचवण्यात यश आलं असून काही जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज आहे. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत त्याचे भाव पोचले आहेत, तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा वाढली आहे. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यानं विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 36 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. अर्णवने उपउपांत्य फेरीत जपानच्या रयो ताबाता याचा फक्त 52 मिनिटांमध्ये 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी पहिल्या फेरीत त्यानं ब्रिटनच्या जोशुआ क्रेज याला आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या कीटन हॅन्स यालाही 2 सेट्समध्येच हरवलं होतं. या स्पर्धेत अर्णवने आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. त्याचा पुढचा सामना आज संध्याकाळी 5 वाजता अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याबरोबर होणार आहे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं कवी कुसुमाग्रज राज्यस्तरीय विशाखा काव्य पुरस्कारांचं वितरण करण्यात आले. प्रथम पुरस्कार बुलढाण्याचे प्रेषित सिद्धभट्टी, द्वितीय पुरस्कार पनवेलच्या महानंदा मोहिते आणि तृतीय पुरस्कार बीडचे बाळासाहेब नागरगोजे यांच्या काव्यसंग्रहांना प्रदान करण्यात आलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं संयुक्त निवेदन जारी. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं

0: आप सुन रहे हैं विविध भारती
1: FM 101.3 मेगाहर्ट्ज वर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्र. आजचे सांजकालीन प्रसारण सभेत मी आहे आपल्यासोबत सुवर्णमाला कांबळे. सायंकाळचे ठीक 5 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतगुंजन.

श्रुती हो माचीस या चित्रपटासाठी गुलजार यांची रचना आता आपण ऐकलीत. हरिहरन, सुरेश वाडकर, विनोद सहगल आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये संगीत होतं विशाल भारद्वाज यांचं. कार्यक्रमात आता ऐकूयात झुक गया आसमान या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांच्या आवाजातील हसरत जयपुरी यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे शंकर जयकिशन यांचं.

आ के आ तू भी आ जा के आ गई रुत मस।

श्रुते हो मर्यादा या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकलं. लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. गीतगुंजन या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात झील के उस पार या चित्रपटासाठी कल्याणजी आनंदजी यांच्या संगीत नियोजनातील आनंद बक्षी यांची रचना, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा आवाज.

श्रोते हो, प्यार का मौसम या चित्रपटातील गीत आता आपण ऐकलं. याबरोबरच गीतगुंजन हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्राचं हे प्रसारण आपण ऐकतोय. सायंकाळचे 5:30 झाले आहेत. आता ऐकूयात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात करूयात प्रेमग्रंथ या चित्रपटातील आनंद बक्षी यांच्या गीताने.

श्रुती हो प्रेमग्रंथ या चित्रपटासाठी विनोद राठोड यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं. कार्यक्रमात आता मै खिलाडी तू अनाडी या चित्रपटासाठी हसरत जयपुरी यांचं गीत.

श्रुती हो, मैंने प्यार क्यों किया या चित्रपटासाठी समीर यांचे गीत आता आपण ऐकलं. उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या स्वरामध्ये संगीत होतं हिमेश रेशम्या यांचं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया दहेक या चित्रपटातील गीत.

0: अलका याग्निक, कुमार सांडवणी सहकाऱ्यांनी गायलेलं समर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं, चित्रपट दिल का रिश्ता. आणि श्रोते हो, याबरोबरच हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.
1: ओलांडला तिनं उंबरठा, घेतली उंच भरारी,
2: मिळाली तिच्या कर्तृत्वाला यशाची उभारी.
1: ऐकूया महिलांसाठीचा खास कार्यक्रम स्वयंसिद्धा, मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी धाराशिव केंद्रावर. स्वयंसिद्धा.
0: तेव्हा श्रोते हो, आज सायंकाळी 6:30 वाजता स्वयंसिद्धा हा महिलांसाठी कार्यक्रम जरूर ऐका. यामध्ये राजमाता जेजाऊ पुण्यतिथी, राष्ट्रीय विद्यार्थी दिन आणि पावसाळ्यातील टिप्स याविषयीची माहिती, संकलन आणि निवेदन श्वेता माळी यांचं आहे, सादर करते किशोर पवार. आकाशवाणी धाराशिव केंद्र सायंकाळचे 6 वाजता आहेत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आता सहक्षेपित करीत आहोत.

श्रोत्यो, हे होते या सभेचे कार्यक्रम. आता ऐकूयात आमच्या उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या शुक्रवार दिनांक 10 जुलै 2026 आमची पहिली प्रसारण सभा सुरू होईल 5:50. 6:05 मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:40 कृषीवाणी हा कार्यक्रम. यामध्ये ढगाळ वातावरणात द्राक्षबागेची काळजी याविषयीची माहिती, संकलन आणि निवेदन संजय पाटोळे यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात किडनी स्टोन याविषयी माहितीचा भाग दुसरा. तर डॉक्टर आहेत चैतन्य देशमुख. आणि 6:50 परिसर या कार्यक्रमात केरकचरा आणि धोके याविषयी माहितीचा भाग दुसरा.

दुसरा सहभाग आहे भावना चौधरी यांचा. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी 6:55, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम 7:40 आणि सकाळी 8:15 8:15 वेळ आहे लखलख चंदेरी या कार्यक्रमाची. श्रोते हो, सकाळी 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येतील. 10 दर्पण हा हिंदी कार्यक्रम, यामध्ये सकारात्मकता याविषयीची माहिती, संकलन आणि निवेदन आहे शिवलीला शिवपूजे यांचं.

श्रोते हो, सकाळी 10:30 गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 11 कार्यक्रम कव्वाली, गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 11:30. दुपारी 12 वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम, यामध्ये कौटुंबिक श्रुतिका, हलकं फुलकं आणि त्यानंतर मातृसुरक्षा दिनानिमित्त उपसंचालक आरोग्य सेवा छत्रपती संभाजीनगर परिमंडळच्या डॉक्टर कांचन वानेरे यांच्याशी साधलेला संवाद हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. दुपारी 1 ते 5 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय प्रादेशिक बातम्या, 1:40 जालना जिल्हा वार्तापत्र आणि 3 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. श्रोते, सायंकाळी 5 गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम युवावाणी 5:30 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. मैफिले गझल हा कार्यक्रम 6:10 सायंकाळी 6:30 नाचो कीर्तनाच्या रंगी या कार्यक्रमात जो जे वांछिल तो थे लाओ याविषयी श्याम धुमकेकर यांचे कीर्तन. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. घरशिवार हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम 7:30 यामध्ये शेळीपालन व्यवस्थापन याविषयी शेळीतज्ञ डॉ वसंत मुंडे यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत, त्यानंतर आरोग्य बळीराजाचं हे सदर यामध्ये रक्ताची कमतरता आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी माहितीचा भाग दुसरा, तज्ज्ञ डॉक्टर आहेत रेखा टिके आणि हवामान अंदाज, संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं.

श्रोते हो, रात्री 8:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये महादेव अंबादास कसबे आणि सहकाऱ्यांनी गायलेली देवीची गाणी आम्ही प्रसारित करू. 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येतील. आणि श्रोते हो, उद्या रात्री 10 कार्यक्रम बॉलिवूड धमाका. या व्यतिरिक्त मराठी, हिंदी आणि इंग्रजी बातम्या दिल्ली, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या केंद्रावरून आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. तर ही होती आज उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणी धाराशिव केंद्र, 6:10 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत.

श्रुती हो मिश्र संगीत या कार्यक्रमात सुरुवातीला पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं संत नामदेव यांचं भक्तिगीत ऐकूयात. संगीत आहे शांक निल यांचं.

0: पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या सुरातील संत नामदेव यांची भक्तिरचना आता आपण ऐकलेत. श्रोतेहो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: धारासूर मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थ नगर धाराशिव.
4: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था.
3: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्था.
4: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था.
3: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं, नियम व अटी लागू.
4: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं. चला तर मग आजच आपल्या धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया. संपर्क 024 72 40 39.
0: श्रोतेहो, मिश्र संगीत या कार्यक्रमात आता ऐकूयात चंद्रशेखर साणेकर यांचं सुगम गीत. वैशाली सामंत यांच्या आवाजामध्ये. संगीत आहे अवधूत गुप्ते यांचं.

0: गृहिणीनो प्रतीक्षा संपली. 11 जुलै तारीख ठरली. लाखो गृहिणीच्या पसंतीचा दूध सारीचा मेगा महोत्सव. साड्यांच्या 1000 व्हरायटी कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत. श्री दूध सारीज, साठी गल्ली, सोलापूर.
1: श्रोते हो, मिश्र संगीत या कार्यक्रमात आता ऐकूयात जय जय गौरी शंकर या नाटकासाठी जयश्री शेजवाडकर यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं नाट्यपद. संगीत आहे वसंत देसाई यांचं.

जय जय गौरी शंकर या नाटकासाठी विद्याधर गोखले यांचं नाट्यपद आत्तापण ऐकलं. जयश्री शेजवाडकर यांच्या स्वरामध्ये. आणि श्रुती हो, याबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.

0: आकाशवाणीचे हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:30 झाले आहेत. श्रोतेहो, स्वयंसिद्ध हा महिलांसाठी कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: गृहिणीनो, प्रतीक्षा संपली. 11 जुलै तारीख ठरली. लाखो गृहिणीच्या पसंतीचा दूध सारीचा मेगा महोत्सव. साड्यांच्या 1000 व्हरायटी कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत. श्री दूध सारीज, साठी गल्ली, सोलापूर.
4: धारासूर मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थनगर धाराशिव.
5: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था.
4: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्था.
5: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था.
4: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं. नियम व अटी लागू.
5: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं. चला तर मग आजच आपल्या धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया. संपर्क 024 72 40 39.
0: श्रुती हो, स्वयंसिद्धा हा महिलांसाठी कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. यामध्ये ऐकूयात राजमाता जिजाऊ पुण्यतिथी, राष्ट्रीय विद्यार्थी दिन आणि पावसाळ्यातील टिप्स याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे श्वेता माळी यांचं. सादर करते आहेत किशोर पवार.
6: स्वयंसिद्धा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व सखींना श्वेता माळीचा नमस्कार. सखींनो, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणाऱ्या मातोश्री अर्थातच राजमाता जिजाऊ. आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी. सखींनो, मग आज आपण या आदर्श राजमाताबद्दल बोलणार आहोत. सखींनो, राजमाता जिजाऊंनी शिवरायांना लहानपणापासूनच युद्धकला, राजनीती आणि स्वराज्याचे बाळ कुडू दिले होते. त्यांचा जन्म यादव घराण्यातील लखुजी राजे जाधव महाल सारणी या राजघराण्यात झाला होता. लखुजी राजेंनी आपल्या मुलांबरोबरच

मुलीला म्हणजेच जिजाऊंना देखील राजनीती युद्धकलेचं शिक्षण दिलं होतं. याच कलेचा उपयोग त्यांनी नंतर शिवरायांना शिक्षण देण्यासाठी केला. जिजाऊंनी बालपणापासूनच अन्याय अतिशय जवळून पाहिला होता. शहाजीराजांशी विवाह झाल्यानंतर त्यांनी पुण्याची जहागिरी हाती घेतली. तेव्हा त्यांनी केवळ दुःख व्यक्त केलं नाही तर एक निश्चय देखील केला की माझा मुलगा परकीयांची चाकरी करणार नाही, तो स्वतःचे स्वराज्य स्थापन करेल. आणि मग सुरू झाला एक सुवर्ण इतिहास. जिजाऊ साहेबांनी बाल शिवरायांना फक्त आईचेच प्रेम दिले नाही तर त्यांना रामायण महाभारतातील शौर्य कथा ऐकून एक योद्धा घडवला. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद जिजाऊंनीच छत्रपती शिवाजी महाराजांना दिली. त्यांना चांगले संस्कार तर दिलेच, पण सोबत जिजाऊ साहेब एक कुशल प्रशासकही होत्या. शिवराय जेव्हा मोहिमेवर असायचे किंवा आग्रा येथे कैदेत होते तेव्हा स्वराज्याचा संपूर्ण कारभार जिजाऊंनी सांभाळला आणि रयतेला न्याय दिला. शहाजीराजांच्या कार्यात जिजाऊ माता अत्यंत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. आदिलशहा, निजाम, मुघल असे बलाढ्य विरोधात असताना अतिशय निर्भीडपणे जिजाऊ माता शहाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आल्या होत्या. जिजाऊ मातेनं स्वतःच्या जाधव आणि भोसले कुटुंबापलीकडे रयतेचा स्वराज्याचा विचार केला. त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्व सरदार आणि मावळे यांच्यासोबत स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करण्यासाठी त्या पुढे आल्या. म्हणजेच यावरून आपल्याला हेच लक्षात येतं की जिजाऊ मातेचं मातृप्रेम हे शिवरायांप्रमाणेच सर्व मावळ्यांवर देखील होतं. त्यामुळेच त्या स्वराज्य माता देखील आहेत. स्वराज्यावर अनेक संकट आली. अफजल खान, दिलेर खान, शाहिस्ते खान, सिद्धी जोहर या सर्व प्रसंगी माता जिजाऊ शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. शिवरायांमध्ये प्रचंड आत्मविश्वास आणि संकटांना सामोरे जाण्याची ताकद जिजाऊंमुळेच येत असे. कारण शिवरायांच्या लहानपणापासूनच तलवारबाजी, घोडसवारी स्वराज्यासाठी लढायला शिकवत असे. गडकोट किल्ले पायदळी घालायला आणि शत्रूंचा निहपात करायला देखील जिजाऊ माता शिवरायांना शिकवत असे. ज्यावेळी जिजाऊ माता पन्हाळ्याच्या दिशेने निघाल्या त्यावेळेस नेताजी पालकरांनी जिजाऊंना साकडे घातले होते, आम्ही जिवंत असेपर्यंत आपण तसदी न घ्यावी. म्हणजे जिजाऊ माता वेळप्रसंगी हाती तलवार घेऊन लढणाऱ्या पण होत्या. 300 वर्ष गुलामगिरी, अन्याय, अत्याचाराच्या अंधकारात गेलेल्या रयतेला राजमाता जिजाऊंनी शिवरायांच्या रूपाने स्वराज्याचे स्वप्न दिले. तोरणागडावर स्वराज्याचे तोरण बांधल्यावर रायरेश्वराच्या प्रतिज्ञेने या नव्या युगाचा उदय घडवून आणायला त्या प्रेरक ठरल्या. जिजाऊबाईंनी त्यांच्या उतरत्या वयात देखील आपल्या कौशल्याने पूर्णतः जबाबदारी निभावली होती. छत्रपती शिवाजी महाराज राजसिंहासनावर अधिष्ठित झालेले बघेपर्यंत जिजाऊ माता लढत राहिल्या. रायगडावर शिवराज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या 12 दिवसांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. राजमाता जिजाऊ या एक प्रेरक व्यक्तिमत्व होत्या. आजही राजमाता सर्वांसमोर एक उत्तम उदाहरण आहेत. अशा या थोर मातेस विनम्र अभिवादन.

सखींनो, आज 9 जुलै आणि आज आपण राष्ट्रीय विद्यार्थी दिन साजरा करत असतो. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आजच्या दिवशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच राष्ट्रीय विद्यार्थी दिन साजरा करण्यात येऊ लागला. सखींनो, आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याचा समाज आणि देशाचं भवितव्य. विद्यार्थी दशेत घेतलेले निर्णय आणि शिकलेली कौशल्य भविष्यातील यशाचा पाया ठरवत असतात. विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे, स्वतःच्या क्षमता वाढविणे आणि सतत नवीन काहीतरी शिकण्याची वृत्ती ठेवणे हे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. आजचे युग हे वेगाने बदलणारे जग आहे. मग या बदलत्या जगात टिकून राहण्यासाठी, समाजाच्या बरोबरीने चालण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी शिकणे अतिशय गरजेचं आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी फक्त पदवीपर्यंत शिक्षण घेणं पुरेसं नाही, तर इतर डिजिटल तंत्रज्ञानाची माहिती अवगत करणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचारांनी समस्यांचं निरसन करायला शिकलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचं नियोजन करणं तितकंच महत्त्वाचं, कारण वेळेचं योग्य नियोजन ही यशाची गुरुकिल्ली आहे असं म्हणायला हरकत नाही. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा. अपयशाला खचून न जाता प्रत्येक अनुभवातून शिकणं हे त्यांच्या भविष्यासाठी, प्रगतीसाठी आवश्यक आहे. एक वेळेस अपयश आलं तरी पुन्हा नव्याने सुरुवात करायला पाहिजे, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. विद्यार्थ्यांना आपले भविष्य घडवताना काही गोष्टी लक्षात ठेवणं आणि त्या आत्मसात करणं आवश्यक आहे. यासाठी सुरुवातीला स्वतःची ओळख निर्माण करायला सुरुवात केली पाहिजे. आपल्यामध्ये कोणते गुण आहेत, आपण काय करू शकतो याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपल्यातील उणीव आणि क्षमता ओळखून त्यावर अभ्यास करावा. लहान वयापासूनच छोटे छोटे ध्येय ठरवून ते पूर्ण करण्याची सवय स्वतःला लावली पाहिजे. या छोट्या छोट्या ध्येयापासूनच आपणाला एक मोठं ध्येय मिळतं आणि ते ध्येय यशस्वी करण्याची क्षमता आपल्यामध्ये तोपर्यंत आलेली असते. विद्यार्थ्यांच्या बाबतीत आणखीन बोलायचं झालं तर आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असणंही तितकंच महत्त्वाचं. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं, इतरांच्या भावना समजून घेणं, कठीण प्रसंगी शांत राहणं, तणाव दूर करण्यासाठी योगासन, ध्यान करणं, आपला आवडता छंद जोपासणं, फिरायला जाणं, मानसिक ताण असल्यास किंवा एखादा कठीण निर्णय घेण्याची वेळ आली तर अशा वेळेस पालक किंवा शिक्षक यांची मदत घेणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या परीने बचतीची सवय लावायला हवी. आपणाला मिळत असलेल्या पॉकेट मनीमधील काही रक्कम बचत करण्याची

सवय त्यांनी आतापासूनच लावली पाहिजे. तसेच गुंतवणुकी संदर्भातील माहिती देखील त्यांनी आतापासूनच घेतली पाहिजे. बँकेचे व्यवहार कसे असतात, शेअर बाजाराविषयीची माहिती मिळवणे, अशा गुंतवणुकीच्या संदर्भातील त्यांनी गोष्टी माहिती करून घेतल्या पाहिजेत. तसंच स्टेज डेअरिंग वाढवण्यासाठी शाळा कॉलेजमधील विविध उपक्रमांमधील कार्यक्रमामध्ये सहभागी

द्यायला पाहिजे. स्टार्टअप संस्कृती म्हणजेच स्वतःची नवी कल्पना असेल तर त्यावर काम करून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची मानसिकता त्यांनी ठेवली पाहिजे. आणि या सर्वांसोबतच शारीरिक सुदृढता देखील त्यांनी तितकीच जपून ठेवायला पाहिजे, कारण सुदृढ शरीरातच सुदृढ मनाचा वास असतो. म्हणून आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि यासाठी आपण नियमित व्यायाम, योगासन, उत्तम आणि सकस आहार, खेळ, जिम या सर्वांच्या माध्यमातून आपण आपलं शरीर सुदृढ बनवलं पाहिजे.

कपडा एका मोठ्या कोरड्या टॉवेलवर सपाट ठेवायचा आणि टॉवेल कपड्यासह घट्ट गुंडाळा आणि हाताने दाबून घ्या, म्हणजे ओले कपडे लवकर सुकतील. कपडे दोरीवर किंवा हँगरवर वाळत घालत असाल तर दोन कपड्यांमध्ये थोडीशी जागा सोडणे मात्र गरजेचं आहे, जेणेकरून कपड्यांमध्ये हवा खेळली जाईल. घरात जर कपडे वाळत घालत असाल तर पंख्याचा वेग वाढवावा. आणि आजकाल बाजारात सुगंधी लिक्विड पण मिळत आहेत, त्या सुगंधी लिक्विडचा वापर केल्याने कपड्यांना आंबट वास येण्याऐवजी सुगंधी वास येऊ लागेल. ज्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे त्यांनी एअर ड्रायरचा वापर करावा, किंवा इस्त्रीचा देखील आपण कपडे सुकवण्यासाठी वापर करू शकतो. आणखीन एक आपणा महिलांचा सर्वात मोठा प्रश्न, तो म्हणजे पावसाळ्यामध्ये केस सुकवणे. पावसाळ्याच्या दिवसात केस सुकवणे खूप कठीण काम असतं आणि केस ओले राहिल्याने केसात कोंडा देखील होण्याची खूप दाट शक्यता असते. त्याचबरोबर केस गळतीचं प्रमाणही या दिवसांमध्ये वाढू लागतं. यासाठीच आपण केस धुल्यानंतर पूर्णपणे कोरडे करणं आवश्यक आहे. केस सुकवण्यासाठी सुती टॉवेलचा वापर करावा किंवा मायक्रोफायबर टॉवेलचा देखील आपण वापर करू शकतो. केस धुल्यानंतर कमीत कमी 5 ते 10 मिनिटे डोक्याला टॉवेल गुंडाळून तसाच ठेवावा, जेणेकरून टॉवेलमध्ये केसांमधील पाणी शोषून घेतलं जाईल. आणि लक्षात ठेवा सखींनो, केसांना जास्त जोरात जोरात पुसू नये, यामुळे केस तुटण्याची पण शक्यता असते. त्याचबरोबर केस सुकवण्यासाठी फॅनचा देखील आपण वापर करू शकतो. आणि जर तुम्ही हेअर ड्रायरचा वापर करत असाल तर तो नेहमी कूल मोडवर ठेवावा, कारण गरम हवेचा वापर केल्याने केस कोरडे आणि निर्जीव होण्याची पण शक्यता असते. जर पावसात केस ओले झाले असतील तर लगेचच स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. आणि महत्त्वाचं म्हणजे ओल्या केसात कंगवा करू नये. केस पूर्णपणे सुकल्यानंतरच केसांना तेल लावावे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण केसांच्या बाबतीत करू शकतो, जेणेकरून आपल्या केसांचं आरोग्य व्यवस्थित राहील. सखींनो, पावसाळ्याच्या दिवसात बाहेरून आल्यानंतर पाय साबणाने स्वच्छ धुतले पाहिजेत आणि कोरडे देखील केले पाहिजेत. शक्यतो पावसात भिजल्यानंतर त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी. तर सखींनो, या होत्या पावसाळ्यातील काही छोट्या छोट्या महत्त्वाच्या टिप्स.

स्वयंसिद्धा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व सखींचं पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत आहे. सखींनो, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि सखींनो याच निमित्तानं आज आपण पावसाळ्यातील काही टिप्स जाणून घेऊयात. आता पावसाळा म्हटलं की सर्वात आधी प्रश्न पडतो तो म्हणजे कपडे सुकवण्याचा. मग सखींनो, याच विषयीच्या आपण आता टिप्स जाणून घेणार आहोत. ओले कपडे सुकवण्यासाठी आपण टॉवेलचा वापर करू शकतो.

आता वेळ झाली आहे कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची, तेव्हा आपली रेडिओ मैत्रीण श्वेता माळी सरजाद्या पुन्हा भेटणारच आहोत स्वयंसिद्धा या आपल्या आवडीच्या कार्यक्रमात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

श्रुती हो, स्वयंसिद्धा हा महिलांसाठी कार्यक्रम आता आपण ऐकलात. यामध्ये राजमाता जिजाऊ पुण्यतिथी, राष्ट्रीय विद्यार्थी दिन आणि पावसाळ्यातील टिप्स याविषयीची माहिती आपण ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं श्वेता माळी यांचं. सादर करते होते किशोर पवार.

आकाशवाणी धाराशिव केंद्र सायंकाळचे 6:57 होत आहेत. श्रोतेहो ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:10 आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू ठीक 7:15 मुंबई केंद्रावरून. तेव्हा श्रोतेहो सुरुवातीला ऐकूयात प्रादेशिक बातम्या, तत्पूर्वी जाहिरात संदेश. सहक्षेपण मुंबई.

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू, आणखी 6 जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानिस यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं, त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली, त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री म्हणाले,
1: कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन अग्रीमेंट यानी सीका पर तेजी से काम करने का निर्णय लिया है, जो दोनों देशों के लिए बैलेंस, एम्बिशियस और विन विन होगा. हम बायलेटरल इन्वेस्टमेंट ट्रीटी पर भी तेजी से आगे बढ़ेंगे.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेल्या आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे, असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज मेलबर्न इथं आयोजित भारतीय समुदायाच्या मेळाव्यालाही संबोधित केलं. इलेक्ट्रॉनिक्स, वाहन निर्मिती आणि औषधी निर्मिती क्षेत्रात जगभरात मेक इन इंडियाचा डंका वाजत असून चिप्सपासून शिप्स अर्थात जहाज बांधणीपर्यंत भारतीय उत्पादन परिसंस्था परिपूर्ण होत आहे, असं ते म्हणाले. यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज उपस्थित होते. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीने 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू, असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचाही समावेश आहे.

0: छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. राज्यात 5 आणि 6 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरचा सरकारचा कारभार नियोजन शून्य असल्याचं ते आज विधानसभेत म्हणाले. पायाभूत कामं निकृष्ट दर्जाची असल्याचे ते म्हणाले.
1: वाढलेल्या पावसाचं प्रमाण, ढगफुटीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकतोय आणि ढगफुटी झाल्यावर जो प्रचंड पाऊस येतो त्याचं गणित करून आपण इन्फ्रास्ट्रक्चरची बांधकामं करणं अजून आपण का स्वीकारलेलं नाही.
0: कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारनं अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा येईल असं मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे असंही ते म्हणाले. नाफेड आणि NCCFच्या दरापेक्षा बाजारभाव जास्त असल्यानं शेतकरी इतरांना कांदा विकत असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या 48 साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या रास्त भावाचे 298 कोटी रुपये थकित आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आवश्यक तिथे व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी गरजेप्रमाणे FIR केली असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना अधिक दर मिळतो म्हणून शेतकरी दुसऱ्या कारखान्याला ऊस देतात त्यामुळे झोनबंदी लागू करण्याचा विचार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3र्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा वाढली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथं 2 मजली इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळल्याच्या दुर्घटनेत 1 व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. गेल्या 22 तासांपासून युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत 17 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. इमारतीमध्ये अंदाजे 23 जण होते. दुर्घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, पोलीस, महापालिका प्रशासन तसंच दक्षिण मुख्यालयाच्या संयुक्त कृती दलातील अभियंता आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी तैनात असून समन्वयानं बचाव कार्य सुरू आहे. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत पोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर याचा आज अमेरिकेच्या जॉर्डन ली याने 6-2, 7-5 असा पराभव केला. भारताच्या लिएंडर पेसने 1990 साली याच स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर 36 वर्षांनी प्रथमच भारताच्या टेनिसपटूने हा पल्ला गाठला होता. भिवंडी इथल्या शिक्षक पात्रता परीक्षा टी

0: ईटी पेपर फुटी प्रकरणात अटक केलेल्या 8 आरोपींना पोलिसांनी आज न्यायालयासमोर हजर केलं. त्यातल्या 4 जणांना पोलीस कोठडी देण्याचे तर 4 जणांना न्यायालयीन कोठडी देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. यातल्या 2 आरोपींना पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेची सक्ती रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समितीनं आज राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारलं. धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीनं शहरात मोर्चा काढला. यात जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी सामूहिक रजा टाकून या मोर्चात सहभाग घेतला. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू, आणखी 6 जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15

0: संध्याकाळचे 7:15 वाजतायत आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यांची समिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन. नाशिक रिंग रोडच्या आराखड्यातील बदलांची उच्चस्तरीय चौकशी. महसूल मंत्र्यांची घोषणा. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्यात समान नागरी कायदा अर्थात UCCचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली. या समितीने पुढच्या 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणं अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनातच हा कायदा दोन्ही सभागृहांच्या पटलावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विधी आणि समाज जीवनातील विविध क्षेत्रातील तज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती RC चव्हाण आणि न्यायमूर्ती SG मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव DK जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता अॅडव्होकेट बिरेंद्र सराफ, संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचा समावेश आहे. नाशिक इथल्या कुंभमेळ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या बदललेल्या आराखड्याची पुढच्या 15 दिवसात चौकशी करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी या रिंगरोडच्या आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करून जमिनींचे गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप केला होता. तर सदस्य सरोज अहिर यांनी बळजबरीने भूसंपादन होत असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर रिंगरोड होणार हे माहीत असताना किंवा एखादा विशिष्ट उद्देश डोळ्यांसमोर ठेवून गेल्या 3 वर्षात या क्षेत्रात कुणी जमिनी खरेदी केल्या आहेत का याचा शोध घेतला जाईल. जर काही लोकांना लाभ पोहोचावा म्हणून या आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करण्यात आला का याची महसूल खात्याचे अपर मुख्य सचिव यांच्या नेतृत्वाखालील समिती नेमून 15 दिवसात चौकशी करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. तसंच कोणत्याही स्थानिक शेतकऱ्यांकडून बळजबरीने भूसंपादन करण्यात येणार नाही असं जाहीर केलं. राज्यातील वृक्ष लागवडीची प्रगती मोजण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं अद्ययावत तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येणार असून मराठवाड्यासह राज्यातील वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येतील. तसंच यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात स्पष्ट केलं. सदस्य संतोष दानवे यांनी राज्यातील वृक्षतोड आणि राज्य सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेबाबत प्रश्न केला होता. तर अर्जुन खोतकर, अमित देशमुख, मंदा म्हात्रे, आशिष देशमुख, महेश शिंदे, राहुल कुल, नाना पटोले आदी सदस्यांनी या चर्चेत भाग घेत उपप्रश्न केले. वृक्षतोड परवानगी प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ करण्यासाठी शासनाने महत्वाचे निर्णय घेतले, मात्र या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. वृक्षतोड परवानगी प्रक्रियेचं डिजिटायझेशन आणि सुलभीकरण करताना पर्यावरणाचा समतोल राखणं, जुन्या आणि दुर्मिळ वृक्षसंपदेचं जतन आणि संवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे, त्यामुळे या प्रक्रियेत

0: सर्व कायदेशीर तांत्रिक निकषांचं काटेकोर पालन केलं जात असून गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहितीही वनमंत्र्यांनी दिली. 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी वन तसंच विविध प्राधिकरणांच्या जमिनीवर झोपड्यांचे एसआरए म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचं येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाहीही महसूल मंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महाराजस्व अभियानांतर्गत महाशिबीर घेण्यात येईल. या माध्यमातून राज्यातील किमान 10 लाख कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे सांगितलं. 22, 25 किंवा 26 जुलै या 3 दिवसांपैकी कोणत्याही एका सोयीच्या दिवशी आमदार आपापल्या मतदारसंघात या शिबिराचं आयोजन करू शकतील असंही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं. या शिबिरात महिला शेतकऱ्यांना आयकार्ड आणि गावठाणांचं सनद वाटप करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी निवेदनाद्वारे केली. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून जिवाजी महाले यांनी छत्रपतींचं रक्षण केलं. अशा या वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यात येणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: महाज्योतीसाठी 728 कोटींचा निधी, मंत्री अतुल सावे यांची माहिती. बेकायदेशीर दारूविरोधात कारवाई अधिक प्रभावी होणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता अभियानातल्या आकडेवारीची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यामार्फत चौकशी करणार, राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची घोषणा. कांदा दर स्थिर करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना, प्रक्रिया उद्योग उभारणीवर सरकारचा भर, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. महाज्योती संस्थेसाठी 728 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून 1500 कोटी रुपयांच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे करण्यात आली असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी नियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. सावे म्हणाले की मंजूर झालेल्या 728 कोटी रुपयांपैकी 499 कोटी रुपये सहाय्य अनुदानासाठी, 1 कोटी रुपये इतर प्रशासकीय खर्चासाठी आणि 228 कोटी रुपये बांधकामासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. नागपूर आणि नाशिक इथे नवीन वसतिगृहांचं बांधकाम सुरू असून त्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय संस्थेसोबत महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात 21,75,000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 48,00,000 रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 51,00,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलं आहे. या संस्थांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासाठी संबंधित कौशल्य प्रशिक्षण दिलं जात आहे. आतापर्यंत पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय संस्थेमार्फत सुमारे 250 विद्यार्थ्यांना आणि महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत सुमारे 480 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम मंजूर करण्यात आला असून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील सामंजस्य करार 9 जून 2026 रोजी करण्यात आला असून त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं सावे यांनी सांगितलं. राज्य उत्पादन शुल्क विभागाचं बळकटीकरण करून महसूल वाढीसाठी बेकायदेशीर दारूची वाहतूक आणि बनावट मद्य विक्रीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी नियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले की राज्याच्या महसुलात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा वाटा असून विभागाच्या महसुलात सुमारे 17.63% वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील मनुष्यबळ वाढवण्यासाठी 1,088 नव्याने मंजूर पदं भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसंच 4,926 पदांच्या भरतीचा प्रस्ताव आहे.

0: ही पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेने आणि पदोन्नतीने भरली जाणार आहेत. मात्र पदोन्नती प्रक्रियेला न्यायालयीन स्थगितीमुळे काही विलंब होत असल्यानं रिक्त पदांचं प्रमाण वाढलं आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या सहा प्रमुख जिल्ह्यांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची नवीन अधीक्षक कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यालयांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त पदं भरून विभाग अधिक सक्षम करण्यात येईल असं मुश्रीफ यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात 2022-23 ते 2026-27 या कालावधीत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता मोहिमेच्या आकडेवारीबाबत उपस्थित झालेल्या शंकांची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यमंत्री डॉ भोयर म्हणाले की 2025-26 मध्ये नंदुरबार जिल्ह्यासाठी 16,984 असाक्षरांची नोंदणी करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात 18,171 असाक्षरांची नोंदणी करण्यात आली. तसंच 21 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यांकन चाचणीसाठी 19,819 जण परीक्षेला बसले. त्यापैकी 19,800 जण नवसाक्षर झाले. त्यामुळे जिल्ह्याने 117% उद्दिष्टपूर्ती केली असल्याची माहिती विभागाने दिली. 2024-25 आणि 2025-26 या दोन्ही वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्याला देण्यात आलेले असाक्षर नोंदणीचं उद्दिष्ट 100% पूर्ण झाल्याचंही विभागानं कळवलं आहे. मात्र सदस्यांनी उपस्थित केलेल्या शंका आणि आकडेवारीतील तफावत लक्षात घेऊन या संपूर्ण प्रकरणाची बाहेरील जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात येईल. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित सदस्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी बैठकीचे आदेश दिले जातील असं राज्यमंत्री डॉ भोयर यांनी स्पष्ट केलं. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असून कांदा प्रक्रिया, साठवणूक क्षमता वाढवणं आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पणन मंत्री रावल म्हणाले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं, निर्यात प्रोत्साहनासंदर्भातील उपाययोजना करणं तसंच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले. राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून देशातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचं पणन मंत्री रावल यांनी सांगितलं. कांदा साठवणुकीसाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर कांदा चाळी उभारण्यात आल्या असून भविष्यात तालुका आणि जिल्हा स्तरावर एफपीओच्या माध्यमातून कांदा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा विचार आहे. दर घसरणीच्या काळात यापूर्वी विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांना अनुदान थेट खात्यावर जमा करण्यात आलं आहे. सध्या बाजारात कांद्याचे दर समाधानकारक असून शेतकऱ्यांना स्थिर दर मिळण्यासाठी शासन सातत्यानं उपाययोजना करत असल्याचंही रावल यांनी नमूद केलं.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी.

आलोय मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

0: FM 101.3 MHz वर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्र. 7:30 झाले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी सहकार शेतकरी कल्याण, कृषी मंत्रालय, भारत सरकार.
1: प्रधानमंत्री शेतकरी मानधन

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: किसानवाणी कार्यक्रमात संजय पाटोळेचा सप्रेम नमस्कार. मंडळी, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 18 आषाढ, शक 1948 म्हणजेच 9 जुलै 2026. मंडळी घरशिवार कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, किसानवाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आज आपण ऐकूया चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातलं गीत. गायक कलाकार आहेत उषा मंगेशकर आणि सहकारी. गीतरचना आहे जगदीश खेबुडकर यांची आणि संगीतकार आहेत राम कदम.

0: मंडळी किसानवाणी कार्यक्रमात यानंतर ऐकूया कांदा बीज उत्पादन याविषयी मुक्काम पोस्ट खामगाव तालुका जिल्हा धाराशिव येथील प्रयोगशील शेतकरी शंकर आनंतराव सिनगारे यांची मुलाखत. नमस्कार श्रोते हो, हा शेतकरी बंधूनो. शेतकरी बंधूनो, आपण आपल्या शेतीमध्ये विविध प्रकारची पिकं घेत असतो, त्यातली त्यात चलनी पिकं तर अलीकडे मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत. ऊस असेल, सोयाबीन असेल किंवा इतरही अनेक पिकं असतील, परंतु आपण कांदा लागवड जेव्हा मोठ्या प्रमाणात करतो तेव्हा फार तर आपण पात त्याची विकण्याचा प्रयत्न करत असतो किंवा कांदा येईपर्यंत वाट बघत असतो. कांद्याला भाव येत नाहीत हे आपल्याला माहीत असतं, पण वर्षातून एका तरी चक्रामध्ये आपल्याला कांद्याला चांगला भाव मिळतो हाही आपला अनुभव असतो. परंतु समजा जर कांद्यातून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळत नसेल तर अत्यंत एक चांगला मार्ग आहे तो म्हणजे कांदा बीज उत्पादन, कांद्याचं बी तयार करणं. तर असेच एक प्रयोगशील शेतकरी आहेत शंकर आनंतराव सिनगारे, मुक्काम पोस्ट खामगाव तालुका जिल्हा धाराशिव येथील. त्यांनी आपल्या शेतीमध्ये एक वेगळा कांदा बीज उत्पादनाचा प्रयोग केला आहे, तर या संदर्भातच आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. शंकररावजी नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. आता मला सुरुवातीला सांगा की आपल्याला किती एकर शेती आहे?
1: 7 एकर शेती आहे.
0: बर, पानभरतीची आहे का? कोरड?
1: हो, पूर्ण पानभरतीची आहे.
0: बर, पाण्याची काय सोय केली आपल्या शेतीत?
1: बोरवेल आहेत, 3 बोरवेल आहेत आणि त्या ड्रिप्स इरिगेशन आहे पूर्ण 7 च्या 7 एकरला.
0: बरं, आपण पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने शेती बरेच जण करत होते, मग आधुनिक शेतीकडे तुम्ही कधीपासून वळलात?
1: बाहेर कृषी प्रदर्शन वगैरे पाहून आधुनिक शेतीकडे वळण्याचा प्रयत्न केला.
0: कुठल्या कृषी प्रदर्शनाला भेट दिली आपण?
1: बारामती, परत परभणी, अशा बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो होतो आम्ही.
0: पूर्वी आपण जी पारंपरिक शेती करायचं आणि आता आपण जी जरा थोडं एक प्रयोगशील शेती करतो, तर मग काय फरक काय जाणवेल प्रदर्शन पाहून?
1: पारंपरिक मध्ये उत्पादन कमी निघत होतं आणि आधुनिक शेती केल्यामुळे उत्पादनामध्ये वाढ झाली.
0: आता एकूण तुम्हाला 7 एकर शेती आहे असं तुम्ही म्हणाल होतात, तर या शेतीमध्ये तुम्ही काय वेगवेगळे प्रयोग करता आपल्या शेतीमध्ये 7 एकरमध्ये?
1: 7 एकरमध्ये ऊस, सोयाबीन, हरभरा आणि कांदा बीज उत्पादन.
0: बर, मग कांदा लागवड अगोदर करून कांदा विकला का डायरेक्ट तुम्ही मग बीज उत्पादन सुरुवात केली?
1: सुरुवातीला कांदा वगैरे काही लावला नाही, डायरेक्ट बीज उत्पादनाला सुरुवात केली.
0: कसं काय एवढं धाडस कसं काय केलं तुम्ही?
1: आमचे मेहुणे भूषण मोहिते हे अगोदर बीज उत्पादन करत होते, मग त्यांच्या सांगण्यावरून आम्ही बीज उत्पादनामध्ये वळण्याचा प्रयत्न केला.
0: कुठे आहेत मेहुणे तुमचे?
1: हळदुगा.
0: त्यांची तुम्ही अगोदर शेती बघितली?
1: हो, बघितली.
0: किती एकर त्यांनी केलं होतं?
1: त्यांनी 1-2 एकर केलं होतं.
0: आता मला सांगा की तुम्हाला बीज उत्पादन करावं असं वाटलं कांद्यापासून, मग त्यासाठी पूर्वतयारी काय करावं लागेल आपल्या शेतीमध्ये?
1: शेतीमध्ये पूर्वतयारी शेत व्यवस्थित नांगरून घ्यावं लागेल, त्याच्यामध्ये रोटावेटर मारून मेहनत करावी लागेल, त्यानंतर रोटावेटर मारल्यानंतर 4 ते 4.5 फुटाच्या सरी सोडाव्या लागतील आणि त्याच्यावर ड्रिप टाकून 2 साईडने 1-1 फुटाच्या अंतरावर ते कांदा लावावा लागेल. आम्ही काय केलंय की अनुभवी चांगल्या शेतकऱ्याकडून मार्केटमध्ये जाऊन चांगल्या क्वालिटीचा कांदा विकत आणला पहिल्यांदा.
0: बर,
1: कांदा विकत आणून तो कांदा आणल्यानंतर 1-2-3 दिवस तो उन्हामध्ये वाळू दिला, त्यानंतर त्या कांद्याचा 1/3 वरचा भाग कट केला आणि ती कंद त्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची स्टेटमेंट देऊन तो जमिनीमध्ये लावून घेतला.
0: डायरेक्ट कांदा लावला?
1: हो, डायरेक्ट कांदा लावला.
0: बर, आता मला सांगा की तुम्ही एक छान प्रयोग केला कांद्याचं बीज उत्पादनासंदर्भात, मग मला सांगा की किती किती अंतरावर तुम्ही 1-1 कांदा लावला?
1: 1-1 4 फुटाच्या सरीवर दोन्ही साईडला 1/2 फुटावर 1-1 कंद लावला, ड्रिपच्या दोन्ही साईडला 4 फुटा सरी टाकली, त्याच्यावर ड्रिपची लेटर हातरली आणि दोन्ही साईडनं 1/2 फुटावर 1-1 कंद लावला आणि ती कंदाची साईज 80 ते 120 ग्रॅम पर्यंत असायला पाहिजे.
0: अच्छा, बरं. आणि मग त्यासाठी खत सुरुवातीला कुठलं आपल्या जमिनीत द्यावं लागलं?
1: सुरुवातीला बेसल डोस, एक DAP, युरिया आणि मायक्रोन्यूटन हे 3 टाकून आम्ही ते बेड तयार केले.
0: बरं, मग आंतरमशागत त्याची कशी करावी लागते?

0: अंतर मशागत मध्ये आम्ही तणनाशक वापरतो, गोल आणि सोसायटी असे औषध वापरून ते तण नियंत्रण करतो, आणि जरी काही तण आले तर निंदणी करून घेतो बायाच्या सहाय्याने.
1: आता मला सांगा की सुरुवातीला कंदाची आपण लागवड केली बीज उत्पादनासाठी कांद्याच्या, मग कंद लावल्यापासून साधारणतः बीज तयार होईपर्यंत किती कालावधी जातो?
0: 4.5 ते 5 महिन्याचा कालखंड जातो.
1: आता मग आपण कंद लावल्यापासून पाण्याच्या पाळ्या, पाळ्याच्या पाळ्या म्हणण्यापेक्षा आपण ड्रिपनच पाणी देतो, परंतु किती किती दिवसाला पाणी द्यावं लागतं?
0: कंद लावायच्या अगोदर सुरुवातीला पूर्ण जमीन ओली करून घेतो, आणि त्यानंतर बायाच्या सहाय्याने तो कंद जमिनीमध्ये लावून घेतो. त्यानंतर वातावरणाच्या ह्यानुसार 10 ते 15 दिवसाला पाण्याच्या पाळ्या देतो.
1: आता आपण बीज उत्पादनासाठी जेव्हा कांद्याची लागवड करतो त्यावेळी आपल्याला साधारण जसं आपण खरीप कांदा म्हणतो, रब्बी कांदा म्हणतो, तसं लागवड याची कधी करावी बरं जास्त उत्पादनासाठी?
0: 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत याची लागवण करू शकतो आपण जास्त उत्पादनासाठी, आणि तशी जानेवारी पर्यंत पण लावू शकतो आपण.
1: बरं, आपण कांदा बीज उत्पादनाला कधी सुरुवात केली साधारणतः? इसवी सन
0: 4 वर्षापासून सुरुवात केली.
1: बरं,
0: 2022 पासून सुरुवात केली.
1: मग प्रत्येक वर्षी तुम्ही बीज उत्पादन घेता का, कसं केलं?
0: हो, प्रत्येक वर्षी बीज उत्पादन घेतो.
1: पहिल्या वर्षी किती लागवड केली?
0: पहिल्या वर्षी 1.5 एकर लागवड केली. ती
1: 1.5 एकर लागवड केल्यानंतर किती किलो बीजाचं उत्पादन झालं आपल्याला?
0: 1 एकरी 2.5 ते 3 क्विंटल उत्पन्न निघते बीज उत्पादन.
1: त्याचा भाव काय येतो अंदाजे?
0: अंदाजे भाव आपण म्हणजे मार्केटवर त्याचा भाव हे आहे ना, डिपेंड आहे. आपण साधारणपणे मिनिमम शेतकऱ्याला कमीत कमी किमतीत देण्याचा प्रयत्न करतो. स्वतःच विक्री करतो.
1: आता त्या बीजला काय टिकाऊसाठी काय प्रक्रिया वगैरे करावी लागते का?
0: ते बीज काढायच्या अगोदर त्याचे जे फुलदांडे असतात ते काढल्यानंतर उन्हामध्ये 5-7 दिवस वाळवल्यानंतर तेच बीज प्रक्रिया, परत त्या बीजाला काही होत नाही ते.
1: आता आपण जसं कांदा काढणी करतो कांद्याची, तसं बीज काढण्यासाठी कोणती पद्धत वापरावी लागते, कारण ते नाजूक असतं?
0: आपण रेग्युलर मशीन जे आपले भरडायचे असतात, ज्वारी हरभरा, त्याच मशीनने ते आम्ही भरडून घेतो.
1: बीजाचे फुटत वगैरे नाही का?
0: फार लहान बीज असल्यामुळे ते फुटत नाहीत, त्याची थोडी हवेबरोबर उडून जाण्याची भीती असते, तर त्याला आपण ती थोडे ट्रवट वगैरे सहाय्याने ते अडवून हे करतो.
1: बरं, आता पहिल्या वर्षी तुम्ही 1.5 एकर लागवड केली होती, पण क्षेत्र वाढवलं का तेवढंच ठेवलं?
0: तेवढंच ठेवलं, 1.5 एकर 1.5 एकर.
1: आता आपण म्हणतो की पीक पालट केली पाहिजे.
0: हा हा,
1: मग तुम्हाला कांद्यासाठी पीक पालट जमीन बदलावी लागली?
0: हा, बदलावी लागते. आपल्याकडे 7 एकरी एकूण जमीन आहे ना, त्याच्यामध्ये ऊस काय असतो, सोयाबीन आणि हरभरा यातली फेरपालट करून 1.5 एकर शेतकरी निवडतो आम्ही. त्यातला
1: त्यात आंतरपीक वगैरे काय घेता येतं?
0: आंतरपीक घेता येत नाही त्याच्यामध्ये, काय जर घेतलं तर ते उत्पन्न निघत नाही परत त्याच्यामध्ये.
1: आता 4 वर्ष झालं तुम्ही जवळपास कांद्याच्या बीज उत्पादनाचा आपला अनुभव आहे, मग एकंदरीत आपण जेव्हा कांदा लागवड करतो आणि कांद्यापासून मिळणारं उत्पन्न आणि कांद्याच्या बीज पासून मिळणारं उत्पन्न, यात काय तुम्हाला फरक जाणवतो?
0: भरपूर तफावत आहे. कांद्यापासून मिळणारं उत्पन्न थोडं कमी राहतं आणि बीजापासून मिळणार उत्पन्न जास्त राहतं ना.
1: अंदाजे कसं किलो जातं मार्केटला बरं बीज?
0: साधारणपणे 1000 ते 1500 दरम्यान जातं.
1: तुम्ही बीज उत्पादन केल्यापासून 20 ते किती दिवस आपण ठेवू शकतो साधारण? कारण समजा मार्केट नाही आलं त्याला सुद्धा, तर आपल्याला चांगलं मार्केट मिळावं यासाठी
0: साधारण 1-2 वर्षे बीज ठेवू शकतो आपण. ते
1: त्याची उगवण क्षमता
0: चांगली राहते जर तुम्ही त्याचं व्यवस्थित संगोपन करून केलं तर त्याची उगवण क्षमता चांगली राहते.
1: जसं आपण आता आंतरमशागत करतो तशा काही यासाठी काही फवारण्या वगैरे आहेत का?
0: हो, आहेत ना फवारण्या. त्याला कीटकनाशक बुरशीनाशक घ्यावंच लागतं.
1: रोग कुठले येतात त्याच्यावर साधारणतः?
0: त्याच्यावर रोग करपा, मोवा, बुरशी अशा प्रकारचे रोग येतात त्याच्यावर.
1: आता बीज परिपक्व झाले हे तुम्ही कसं ओळखता?
0: जे फुलदांडा वगैरे आलेला असतो ते फुलदांडा तपकिरी रंगाचा झाला किती परिपक्व झाला असं ओळखतो आम्ही.
1: आता मला सांगा की एकंदरीत आपण कांद्याचे बीज उत्पादन करत असताना त्याची काढणी केली, तुम्ही म्हणता तसं त्याला भरडून घेतलं, त्याचं पॅकिंग केलं, आणि जेव्हा मार्केटमध्ये शेतकऱ्यांना विकायचं असतं तेव्हा शेतकरी कंपन्यांच्या बियाण्यावर बऱ्याच वेळेस विश्वास ठेव, आणि शेतकऱ्याकडून घ्यायचं म्हटलं की त्यांना थोडं ते उगवण क्षमतेबद्दल शंका असते वगैरे वगैरे, तर हा विश्वास तुम्ही कसा मार्केटमध्ये निर्माण केला?
0: नाही, हा तर मोठा प्रश्न आहे मार्केटिंग करण्याचा, की कंपन्यांचं बीज मार्केटमध्ये असतं आणि आपण हे आपलं सुट्टं बी असतं, लोकांचा दृष्टिकोन याच्याकडे बघण्याचा थोडा वेगळा राहतो. पण त्यांना आपण की 100% बाबा खात्री देऊन आपण जे शेतामध्ये जो प्लॉट केलेला असतो त्याचे लहानपणापासून काढणी लईपर्यंतचे सर्व काही फोटो त्यांनी ते दाखवतो, आणि त्यांनी असा विश्वास देतो की ज्या पद्धतीनं कंपनीनं शेतकऱ्याला सीड दिलेलं असतं त्याच पद्धतीनं किंबहुना त्यापेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीनं आपण ही सीड स्वतः व्यवस्थित मेंटेन करून केलेलं आहे असा पूर्ण विश्वास देऊनच त्याची ती मार्केटिंग करावी लागते.
1: बरं, मला सांगा शंकररावजी की आपण

0: पण आपल्या शेतीमध्ये ऊस पण घेतात म्हणून सांगितलंय, सोयाबीन पण घेतात, इतरही काही पिकं घेतात आणि बीज उत्पादन सुद्धा घेतात. तर आता मला सांग की या तीन चार पिकाची तुलना जर करता तर हे कसं परवडतं मग तुम्हाला?
1: ऊसामध्ये एक ठराविक रेंज आहे, एक 50 ते 60 टनापर्यंत ऊस आम्हाला सरासरी ॲव्हरेज निघतो आणि त्याचा भाव बी ठराविकच आहे, 2200 ते 2500 ते 3000 पर्यंत. मग साधारण त्याच्या तुलनेमध्ये

0: एकच फक्त प्रॉब्लेम म्हणजे मार्केटिंग की शेतकऱ्याला आपला विश्वास देणे आणि आपल्या मालाची गुणवत्ता चांगली ठेवणे जेणेकरून शेतकऱ्याला बी कमी रेटमध्ये चांगलं बीज मिळालं पाहिजे आणि त्याला त्या बीजापासून चांगलं उत्पन्न मिळालं पाहिजे, तरच पुढच्या वेळेस तो शेतकरी आपल्यावर विश्वास ठेवून आपलं बी खरेदी करू शकतो.
1: हेच महत्वाचं आहे. आता मला सांगा, तुम्ही दुसऱ्याकडून कंद विकत घेऊन आपल्या शेतीमध्ये लावता, मग ते कंदच तुम्ही तयार का करत नाहीत?
0: कंद तयार केल्यानंतर चलतो, पण ते आमच्या शेतात जरा जास्त काळीची रान असल्यामुळे कंद निघण्यास उशीर होतो. डिसेंबर पर्यंत तो निघत नाही. मग खरा त्याचा जो मोसम असतो ते 15 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर पर्यंत तो कालखंड मिस होण्यासाठी म्हणजे मिस होतो. त्याच्यामुळं आपण दुसऱ्या शेतकऱ्याकडून जे म्हणजे लाल मातीचे क्षेत्र असतं किंवा थोडं हलक्या प्रतिशत क्षेत्र असतं तिथून कांदा आपण विकत आणतो आणि त्याचं ते नाचण्याचं प्रमाण कमी असतं. काळ्या जमिनीमध्ये थोडा जरा प्रमाण पाऊस जास्त झाल्यानंतर ते खराब होण्याचं प्रमाण असतं. त्याच्यामुळे आपण स्वतः तयार करतो, आपले खात्रीशीर शेतकऱ्याकडून घेऊन ते कंद आपण विकत घेतो.
1: आपलं शिक्षण काय झालंय?
0: माझं बी ए ग्रॅज्युएशन.
1: बरं, शेतीच करता काही अजून साईड बिझनेस?
0: नाही, शेतीच करतो.
1: आता मला सांग, शिक्षण घेऊन बऱ्याच वेळेस काही विद्यार्थी किंवा काही मुलं शेतीमध्ये काम करायचं म्हणलं तर कंटाळा करतात, पण शेतीकडे एक व्यवसाय उद्योग म्हणून जर बघितलं तर शेती परवडू शकते का?
0: शेतीकडे जर आपण उद्योग म्हणून बघितलं तर हमका शेती सर परवडू शकते. आणि मला शेतीमध्ये आवड असल्यामुळं मी तर कुठल्याही क्षेत्राचा विचार न करता प्रॉपर शेतीमध्येच करिअर करायचं ठरवलं.
1: भविष्यात काय प्रयोग करायचं ठरवलं तुम्ही?
0: भविष्यामध्ये असा अनुभव घेऊन आपल्या वातावरणाची मॅच होईल ते प्रयोग करू भविष्यामध्ये. सध्या तर आता कांदा बीज बातमधून प्रयोग चालू आहे.
1: आता ही तुमची मुलाखत ऐकून काही शेतकरी बांधव तरुण शेतकरी प्रेरित झाले असतील, त्यांना प्रेरणा मिळाली असेल, तर कांदा बीज उत्पादन त्यांनी करावं या संदर्भात तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल?
0: अवश्य कांदा बीज उत्पादन करावं, परंतु कांदा बीज उत्पादन करत असताना त्याची प्रतवारी चांगली ठेवणे, आपल्या बीजाची क्वालिटी चांगली ठेवणे, कांद्याची क्वालिटी चांगली ठेवणे हे मेंटेन करून समोरच्या व्यक्तीला हा विश्वास देणे इतकं म्हणजे आपण पात्र राहून ह्याच्यामध्ये उतरावं, नाहीतर दुसऱ्याने केलं म्हणून आपण करून ह्यात उतरल्यानंतर तुमचं तोटा होण्याची शक्यता आहे.
1: निश्चित निश्चित. कुठलंही पीक घेत असताना त्याचं नियोजन खूप महत्वाचं आहे, त्याचा अभ्यास खूप महत्वाचा आहे, आणि वेळच्या वेळेला त्याच्या फवारण्या असतील, लागवडीपासून पाणी असेल, आणि हातात पीक येईपर्यंत आपण त्याचं काळजीपूर्वक जर लहान बाळासारखं आपण त्याची काळजी घेतली तर निश्चित उत्पादन आपल्या हातात मिळू शकतं. मार्केटमध्ये त्याचाही आपल्याला थोडा अभ्यास पाहिजे, त्याचाही थोडा बहुत आपण अभ्यास करून जर मार्केटमध्ये उतरलो तर निश्चित शेतीमालाला किंवा कुठल्याही बीजाला उत्पादनामध्ये चांगला दर मिळू शकतो. मला सांगा शंकरराव शिंगारेजी, आता तुम्ही निश्चित कांदा बीज उत्पादनात घेतच आहात, परंतु काय तुमच्यासारख्या तरुण शेतकरी बांधवांना जर कांद्याचं बीज उत्पादनच घ्यावायचं असेल तर त्यांना तुम्ही सल्ला देऊ शकता का?
0: हो, देऊ शकतो ना.
1: आपला मोबाईल सांगू शकता? मोबाईल नंबर
0: 94-23-58-98-78.
1: निश्चित. शेतकरी बांधवांनो, जर आपल्याला कांदा बीज उत्पादनासंदर्भात जर काही मार्गदर्शन हवं असेल तर निश्चित शंकर शिंगारे या तरुण शेतकऱ्याशी आपण संपर्क साधावा. त्यांचा नंबर मी पुन्हा एकदा सांगतो, 94-23-58-98-78. निश्चित शंकर अनंतराव शिंगारे साहेब, तुम्ही खरं तर धाडस करून, लोक कांद्यामध्ये प्रत्येक वर्षी भाव नाही म्हणून ओरडत असतात, पण तुम्ही एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग आपल्या शेतीमध्ये कांदा बीज उत्पादनाचा करून कांदा लागवड न करता, पातीचं उत्पादन न घेता, बीजाचं उत्पादन सुरुवातीपासूनच करून निश्चितपणे अगदी चांगलं उत्पन्न घेत आहात. यशस्वी तुम्ही शेतकरी म्हणून निश्चित तुमची प्रेरणा इतर शेतकरी बांधव घेतील अशी आशा करूया. तुम्ही आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओत आलात, कांदा बीज उत्पादना संदर्भात खूप छान माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू सर.
1: कांदा बीज उत्पादन याविषयी मुक्काम पोस्ट खामगाव तालुका जिल्हा धाराशिव येथील प्रयोगशील शेतकरी शंकर अनंतराव सिंगारे यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

0: फटाकडी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते आशा भोसले आणि महेंद्र कपूर. गीतरचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि संगीतकार होते बाळ पळसुले. किसानवाणी कार्यक्रमात यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरात आज आपण ऐकूया रक्ताची कमतरता आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी डॉक्टर रेखा टिके यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: श्रोतहो नमस्कार. श्रोतहो, आपल्या समाजाची संख्या दोन भागात विभागली तर अर्धा भाग हा पुरुषांचा आहे आणि अर्धा भाग हा महिलांचा आहे, माता भगिनींचा आहे. पण समाजावर एकूण अधिकारशाही जी आहे ती पुरुषांची दिसून येते आणि त्या मानानं कर्तव्यदक्ष असून कॅपेबल असून सक्षम असून सुद्धा महिला कुठेतरी थोडंसं बाजूला झालेल्या दिसतात किंवा केलेल्या दिसतात. आता हे केवळ सामाजिक परिस्थितीपुरतं नाही तर एकूणच कौटुंबिक पद्धतीमध्ये सुद्धा हेच चित्र आपल्याला पाहायला मिळतं. मी याचे परिणाम दुष्परिणाम आपण जाणतोच, परंतु काही सवयी किंवा काही जुन्या ज्या रूढी परंपरा आहेत किंवा महिलांनी स्वतःवर लादून घेतलेलं स्वतःचं स्थान जे आहे, या सगळ्यांची परिणती त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणामांच्या स्वरूपात होते हे सर्वांना मान्य व्हावं लागेल. आणि मग अशीच एक दुष्परिणामाची शृंखला सुरू होते आजारांची, आणि त्यातील एक महत्त्वाचा आजार म्हणजे महिलांच्या शरीरात रक्ताची कमतरता किंवा ज्याला इंग्रजीमध्ये ॲनिमिया म्हणूया आणि आयुर्वेदाच्या भाषेत त्याला रक्तक्षय असं म्हणूया. हा ॲनिमिया, रक्तक्षय, महिलांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता, हिमोग्लोबिनची कमतरता ही एक खूप मोठी समस्या आहे आणि सबंध जगभरात आहे, विशेषतः आपल्या भारत देशात आहे. याची काय कारणं आहेत, ॲनिमियाची लक्षणं काय आहेत आणि या ॲनिमियामुळं भविष्यात कोणते धोके वाढतात, कोणते आजार वाढू शकतात, या सगळ्या गोष्टींची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविण्याकरिता आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलं आहे स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर रेखा टिके यांना. आज आपण डॉक्टर रेखा टिके मॅडम यांच्याकडून ॲनिमिया संदर्भात सखोल अशी माहिती करून घेऊया. मॅडम, लाखो श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार
1: मॅडम. आत्ता ज्या ॲनिमियाबद्दल आपण लोकांना माहिती देणार आहोत, तो ॲनिमिया काय आहे, रक्तक्षय काय आहे, त्याची व्याख्या कशी करायची याबद्दल काय सांगाल?
2: ॲनिमिया म्हणजे ज्याला आपण रक्तक्षय म्हणतो, याच्यामध्ये रक्तामधील ज्या तांबड्या पेशी असतात त्यांची संख्या जेव्हा कमी होते किंवा ह्या तांबड्या पेशीमधील जो एक घटक असतो ज्याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो

0: तो त्याचं प्रमाण जर कमी झालं तर त्याच्यामुळे रक्तक्षय निर्माण होतो.
1: थोडक्यात रक्ताची कमतरता म्हणजे
0: अॅनिमिया.
1: आता हा जो अॅनिमिया आहे, जसे अनेक आजार आहेत त्या अनेक आजारांचे वेगवेगळे प्रकार असतात, तसे अॅनिमियाचे प्रकार आहेत की सरसकट एकच अॅनिमिया?
0: नाही, अॅनिमियाचे प्रकार आहेत. रक्तामध्ये जे घटक असतात, लोह असतं, प्रथिने असतात, जीवनसत्व असतं, याच्या प्रत्येक घटकाच्या कमतरतेमुळे अॅनिमिया आपल्या शरीरामध्ये उद्भवतो. तर त्याच्यामध्ये प्रकार असे आहेत की आयरन डिफिशियन्सी अॅनिमिया, ज्याला की आपण न्यूट्रिशनल अॅनिमिया असंही म्हणतो, किंवा लोहाच्या कमीमुळे होणारा जो आहे त्याला आपण आयरन डिफिशियन्सी अॅनिमिया म्हणतो. दुसरा आहे मेगॅलोब्लास्टिक अॅनिमिया, जो की जीवनसत्व ब त्याच्या कमतरतेमुळे होणारा हा अॅनिमिया आहे. परनिशियस अॅनिमिया आहे, जो की जीवनसत्व ब च्या कमतरतेमुळेच होतो. नंतर आहे हॅमरेजिक अॅनिमिया, म्हणजे अतिरिक्त रक्तस्राव जर झाला अचानकपणे तर त्याच्यामुळेही अॅनिमिया होतो. हिमोलेटिक अॅनिमिया आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की थॅलेसेमिया आणि सिकल सेल अॅनिमिया, जे की अनुवंशकतेमुळे येतात.
1: हे दोन आजार खूपच त्रासदायक आहेत.
0: येस, हो हो. आणि नंतर आहे एप्लास्टिक अॅनिमिया, असे अॅनिमियाचे प्रकार आहेत.
2: आरोग्य बळीराजाचं या सदरात आताच आपण रक्ताची कमतरता आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी डॉक्टर रेखा टिके यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आपण ऐकला.
3: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बिजू का.
4: पुतला बोल रहे?
3: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
4: मतलब?
3: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हैं? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ,
4: परम तो सभी डाले हैं.
3: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
4: सच है?
3: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
4: ठीक है भाई, मैं भी आज तो जैविक खेती शुरू करूँगा.
5: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
2: मंडळी, आपल्या किसानवाणी कार्यक्रमात यानंतर प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 10 जुलै 2026 धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज आता आपण ऐकूया. मंडळी, उद्या 2 मिलीमीटर इतका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्याचं कमाल तापमान असेल 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान असेल 20 अंश सेल्सिअस. उद्या आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता असेल 96%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता असेल 72%. वाऱ्याचा तासी वेग 23 किलोमीटर इतका नैऋत्य दिशेला असेल. मंडळी, हा होता प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 10 जुलै 2026 धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज. मंडळी, याबरोबरच आजचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी हा आम्ही इथं संपवित आहोत. पुन्हा आपण भेटूया येत्या शनिवारी संध्याकाळी 7:30 आपल्या किसानवाणी याच कार्यक्रमात. तोपर्यंत संजय पाटोळे आपला निरोप घेतोय. नमस्कार.

0: श्रोतेहो, आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आता आपण ऐकलात आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.
2: आदर्श होतील विद्यार्थीगण, गावाचे पालटेल जीवन, कोठेच न उरेल अडाणीपण, टिकाऊ परि

0: श्रोतेहो, आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्र FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. रात्रीचे 8 वाजता आहेत.
1: तसेच सोलापुरात साड्यांचा सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला पॅटनी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चाटला पॅटनी सेंटर सोलापूर.

0: धाराशिव मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थ नगर धाराशिव
1: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था
0: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धाराशिव मर्दिनी नागरी पतसंस्था
1: दाम दुप्पट ठेव मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था
0: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं नियम व अटी लागू
1: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं चला तर मग आजच आपल्या धाराशिव मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया संपर्क 024-72-22-40-39
2: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग कम्प्युटर सिव्हिल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू
3: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड दर वर्षी उत्कृष्ट निकाल
2: NBA मानांकन प्राप्त MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त VVP पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर
3: संपर्क 83-798-64-555
4: गृहिणीनो प्रतीक्षा संपली 11 जुलै तारीख ठरली लाखो गृहिणीच्या पसंतीचा दूध सारीचा मेगा महोत्सव साड्यांच्या 1000 व्हरायटी कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत श्री दूध सारीज साठी गल्ली सोलापूर

0: रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गट उपांत्यपूर्व फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं. त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली. त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री म्हणाले,
1: कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन अग्रीमेंट यानी सीका पर तेजी से काम करने का निर्णय लिया है, जो दोनों देशों के लिए बैलेंस एम्बिशियस और विन विन होगा. हम बायलेटरल इन्वेस्टमेंट ट्रीटी पर भी तेजी से आगे बढ़ेंगे.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज मेलबर्न इथं आयोजित भारतीय समुदायाच्या मेळाव्यालाही संबोधित केलं. इलेक्ट्रॉनिक्स वाहन निर्मिती आणि औषध निर्मिती क्षेत्रात जगभरात मेक इन इंडियाचा डंका वाजत असून चिप्सपासून शिप्स अर्थात जहाज बांधणीपर्यंत भारतीय उत्पादन परिसंस्था परिपूर्ण होत आहे असं ते यावेळी म्हणाले. भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या प्रगतीपासून अंतराळ क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीचा आलेख त्यांनी मांडला. यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज उपस्थित होते. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. राज्यात 5 आणि 6 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरचा सरकारचा कारभार नियोजनशून्य असल्याचं ते आज विधानसभेत म्हणाले. पायाभूत कामं निकृष्ट दर्जाची असल्याचं ते म्हणाले.
2: वाढलेल्या पावसाचं प्रमाण, ढगफुटीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकतोय आणि ढगफुटी झाल्यावर जो प्रचंड पाऊस येतो त्याचं गणित करून आपण इन्फ्रास्ट्रक्चरची बांधकामं करणं अजून आपण का स्वीकारलेलं नाही.
0: महाराष्ट्रात कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारनं अभ्यास सुरू केला.

आहे। वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होईल असं मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत सांगितलं। देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे। यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे असंही ते म्हणाले। भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं। उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं। यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं। ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे। केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील। परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे। मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फनेल झोनमधल्या जुन्या इमारतींच्या तसंच जुहू इथल्या मिलिटरी ट्रान्समिशन स्टेशनमुळे निर्बंध घालण्यात आलेल्या इमारतीच्या पुनर्विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। याबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते। या फनेल झोनमधल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचे बदल केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांमध्ये त्याचे पडसाद उमटले आहेत। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं जाहीर केल्यानंतर कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत। ब्रेंट क्रूडचे दर 6% जास्त वाढ नोंदवत प्रति बॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत, तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रति बॅरल $75 पर्यंत गेले आहेत। अमेरिकेनं आज बुशेर अणुऊर्जा प्रकल्पाजवळ हवाई हल्ला केल्याचा दावा इराणनं केला आहे। अमेरिकेच्या लष्करानं इराणवरचे हल्ले थांबवल्याचं जाहीर केल्यानंतर काही तासात पुन्हा हल्ला झाल्याचा दावा इराणनं केला आहे। अमेरिकेने आज सकाळी इराणवर पुन्हा हवाई हल्ले केले। या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन, कुवेत, कतारवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला। अमेरिकेच्या 2 दिवसांच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 14 जण ठार तर 78 जण जखमी झाले आहेत। विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर अंतिम फेरी गाठू शकला नाही। आज झालेल्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या जॉर्डन लीनं त्याला 6-2, 7-5 असं पराभूत केलं। केरळमध्ये कोच्ची इथं आज ब्रिक्स महिला मंत्र्यांची बैठक झाली। ब्रिक्स सदस्य देशांसमोर महिलांच्या विकासाशी संबंधित अनेक समान आव्हानं असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी समारोप सत्रात सांगितलं। या समान मुद्द्यांवर संवाद आणि सहकार्य वाढवण्यात ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय मंच महत्वाची भूमिका बजावत असल्याचं त्या म्हणाल्या। महिला मंत्रीस्तरीय मंचाच्या इतिहासातल्या पहिल्या संयुक्त निवेदनाच्या स्वीकृतीनं बैठकीचा समारोप झाला। महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हा सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचा महत्वाचा आधार असल्याचं या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे। पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या अशांततेबाबत अनेक ब्रिटिश खासदारांनी ब्रिटनच्या संसदेत तीव्र चिंता व्यक्त केली आहे। पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या कारवाईत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून सध्या या भागात लॉकडाऊन संचारबंदी लागू आहे। या भागात शांततापूर्ण निदर्शनं करणाऱ्यांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात ब्रिटिश नागरिकांसह अनेक जणांचा मृत्यू झाला असून कैक जखमी झाले आहेत असं कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते बॉब ब्लॅकमन यांनी सांगितलं। ब्रिटिश खासदार इम्रान हुसेन यांनीही या भागात सुरू असलेला रक्तपात आणि मनमानी अटकसत्राबाबत गंभीर चिंता व्यक्त केली। आपल्या मागण्या मान्य न झाल्यास अंतिम टप्प्यातलं आंदोलन करण्याचा इशारा जॉईंट अवामी ऍक्शन कमिटीनं पाकिस्तानला दिला आहे। जेएसीचे नेते सरदार अमन खान यांनी कथित नाकेबंदी आणि लष्करी कारवाईमुळे निर्माण झालेल्या टंचाईचा हवाला देत भारताकडे मानवतावादी मदतीची मागणी केली आहे।

0: पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथं दुमजली इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखीन 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. गेल्या 22 तासांपासून युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत 17 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे. इमारतीमध्ये अंदाजे 23 जण होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गट उपांत्यपूर्व फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँडच्या 101.3 मेगाहेर्ट्सवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते आपण ऐकते आकाशवाणी धाराशिव केंद्र. रात्रीचे 8:15 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकरंग काही क्षणातच.
2: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: चटला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल,
4: तसेच सोलापुरात साड्यांचा सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चटला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चटला बॅटरी सेंटर सोलापूर.

0: गृहिणीनो प्रतीक्षा संपली. 11 जुलै तारीख ठरली. लाखो गृहिणींच्या पसंतीचा दूध सारीचा मेगा महोत्सव. साड्यांच्या 1000 व्हरायटी कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत. श्री दूध सारीज, साठी गल्ली, सोलापूर.
1: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये ऐकूयात रणझुंजार गायन पार्टी कारला तालुका जिल्हा धाराशिव यांनी गायलेली भीमगीतं.
2: श्रोते हो, प्रसारित करत आहोत रणझुंजार गायन पार्टी कारला तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांनी गायलेली भीमगीतं. गायक आहेत विजयकुमार कबीरदास मोटे आणि महादेवी मोहन माने. संगीत साथ ढोलकी प्रशांत साधू वाघमारे. कडी दर्याप्पा अयाप्पा मोटे. टाळ ज्ञानेश्वर अनंत मोटे आणि झांज सत्यवान अर्जुन मोटे. सहकलाकार कुमार शिवहार ढेपे. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: श्रोत्यो, आत्ताच आपण रणझुंजार गायन पार्टी कारला तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांनी गायलेली भीमगीत ऐकली. गायक होते विजयकुमार कबीरदास मोटे आणि महादेवी मोहन माने. संगीत साथ होती ढोलकी प्रशांत साधू वाघमारे, कडी दर्याप्पा अयाप्पा मोटे, टाळ ज्ञानेश्वर अनंत मोटे आणि झांज सत्यवान अर्जुन मोटे. सहकलाकार कुमार शिवहार ढेपे. निवेदन होतं आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकलात. श्रोते, आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

आकाशवाणी धाराशिव केंद्र रात्रीचे 8:45 होत आहेत. सुरुवातीला हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आणि 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू 10 वाजेपर्यंत. 10 आमच्या केंद्रावरून कार्यक्रम हिंदी पत्र

0: श्रोतेहो, विविध भारतीय मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. एफ एम बँडच्या 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हिंदी पत्रगीत.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम

श्रोतेहो, हिंदी पत्रगीत या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे मी सुवर्णमाला. श्रोतेहो, कार्यक्रमातील हे सुरुवातीचं पत्र आहे. बीड येथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल, रामनिवास अग्रवाल आणि यांचा मित्रपरिवार या सर्वांच्या पसंतीचं गीत आहे मासूम या चित्रपटातील कुमार सानू आणि पौर्णिमा यांचा आवाज. गीत आहे आनंदराज आनंद यांचं आणि संगीत आहे आनंदराज आनंद यांचंच. ऐकूया त्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रुतो हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आपण ऐकलत मासूम या चित्रपटातील आनंदराज आनंद यांचे गीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात टक्कर या चित्रपटासाठी माया गोविंद यांचे गीत. अभिजित आणि अलका याग्निक यांच्या स्वरामध्ये संगीत आहे अणु मलिक यांचं. आणि या गीतासाठी पसंती आहे पीबी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ कुलथे, श्रावणी कुलथे आणि प्रथमेश कुलथे, शनिवार पेठ बीड इथून हे आमचे श्रोता आहेत. ऐकूया त्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रुतीहो छुपा रुस्तम या चित्रपटासाठी अलका याज्ञिक, कुमार सानू आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं आणि या गीतासाठी पसंती होती दिनेश अडगळे, संगीता अडगळे, भारती, प्रगती, श्रावणी चव्हाण, समस्त अडगळे व चव्हाण परिवार, शिवनेरी नगर, परंडा तालुका, जिल्हा धाराशिव इथून हे आमचे श्रोता होते. हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. रात्रीचे 10:28 झाले आहेत. श्रोते हो कार्यक्रमात त्यानंतरचं पत्र आहे दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन, तसंच फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड येथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश आकाश, रश्मी रंजना आणि गबरू पहलवान थोरात या सर्वांच्या पसंतीचं गाणं आहे दो आखे बारा हात या चित्रपटातील. अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांचा आवाज आणि संगीत आहे बप्पी लहरी यांचं. ऐकूयात गीत.

अभिजित, साधना सरगम आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील समर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं. चित्रपट आज का गुंडाराज. आणि या गीतासाठी पसंती होती गांधी चौक रोपड पंजाब येथून आमच्या श्रोता आहेत हरदेव मिका, बलविंदर बिरक, जेतेक बिरक आणि मिका बिरक. श्रोते हो, हिंदी पत्रगीतांचा आपण आस्वाद घेतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे नसवाला चौक मलकापूर इथून संजय पाटील, उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, संजय चौहान आणि यांच्यासोबत आहेत. जत जिल्हा सांगली इथून राम कुलकर्णी आणि श्याम कुलकर्णी. ऐकूयात या सर्वांच्या पसंतीचं गीत बलमा या चित्रपटातील.

श्रुते हो बलमा या चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या युगलस्वरातील समीर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होता नदीम श्रवण यांचं. हिंदी पत्रगीत या कार्यक्रमात आता राजा साब या चित्रपटातील गीत ऐकूया.

श्रोते हो, राजा साप या चित्रपटातील गीत आता आपण ऐकलं. कविता कृष्णमूर्ती, उदित नारायण आणि सकरांच्या आवाजातील गीत होतं. समर यांचं आणि संगीत नियोजन होतं आनंद मिलिंद यांचं. हिंदी पत्रगीत या कार्यक्रमात यानंतरचं म्हणजेच शेवटचं गीत आहे साजन चले ससुराल या चित्रपटातील अरिफ खान यांचं, कुमार सानू आणि अलका याग्निक यांचा आवाज, संगीत नदीम श्रवण यांनी दिला आहे. आणि या गीतासाठी पसंती आहे संपत्ती खेमलापुरे, राणी, अंकिता, तानाजी खेमलापुरे, अंकुश, पार्थ आणि धनाजी खेमलापुरे. मुक्काम पोस्ट दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. ऐकूयात या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

0: आणि श्रुती हो, याबरोबरच हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आता संपला.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.
0: आकाशवाणी धाराशिव केंद्र, रात्रीचे 11 वाजता आहेत. सुरुवातीला हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.